आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 24 श्रावण शके 1948 अर्थात 15 ऑगस्ट 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे.

नमस्कार, सुप्रभात श्रोते हो। आजच्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सगळ्यांना आकाशवाणी अमरावती केंद्रातर्फे अनेक शुभेच्छा। प्रसारणास सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 आणि 15 सेकंद झालेली आहेत. आता स्थानिक प्रसारणात आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आता प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही अभंग रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो आताच आपण अजित गडगडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐका सुधीर फडके यांच्या स्वरात अण्णा जोशी यांची गीतरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे निळकंठ अभ्यंकर यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका शोभा जोशी यांच्या स्वरात प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांची भक्ती रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय यशवंत देव यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण अजित गडगडे यांच्या स्वरात संत शिवदास महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं विलासबुवा पाटील यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि सोबतच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.
1: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
0: श्रोत्यो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत, जे गायला आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय मधुकर गोळवलकर यांनी.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्या, आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सुरुवातीला आजचे म्हणजे 15 ऑगस्ट 2026 शनिवारचे कार्यक्रम असे असतील. आज सकाळी 7 वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संदेशाच्या थेट प्रसारणाचं सहक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. यानंतर दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात मॉर्निंग न्यूज सहक्षेपित करण्यात येतील. त्यानंतर पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करण्यात येतील. आज रात्री 9:30 वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आज सकाळी 6:40 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:50 विचारपुष्प अंतर्गत आज आपण ऐकू शकाल स्वातंत्र्य दिन या विषयावर चिंतन. याचं लेखन केलंय सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे. आज सकाळी 10:00 विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. याचं संकलन आणि निवेदन केलंय पल्लवी सपकाळे यांनी आणि सादर करते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी गीतांचा गीतगंगा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 गीतगुंजन या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकू शकाल स्मृतिगंध हा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

आता जाणून घेऊयात 16 ऑगस्ट 2026 रविवारचे कार्यक्रम. उद्या सकाळी 6:05 आपण ऐकू शकाल भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 6:40 विचार पुष्प अंतर्गत उद्या आपण ऐकू शकाल कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन, याचं लेखन केलंय चंद्रकांत पालवी यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 मराठी सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 असेल एक हे पंचे हा कार्यक्रम. सकाळी 10:00 लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात युवकांसाठी संगीत क्षेत्रातील संधी या विषयावर प्राध्यापक सागर ठाकरे यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 मराठी गीतांचा गीतगंगा कार्यक्रम असेल. सकाळी 10:45 न्याय विभागाद्वारा प्रायोजित कार्यक्रमाचा 8वा भाग आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 उद्या आपण ऐकू शकाल गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपकी फरमाइश पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

राष्ट्रोद्योहो ही होती आमची आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आकाशवाणी अमरावती केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन, जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन, युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास, आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार। आता सविस्तर बातम्या। देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे। त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील। भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रम स्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, तसंच राष्ट्रध्वज फडकवताना 21 तोफांची सलामी दिली जाईल। यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीत गायला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे। विविध क्षेत्रातील सुमारे 5,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे। यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे। स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधान भवनात ध्वजारोहण होणार आहे। जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या काल बोलत होत्या। राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे 4 मजबूत खांब आहेत, असं त्यांनी सांगितलं। ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं। कित्येक दशकांपासून देशाला नक्षलवादाचा सामना करावा लागत होता।

आता देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भरलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं राष्ट्रपती म्हणाल्या. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल तिरंगा रॅली आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठवाडा सुजलाम सुफलाम करून दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 14 ऑगस्ट हा दिवस काल संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला गेला. यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर विविध कार्यक्रम झाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयानं काल देशभरातील पोलीस आणि सशस्त्र दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर केली. पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, अग्निशमन आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. राज्यातल्या 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही समाज माध्यमावरून याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समाज माध्यमावर पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या, त्यामुळे कंपनीची नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगळ्या बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पुण्यातील चाकण MIDC मधल्या समस्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नुकतीच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली आहे. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागानं काल याबाबतचा अध्यादेश जारी केला. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर सह अध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास संस्कृती महत्वाची असते, त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी केलं. पुण्यात पुढच्या वर्षी होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देश परदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यातलं पहिलं नांदी संमेलन काल पुण्यात झालं, त्यावेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. वयाची 100 पार केलेले हास्य चित्रकार शिदब फडणीस आणि मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गोब देगलूरकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी काल अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना जनगणने

0: त्यावेळी 40 प्रश्न विचारले जातील. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगाने नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ कवी द. भा. धामणसकर यांचं काल सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहांच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड त्यांनी निर्माण केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर सकाळची 6:51 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात स्वातंत्र्य दिन या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
2: अनेक तरुण क्रांतिकारक आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून हसत हसत फासावर गेले. त्यांच्या घरादाराची राख रांगोळी झाली. त्यांच्या आईवडिलांचे आणि इतर नातेवाईकांचे आतोनात हाल झाले. त्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करणं आणि त्यांनी बहाल केलेलं स्वातंत्र्य जपणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीनं जगणं म्हणजे स्वातंत्र्यानं जगणं. स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीयांच्या जोखडातून मिळालेली मुक्ती एवढाच अर्थ अभिप्रेत नाही, तर स्वतःच्या हक्काची आणि जबाबदारीची जाणीव होणं म्हणजे स्वातंत्र्य. पारतंत्र्याची दुःख समजल्याशिवाय स्वातंत्र्याचा आनंद समजणार नाही. पिंजऱ्यातल्या पोपटाकडे पहा कसा फडफड करत असतो. पंख असून उडता येत नाही. दरवाजा उघडताच उंच आकाशात भरारी घेतो. मोकळी हवा भरभरून घेतो. प्राणी संग्रहालयातले वाघसिंह अस्वस्थ होऊन एरझाऱ्या मारत असतात. त्यांना हवं असतं ते स्वातंत्र्य. मनाजोगतं पण भान ठेवत जगता येणं म्हणजे स्वातंत्र्य. मानसिक वैचारिक बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. मनाला येईल तसं वागणं नव्हे, तर इतरांच्या मनाचा विचार करून वागणं म्हणजे स्वातंत्र्य. बालकामगार बालमजूर म्हणून मुलांना कामाला लावणं म्हणजे मुलांचं स्वातंत्र्य हिसकावून घेणं. महिलांवरचे अत्याचार म्हणजे स्त्रियांचं स्वातंत्र्य हिसकावून घेणं. थोडक्यात, माणूस म्हणून जगता येणं म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे बंधुत्वाची भावना, आपलेपणाची भावना, समतेची भावना, राष्ट्रप्रेमाची भावना. स्वातंत्र्याची मर्यादा ओळखता येणं म्हणजे खरं स्वातंत्र्य समजणं. लहान मूल रांगत असतं तेव्हा ते आईवडिलांच्या सानिध्यात असतं. ते चालायला लागलं की स्वतंत्र होतं, पण जेव्हा त्याला रस्त्यावर जायचं नाही हे समजेल तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजेल. मी मिळवता झालो, मी कुठे

0: कुटुंब प्रमुख झालो म्हणजे मी स्वतंत्र झालो, वाटेल तसा वागू लागलो तर अशा स्वातंत्र्याला काय अर्थ? उलट सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आता माझ्यावर आहे असा विचार करून वागायला हवं म्हणजे मी स्वतंत्र झालो. हा देश माझा आहे, दंगल करणे, सरकारी वाहने जाळणे, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं म्हणजे माझ्याच देशाची हानी, नुकसान मी करत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. आपल्या गाडीला किंचितचा ओरखडा गेला तरी वाईट वाटतं, मग सरकारी वाहनांचं नुकसान करताना किती दुःख व्हायला हवे ते समजणं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ समजणं. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचं स्वतःवर नियंत्रण असणं. दंगल होत असताना हे नियंत्रण असतं का? रस्त्यावर थुंकताना हे नियंत्रण असतं का? रस्त्यावर कचरा टाकताना हे नियंत्रण असतं का? आम्ही असे वागत असू तर स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला समजला असं समजायचं का? खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत, आपण स्वतंत्र देशात राहतो, आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण आपले विचार प्रकट करू शकतो. पण याचा अर्थ वाटेल ते बोलणं किंवा वाटेल तसं वागणं असा नाही. आपल्या बोलण्यानं कोणाच्या भावना दर दुखावल्या जात नाही ना, याचा विचार करून बोलणं जमायला हवं, वागता यायला हवं. घरातल्या महिलेनं दिवसभर कष्ट करत राहायचं आणि पुरुषांनी त्यांना मदत न करता पेपर वाचत मित्रांशी गप्पा करीत वेळ घालवणं असं स्वातंत्र्य महिलांना देतो का आपण? मुलीनं संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत घरी यायला पाहिजे आणि मुलांना बंधन नसणं हे स्वातंत्र्य मुलामुलींना देतो का आपण? परकीय शक्ती आजही आपल्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सीमेवर आपले जवान कडाक्याच्या थंडीत पावसात जीवाची शर्थ करून लढत आहेत, आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्राणपणाला लावत आहेत. आपणही सुजाण नागरिकाचं कर्तव्य बजावत त्यांना साथ दिली तरच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला समजला असं समजायचं.
1: श्रुतीहो आताच आपण विचार पुष्प ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
3: ये बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चराहों को जलाए रखना. लहू देकर जिसकी हिफाजत वीरों ने की है, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. स्वप्नवत वाटणाऱ्या या भारतीय दिव्य स्वातंत्र्याला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या समस्त शूरवीरांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही देशवासी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतोय. वंदे मातरम.
4: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय PN गार्गिड अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय PN गार्गिड अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
5: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
7: आई भाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
8: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
5: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आता सकाळी ठीक 7 वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून करण्यात येणाऱ्या

संदेशाच्या थेट प्रसारणाचं सहक्षेपण आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करत आहोत. या कार्यक्रमानंतर लगेचच समाचार प्रभात, मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील आणि त्यानंतर लगेच पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करण्यात येतील.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:50 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार. आता सविस्तर बातम्या. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्पादन क्षमता, कृषीमाल आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण, आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसंच योग, कला, वन्य संपदा यांसारखी देशाची सुप्त शक्ती या 7 शक्तींच्या सहाय्यानं आपण देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना युवा शक्तीचं सामर्थ्य महत्वाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करताना विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे. मोठी स्वप्न संकल्प देशाला प्रगतीच्या दिशेनं नेतात, देशाचं सामर्थ्य वाढवतात आणि त्यातूनच स्वप्न साकार होतात असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. आज प्रत्येकाच्या मनात वंदे मातरमची देशप्रेमाची भावना आहे. आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वचा त्याग आणि बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा दिवस आहे याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. गेल्या 12 वर्षात देशात विकासाची गती वाढते आहे. सर्व क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे. विकसित भारताचं स्वप्न आता दूर नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच आत्मनिर्भरतेची गरज आहे. याच दृष्टीनं देशात अनेक धोरणं तयार करण्यात आली आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, दुर्मिळ खनिज, ऊर्जा सुरक्षितता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत वेगानं काम सुरू आहे. इंधन तेलाच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या परिस्थितीबाबत सतत नकारात्मक वातावरण तयार करून नागरिकांना घाबरवण्याचं काम काही जण करत होते, मात्र आम्ही नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देत जगातल्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत आहोत. आज भारताकडे जगातले देश सुरक्षित, शक्तिशाली, वेगानं प्रगती करणारा देश म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच भारतातली गुंतवणूकही वाढत आहे. अशावेळी आपल्याला जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरं जावं लागेल. या शतकातली आगामी 25 वर्ष आपल्यासाठी महत्वाची आहेत. या काळात आपल्याला आपली विचारसरणी, कामाची पद्धत बदलावी लागेल, सुधारणा घडवाव्या लागतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या उज्ज्वल सामर्थ्यशाली युवा पिढीसाठी नशामुक्त भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी वर्षभरात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. मध्यमवर्गीय घरांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काम सुरू असून देशातल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया, एकमेकांच्या साथीनं नवा भारत घडवूया असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. जनगणनेच्या कामामध्ये युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
2: मैं देश के नौजवानों कहता हूं कि आप अपने परिवार के लोगों को बिठा करके पूरे फॉर्म को समझिए. पहले कागज पे फॉर्म को भर दीजिए, कोई गलती है तो करेक्ट कर लीजिए और फिर टेक्नोलॉजिकली उसको डिजिटली इसको अपलोड कर दीजिए. आप देखिए इतना बड़ा काम देश कर लेगा और देश का समय और शक्ति सही काम के लिए उपयोग आएगा. और इसलिए मेरे देश के नौजवानों को जनगणना के इस काम में सक्रियता से जुड़ने के लिए मैं आग्रह करता हूं.

यावर्षी प्रथमच स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गीताचं सादरीकरण झालं. देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील 5,000 मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधान भवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाची 2030 साठीची काही उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे चार भक्कम खांब आहेत, असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भारलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक सेवेतील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत आहे, असं त्यांनी सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कार प्रदान करण्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यापैकी 13 पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये 9 कीर्तीचक्र, 1 बार-2 शौर्यचक्र, 19 शौर्यचक्र, 5 बार-2 सेना शौर्य पदक, 36 सेना पदक, 3 नौसेना पदक, 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. लेफ्टनंट कर्नल मॅन्युअल फ्रान्सिस पीएफ आणि मेजर जितेंद्र राठी यांना कीर्तीचक्र, तर हवालदार गजेंद्र सिंग, हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंग बशीर अहमद, एसजी कॉन्स्टेबल जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन आणि एसटीएफ इन्स्पेक्टर सुनील कुमार यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान केलं जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अभिन्न अंग असल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दिल्लीत काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि सीमापार दहशतवादासाठी केला जाणारा या परिसराचा वापर याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबईत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह 4 सदस्यांनी काल महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केओले, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही काल शपथ घेतली. पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही उद्योगांच्या अपेक्षा आणि या योजनेअंतर्गत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या नवी दिल्लीत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत होत्या. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पदवीधर आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर ही योजना तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 हा सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. इंडोनेशियात आज सकाळी 7.7 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र अनेक घरांचं आणि सार्वजनिक इमारतींचं नुकसान झालं असून तिथल्या हवामान विभागानं नुसा टेंगारा आणि सुलवेसा भागात सुनामीचा इशारा दिला आहे. ओडिशामधील पूरस्थिती गंभीर झाली असून संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्यानं उत्तर ओडिशातील जिल्ह्यांवर पुराचा परिणाम झाला आहे. आजही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा.

नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू, पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेग OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:01 झाली आहेत. स्थानिक प्रसारणात आपणा सगळ्यांचं खूप स्वागत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अमरावतीकरांसाठी खास बातमी. गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर. सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही. पुणे विचारल्यावर गर्वानं सांगतो, भारतीय आहोत आम्ही.

0: कष्ट हाल अपेष्टांचं हलाहल पचवून देशाला स्वातंत्र्याचं अमृत देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात देशभक्तांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करूयात आणि अनमोल असे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक वचनबद्ध राहूयात.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोते आता विविध अंतर्गत प्रसारित करीत आहोत ज्ञानामृत हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं आहे पल्लवी सपकाळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोतेहो, विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकूयात. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन पल्लवी सपकाळे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: तुमचे शब्द प्रेरणादायी ठरवत, तुमची कृती सन्मान देव आणि तुमची स्वप्ने भारताला उन्नत कर.

0: श्रोते हो, विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकूयात. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन पल्लवी सपकाळे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: तुमचे शब्द प्रेरणादायी ठरवत, तुमची कृती सन्मान देव आणि तुमची स्वप्ने भारताला उन्नत करू. स्वातंत्र्य हा एक वारसा आहे, चला तो अभिमानाने आणि जबाबदारीने पुढे नेऊया. स्वातंत्र्य केवळ ऑगस्ट मध्येच नव्हे तर प्रत्येक कृतीत प्रत्येक दिवशी साजरी करा. श्रोते हो, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग श्रोतेहो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्ञानामृत या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत. श्रोतेहो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे, जो आपल्याला गुलामगिरीतून मुक्ती मिळण्याची आणि स्वतंत्र भारताचा उदय झाल्याची आठवण करून देतो. भारतात सर्वच ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि ध्वजवंदन असते. भारताचे माननीय पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्या दिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तीपर गाणी आणि कार्यक्रम चित्रपट लागतात. अनिवासी भारतीय हे जगातील स्वातंत्र्य दिन हा परेड आणि विविध स्पर्धांसह साजरा करतात. विशेषतः भारतीय स्थलांतरितांची संख्या जास्त असलेल्या प्रदेशांमध्ये देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही ठिकाणी जसे की न्यूयॉर्क आणि इतर US शहरांमध्ये 15 ऑगस्ट हा अनिवासी भारतीयांसाठी आणि स्थानिक लोकांमध्ये भारत दिन बनला आहे. तर काही ठिकाणी 15 ऑगस्टला किंवा त्याच्या लगतच्या वीकेंडच्या दिवशी इंडिया डे साजरा केला जातो. ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रम देशातील सरकारी आणि निम सरकारी संस्थांमध्ये होतात. शाळा आणि महाविद्यालये ध्वजारोहण समारंभ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. सरकारी आणि गैरसरकारी संस्था त्यांचे परिसर फुग्याने सजविले जातात. भिंतीवर स्वातंत्र्य सैनिकांच्या चित्रांची सजावट करतात आणि मोठ्या सरकारी इमारती दिव्यांच्या ताऱ्यांनी सुशोभित केल्या जातात. दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये पतंगबाजीने या प्रसंगात भर पडते. देशाप्रती निष्ठेचे प्रतीक म्हणून विविध आकारांचे राष्ट्रीय ध्वज मुबलक प्रमाणात वापरले जातात. नागरिक त्यांचे कपडे, मनगटी, कार, घरगुती उपकरणे तिरंगा प्रतिकृतींनी सजवतात. कालांतराने या उत्सवाने राष्ट्रवादापासून भारतातील सर्व गोष्टींच्या व्यापक उत्सवात बदल केला जातो. स्वातंत्र्य दिन हा भारतातील 3 राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक असतो. हा दिवस सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे माननीय राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान हे दिल्लीच्या लाल किल्ल्यातील ऐतिहासिक स्थळाच्या तटीबंदीवर भारतीय ध्वज फडकवतात. गेल्या वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकतात, महत्वाचे मुद्दे मांडतात आणि पुढील विकासाचे आवाहन करतात. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. जण गण मन हे भारतीय राष्ट्रगीत गायले जाते. भाषणानंतर भारतीय सशस्त्र दल आणि निमलष्करी दलांच्या तुकड्यांना मार्च पास्ट होतो. परेड आणि स्पर्धांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील देखावे आणि भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडते. अशाच घटना राज्याच्या राजधानीत घडतात, जेथे वैयक्तिक राज्यांचे मुख्यमंत्री राष्ट्रध्वज फडकवतात. त्यानंतर परेड आणि विविध स्पर्धा केल्या जातात. 1973 पर्यंत राज्याचे राज्यपाल राज्याच्या राजधानीत राष्ट्रध्वज फडकवत असत. फेब्रुवारी 1974 मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे हा मुद्दा उचलून धरला की पंतप्रधानाप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनाही स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात यावी. एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनी

राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली. या दिवशी देशभरात शाळा, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जातो. लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवून देशवासियांना संबोधन करतात. राष्ट्रगीत गायन, परेड आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे.

12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिन हा आयोजित केला जातो. या परिषदेत विविध देशातील आणि कार्यक्षेत्रातील व्यक्त्यांचा समावेश होता. त्यानंतर युवा पुरस्कार सोहळा आणि उत्साह वाढवणारे वाद विवाद आणि चर्चा यांचे आयोजन केले जाते. जागतिक कृतीसाठी युवकांचा सहभाग किती महत्वाचा आहे यासाठी हा दिन साजरा केला जातो. मानवी आणि ग्रहीय आरोग्यासाठी युवांमध्ये नवोपक्रम आयोजित करण्यासाठी ह्या दिवसाचे महत्व आहे. आंतरपिढीगत ऐक्य, सर्व वयोगटातील जगाची निर्मिती, युवकांसाठी हरित कौशल्य एक शाश्वत जगाच्या दिशेने संबोधित केले जातात. दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनी तरुणांवर परिणाम करणाऱ्या समस्या आणि जागतिक विकासातील त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक संकल्पना स्वीकारली जाते. युवक आणि मानसिक आरोग्य, युवक आणि नागरिक सहभाग, 2030 कडे वाटचाल, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत उपभोग आणि उत्पादन साध्य करणे, युवकांनी शांततेची उभारणी केली, युवकांसाठी सुरक्षित जागा मिळणे आवश्यक आहे, शिक्षणाचे परिवर्तन होणे आवश्यक आहे, जागतिक कृतीसाठी युवकांचा सहभाग आवश्यक आहे, मानवी आणि ग्रहीय आरोग्यासाठी युवा नवोपक्रम महत्वाचे आहेत. क्लिक्स पासून प्रगतीपर्यंत शाश्वत विकासासाठी युवकांचे डिजिटल मार्ग निवडणे महत्वाचे आहे. तर अशा प्रकारचे विविध विषय घेऊन दरवर्षी जागतिक युवा दिन हा साजरा केला जातो. जगभरातील युवकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकार आणि इतरांना ही एक संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनादरम्यान जगभरातील संगीत कार्यक्रम, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रीय आणि स्थानिक सरकारी अधिकारी तसेच युवा संघटना बैठका आयोजित केल्या जातात. युवकांसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने पोर्तुगालमधील लिस्बन येथे 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान झालेल्या आपल्या पहिल्या सत्रात 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे ठरविले. नंतर 17 डिसेंबर 1912 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ही गोष्ट स्वीकारून या शिफारसीला मान्यता दिली. तरुणांना भेडसावणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक कायदेशीर समस्या सोडवणे तसेच समाजात बदल घडवून आणण्यासाठी तरुणांच्या शक्तीला योग्य दिशा देणे यासाठी हा दिन साजरा केला जातो. दोन पिढ्यांमधील वयांच्या अंतरावर अनेकदा एकमत न होणाऱ्या अनेक विषयांवर या दिवशी चर्चा होते. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने समाजाला पुढे नेण्यासाठी अशा सर्व समस्यांवर उपाय शोधले जातात. तरुणांना त्यांच्या दैनंदिन जीवनात रोजगार, काम आणि उद्योजकता यासारख्या आवश्यक कौशल्यांसह समाज, देश आणि जगाच्या विकासात प्रगत भूमिका बजावता यावी म्हणून शाश्वत विकास उद्दिष्टांवरही भर देण्यात आला. शिवाय तरुणांना स्वतःचे महत्व समजावे आणि त्यांच्यासाठी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी यासाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाची यंदाची थीम इतर वर्षापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पृथ्वी आणि अनेक भौगोलिक समस्यांचा सामना करत आहेत. आपण विविध माध्यमांवर ऐकतो, वाचतो या साऱ्यांचा विचार करून ग्रीन स्किल्स एक शाश्वत जगाकडे ही यावर्षीची थीम ठरवण्यात आली आहे. जगातील हरित बदलाच्या दिशेने आपली सतत पावले उचल

जात आहे. त्यामुळे यावर्षी ही थीम फक्त पर्यावरणाशी संबंधित सर्व समस्यांचे सकारात्मकतेने निर्मूलन करण्याचे नाही तर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यावरही आधारित आहे. कोणत्याही देशातील तरुणांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असतो. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशातील तरुणांना मानसिक आणि सामाजिक अडचणी येण्याचा शक्यता जास्त असते. म्हणून तरुणांनी जागतिक आणि विविध आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतो. तरुणांमध्ये कायदेशीर समस्या आणि त्यांच्या संस्कृतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील तरुणांना भेडसवणाऱ्या वाढत्या समस्यांवर प्रकाश टाकणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. आजची तरुणाई आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक समस्यांनी ग्रस्त आहे. जसजसा काळ पुढे जातो तसतसे त्यांच्या समस्या अधिक ठळक होत जातात. त्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. तरुणांबरोबरच तरुणीही विविध क्षेत्रात यश मिळवत पुढे जात आहेत, मात्र त्याचवेळी त्यांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त या समस्यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. शिवाय संयुक्त राष्ट्राचे सचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार मानवी सभ्यतेला विकासासाठी नवीन कल्पना, ऊर्जा आणि उत्साह आवश्यक आहे. तरुणांमध्ये हे घटक प्रामुख्याने असतात, त्यामुळे तरुणांच्या समस्या आणि अधिक सखोल विचार व्हायला हवा हेही या दिवसामागचे मुख्य कारण आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनी तरुणांवर परिणाम करणाऱ्या समस्या आणि जागतिक विकासासाठी त्यांची भूमिका याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध संकल्प या दिनानिमित्त केले जातात. आजची तरुणाई ही विविध व्यसन, आजार यांमुळे ग्रस्त होत आहे आणि अशा प्रकारचे दिन जर साजरे केले तर यामुळे तरुणांमध्ये एक प्रकारची जागरूकता येऊन हे तरुण योग्य दिशेने जाण्यास सक्षम होतात. तसंही तरुण पिढी म्हटली की त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते आणि ती ऊर्जा योग्य ठिकाणी लावण्यासाठी अशा प्रकारच्या दिनांचे जर आयोजन केले तर नक्कीच आपला देश हा विकसित होईल यात शंका नाही.

श्रोते हो डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट या दिवशी झाला. माहितीनुसार भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि महान भौतिक शास्त्रज्ञ म्हणून ते सर्वांना परिचित आहे. त्यांनी 1969 इस्रोची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा जन्म अहमदाबाद गुजरात येथे झाला. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून यांनी देशाला अंतरिक्षामध्ये पोहोचवण्यास खूप मदत केली आणि देशात परमाणू शक्ती विकसित करण्यामध्ये आपले योगदान दिले. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर येथे भौतिक शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनात कॉस्मिक रेज ह्यावर शोध केले. त्यांनी आपला पहिला संशोधन लेख टाइम डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्मिक रेज प्रोसिडिंग ऑफ द इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित केला. साराभाई यांनी 1940 ते 1945 या कालावधीत वैश्विक किरणांवरील संशोधन कार्यामध्ये बेंगळुरू येथील गिगर मुलर काउंटर आणि काश्मीर हिमालयातील उच्चस्तरीय केंद्रावरील वैश्विक किरणांच्या काळातील फरकांचा अभ्यास केला. 1996 भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या निधनानंतर डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनवले गेले. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था याची स्थापना त्यांनी केलेली अनेक महत्त्वाच्या कार्यापैकी सर्वात मोठी उपलब्धी आहे. रशियन उपग्रह स्पुतनिक ह्याचे प्रक्षेपणानंतर भारतासारख्या विकसनशील देशासाठी अंतराळ कार्यक्रमाचे महत्त्वाबद्दल त्यांनी सरकारला कळवले. डॉक्टर विक्रम साराभाई हे अंतराळ कार्यक्रमाच्या महत्त्वावर जोर देऊन म्हणाले की राष्ट्राचा विकास हा येथील लोकांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आकलनाशी आणि वापराशी घनिष्ठपणे जोडलेला आहे. डॉक्टर साराभाई यांचा विवाह सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी स्वामीनाथन यांच्यासोबत झाला होता. या दोघांनी कलाचे प्रचार आणि शिक्षणासाठी 1949 दर्पण अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ह्याची स्थापना केली. यांनी भारताचे फार्मास्युटिकल उद्योगात देखील महत्त्वाचे योगदान दिले आहे. फार्मास्युटिकल उद्योगात इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग आणि ऑपरेशन रिसर्च तंत्र लागू करणारे पहिले व्यक्ती म्हणून विक्रम साराभाई ओळखले जातात. यांच्या सतत प्रयत्नामुळे भारत औषध उद्योगात स्वावलंबी बनले. 1962 डॉक्टर विक्रम साराभाई यांना शांती स्वरूप भटनागर मेडल देण्यात आला. 1966 पद्मभूषण आणि 1972 पद्मविभूषण दिले गेले. तिरुवनंतपुरम येथील थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन आणि संबंधित अवकाश संस्थाचे नामकरण महान शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे करण्यात आले. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे प्रमुख अंतराळ संशोधक केंद्र म्हणून उदयास आले. 1974 सिडनी स्थित इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनचे ठरवले की सी ऑफ सॅनेटरीवरील बेसाल्ट मून क्रेटर आता साराभाई विवर म्हणून ओळखले जाईल. भारताचा अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून विक्रम साराभाई ओळखले जातात. ते बऱ्याच राजकीय व्यक्तींशी त्यांचे संबंध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरला देवी यांनी आपल्या 8 मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. आपले 12वीपर्यंतचे शिक्षण आटपून 1937 पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले. 1975 जो पहिला अंतरिक्ष

आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्येच होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व यांचा मोलाचा वाटा आहे.

0: तर श्रोते हो, ही होती आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमाची माहिती. तर आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमातून मला म्हणजे आपले रेडिओ सखी पल्लवी इला रजा द्या. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह ज्ञानामृत या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन, संकलन आणि निर्मिती पल्लवी सपकाळे यांची. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
5: भारत वर्ष का हर दम अमिट सम्मान करते हैं वो. भारत वर्ष का हर दम अमिट सम्मान करते हैं वो. यहाँ की चांदनी मिट्टी का ही गुणगान करते हैं वो. उन्हें चिंता नहीं है, उन्हें चिंता नहीं है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की. सिर्फ तिरंगा ही कफन हो, बस यही अरमान है उनकी. अशा या तमाम देश बांधवांना आम्ही भारतीय सलाम करीत आहोत.

श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत मराठी गीताने सजलेला गीतगंगा हा आपला लोकप्रिय कार्यक्रम. गीतगंगा श्रोतेहो आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजच्या गीतगंगा कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे ध्वजविजयाचा या चित्रपटातलं. जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा संमिश्र स्वर आहे. योगेश्वर अभ्यंकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रद्धेवताचा पण अलंकार, हुजूर बाजार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रवींद्र भट यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी आणि चित्रपट होता हा माझा मार्ग एकला. श्रुतीओ आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीताने सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतर ऐका कृष्णा कल्याण सहकाऱ्यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केले श्रीनिवास खळे यांनी आणि चित्रपट आहे जिव्हाळा.

0: मित्रांनो, खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
2: भारतीय नागरिकाचा

श्रोतेहो आताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात ग दे माडगुळकर यांची गीतरचना ऐकली. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं दत्ता डावसेकर यांनी आणि चित्रपट होता पाहुरे किती वाट. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातलं. पुन्हा एकदा स्वर आशा भोसले यांचा आहे. जगदीश खेबुडकरांच्या या गीतरचनेला संगीताची साथ दिलेली आहे वसंत देसाई यांनी.

श्रोत्या दासबन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात मराठा तेतुका मिळवावा या चित्रपटातले गीत ऐकलत. शांता शेळके यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी. आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात वंदे मातरम या चित्रपटातलं गीत. सुधीर फडके आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. ग दि माडगुळकरांच्या या गीतरचनेला संगीताची साथ दिलेली आहे सुधीर फडके यांनी.

0: श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा आपला आवडता गीत गंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार. गीत गंगा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आता आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकू शकत आहात. सकाळच्या 11:21 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: ये बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चराहों को जलाए रखना. लहू देकर जिसकी हिफाजत वीरों ने की है, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. स्वप्नवत वाटणाऱ्या या भारतीय दिव्य स्वातंत्र्याला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या समस्त शूरवीरांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही देशवासी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणारा स्मृतिगंध हा कार्यक्रम.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपणा सगळ्यांना आकाशवाणी अमरावती केंद्रातर्फे 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार यांच्याविषयी. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा विचार केला की उत्तम कलाकारांची नावं आपल्या मनात येतात. काही कलाकार आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, तर काही कलाकार आपल्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या मनात कायमचं घर करून जातात. अशाच पैकी एक असणाऱ्या गुणी आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणजे राखी गुलजार. आज आपण गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याद्वारे अभिनीत चित्रपटातली छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. चला तर आजच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात आणि कार्यक्रमातलं हे पहिलं गीत जुर्माना या चित्रपटातलं ऐकूयात. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी.

0: बर, आमची यानंतरची उद्घोषणा आणि यानंतरची छान छान गाणी या छोट्याशा जाहिरातीनंतर.
1: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, 15 ऑगस्ट 1947 साली पश्चिम बंगालमधल्या राणाघाट इथं जन्मलेल्या राखी यांचं बालपण साध्या वातावरणात गेलं. अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केलं. 1967 आलेल्या बंगाली चित्रपटातून राखी यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर 1970 जीवन मृत्यू या हिंदी चित्रपटातून त्या हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाल्यात. ऐकूया त्यांच्याचवर चित्रित झालेलं हे आणखीन सुंदरसं गीत कभी कभी या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मुकेश यांचा युगलस्वर आहे, साहिर लुधियानवी यांची ही रचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे खयाम यांनी.

श्रोते हो, आताच आपण किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात नीरज यांची गीतरचना ऐकली. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं एस टी बर्मन यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप.

लक्षात ठेवा त्याचं पण. रेश्मा और शेरा या चित्रपटातलं गीत ऐकलेत. लता मंगेशकर यांचा स्वर होता, उद्धव कुमार यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं जयदेव यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणारा स्मृतिगंध हा कार्यक्रम आणि आजच्या स्मृतिगंधच्या कलाकार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार. श्रोतेहो, राखी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावभाषा होती. त्यांच्या अभिनयात नाटकीपणापेक्षा भावनांची खोली अधिक जाणवत राहायची. त्यामुळेच प्रेम, विरह, संघर्ष, ममता, त्याग, असहायता किंवा आत्मसन्मान कोणतीही भावना त्यांनी पडद्यावर अत्यंत सहजतेनं साकारली. चला तर आता

त्यानंतरचं गीत आपण ऐकूयात त्यांच्यावरच चित्रित झालेलं कसमे वादे या चित्रपटातलं. आशा भोसले यांचा स्वर आहे, गुलशन बावरा यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे आर डी बर्मन यांनी.

श्रुती हाताचा पण किशोर कुमार आणि आरती मुखर्जी यांच्या युगलस्वरात एम जी हशमत यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं रवींद्र जैन यांनी आणि चित्रपट होता तपस्या. श्रोत्यो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यो आता कार्यक्रमात घेऊयात एक क्षणभर विश्रांती. आपण असा कुठेही पण सदैव ट्यून असू द्या. आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती.

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही. पुणे विचारल्यावर गर्वानं सांगतो, भारतीय आहोत आम्ही.

कष्ट हाल अपेष्टांचं हलाहल पचवून देशाला स्वातंत्र्याचं अमृत देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात देशभक्तांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करूयात आणि अनमोल असं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक वचनबद्ध राहूयात.

श्रोतेहो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या स्मृतिगंध या कार्यक्रमात खूप स्वागत. श्रोतेहो, दाग, शर्मिली, ब्लॅकमेल, तपस्या, रामलखन, रमेश सिप्पींचा शक्य

व्यक्ती, दुसरा आदमी, बेमिसाल, बाजार, जुर्म अशा अनेक चित्रपटातून राखी यांनी आपल्या अभिनयाची विविध रूपं, विविध पैलू दाखवले आहेत. आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे जीवन मृत्यू या चित्रपटातलं. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा युगल स्वर आहे. आनंद बक्षी यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोते हो आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट होता ब्लॅकमेल. श्रोते हो, राखी यांनी केवळ नायिकेच्या पारंपरिक चौकटीत स्वतःला बंदिस्त करून घेतलं नाही, पुढे त्यांनी आई, पत्नी, प्रेयसी, संघर्ष करणारी स्त्री अशा अनेक व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीनं साकारल्या. आता कार्यक्रमात पुढे ऐकूयात पुन्हा एक छानसं गीत, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, अंजान यांची गीतरचना आहे आणि कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आहे. ऐकूयात हे छानसं गीत.

0: श्रोतेहो आता आपण किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी आणि चित्रपट होता शक्ती. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आकाशवाणी अमरावती केंद्राचं प्रसारण आता ऐकू शकताय. आपण यानंतरचं गीत ऐकूयात, पण तत्पूर्वी घेऊयात हे क्षणभर विश्रांती.
1: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
0: श्रुति हुआ पढ़ाई का दहात कार्यक्रम गीत गुंजन अंतर्गत स्मृति गंध. आज स्मृति गंधच्या कलाकार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी गुलजार. श्रोतेहो, राखी यांच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे राम लखन आणि करण अर्जुन यांसारख्या चित्रपटांमधील आईच्या भूमिका. करण अर्जुनमधील दुर्गा सिंग ही व्यक्तिरेखा तर आजही हिंदी चित्रपटातल्या लक्षात राहणाऱ्या मातृभूमिकांपैकी एक मानली जाते. ऐकूयात आता यानंतरचं हे छानसं गीत दुसरा आदमी या चित्रपटातलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आणि मोहम्मद रफी यांचा संमिश्र स्वर आहे. मजरूह सुलतानपूर यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय राजेश रोशन यांनी.

0: श्रुती हो आताच आपण करण अर्जुन या चित्रपटातलं गीत ऐकलं. कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा संमिश्र स्वर होता. इंदिवर यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी. श्रुती हो राखी यांच्या कारकिर्दीतला जर आपण बघायला गेलो तर त्या याच्यात राखी यांच्या अभिनयाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांच्या संवाद फेकीतला संयम. त्या भडक हावभावांपेक्षा डोळ्यातून आणि चेहऱ्यावरच्या सूक्ष्म भावनातून बरंच काही सांगून जात. याच अभिनय क्षमतेमुळे त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. त्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसंच फिल्मफेअर सृष्टीतल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता. श्रुती हो अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नाही तर पात्राच्या मनात शिरून त्याच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं असतं. हे राखी गुलजार यांच्या अभिनय जो त्यांनी केला तो आपल्याला शिकवतो. म्हणूनच अनेक दशकांनंतरही राखी गुलजार यांचं नाव घेतलं की आठवतो त्यांचा संयत, सशक्त आणि हृदयाला भिडणारा अभिनय. श्रुती हो राखीजींना आजच्या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आकाशवाणी अमरावती केंद्रातर्फे आणि त्यांच्या समस्त चाहत्यांतर्फे पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. आणि श्रुती हो आजचा जो गीतगुंजन कार्यक्रम होता त्या अंतर्गत आज स्मृतिगंध कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या स्मृतिगंध कार्यक्रमात आता इतकंच. आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकत रहा. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. माध्यानीचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित

मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना लक्ष लक्ष शुभेच्छा. सखींनो, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमानाची भावना जागवणारा आजचा दिवस. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम, महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा, आणि त्यानंतर संवाद आपण ऐकू शकाल मैत्री पोटाची आणि मनाची. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया छानशा गीतानं.
1: संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भक्त.

0: सखींनो, स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्याच शौर्याची गाथा आज आपल्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा. सहभाग माधुरी भट यांचा.
1: मैत्रिणींना नमस्कार. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट. सर्वांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळवून

जिंकण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यात अनेक ज्ञात अज्ञात महिलांचा खूप महत्वाचा सहभाग होता. आज त्या रणरागिणींविषयी आपण जाणून घेणार आहोत. इतिहासाच्या सुवर्ण पानांवर झळकती शौर्याची कहाणी, अलौकिक कार्याची महती, अभिमानाने गाते माझी वाणी, अभिमानाने गाते माझी वाणी. भारतातील 1857 क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्व म्हणजेच स्वधर्म आणि स्वराज्य. निसर्गदत्त स्वातंत्र्याला कपटीपणाने हिसकावून आपल्या पायात राजकीय गुलामगिरीच्या शृंखला घातल्या गेल्या हे पाहताच स्वराज्य मिळवण्याच्या पवित्र इच्छेने त्या दास्य शृंखलेवर केलेल्या प्रचंड आघातात या क्रांतीयुद्धाचे मूळ आहे. क्रांतीची मशाल हाती घेऊन आपले प्राण तळहातावर ठेवून आपल्या ध्येयाप्रत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वप्राणाचे बलिदान ज्यांनी दिलं त्या क्रांतिकारकांना मी मनापासून वंदन करते. क्रांतीच्या यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकून शत्रुंजय वृत्ती भडकावीत ठेवणे आणि त्या यज्ञकुंडाचे रूपांतर स्वातंत्र्य युद्धाच्या महायज्ञात करणे ही आपली जबाबदारी मानून

हाती घेऊन आपले प्राण तळहातावर ठेवून आपल्या ध्येयाप्रत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वप्राणाचे बलिदान ज्यांनी दिलं त्या क्रांतिकारकांना मी मनापासून वंदन करते. क्रांतीच्या यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकून शत्रुंजय वृत्ती भडकावीत ठेवणे आणि त्या यज्ञकुंडाचे रूपांतर स्वातंत्र्य युद्धाच्या महायज्ञात करणे ही आपली जबाबदारी मानून क्रांतीवीरांनी आणि वीरांगनांनी स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवली.

वीरांगना या भारतभूजा केले अन्याया विरुद्ध बंड, मुगल फिरंगी नमौन राखला हिंदुस्तान अखंड, राखला हिंदुस्तान अखंड. अशा या प्रत्येक महिला क्रांतिकारकांचे आपण आज स्मरण करूया. आत्मविश्वास, असीधाराव्रत, आत्मसमर्पण असे अद्वितीय गुण या वीरांगनांमध्ये दिसून येतात. इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र व्हावा हाच एक उद्देश त्यांच्या डोळ्यांसमोर होता. जीवनावर तुळशीपत्र ठेवून या महिला क्रांतिकारक लढल्या. वीरांगना नावाच्या ज्योतींनी स्वातंत्र्याची बीज पेरली. इतिहासाच्या पानोपानी ज्यांच्या नावाचा उल्लेख करता येईल अशा या वीरांगनांची यादी न संपणारी अशी आहे. गुप्तपणे खलबते, कारवाया, मार्गदर्शन करणाऱ्या बऱ्याचशा ज्ञात अज्ञात वीरांगना कितीतरी होत्या. स्वातंत्र्याची ज्योत तरुणांच्या मनात पेटवणाऱ्या वीरांगनांचं कार्य देखील महनीय आहे. भारतभूमी खाण असे अशा शूर वीरांगनांची, माता भगिनी कणखर, स्वराज्य प्रेरणा सर्वांची. इंग्रजांसारखे दीर्घद्वेषी कट्टर शत्रू भारतात पाय गाडून पसरत होते. त्यावेळी अन्याय करून अन्यायालाच ब्रिटिश न्याय म्हणत होते. विविध राजघराण्यातील स्त्रिया इंग्रजांविरुद्ध रणांगणात लढल्या. 1824 मध्ये कर्नाटकातल्या कित्तूर या चिमुकल्या संस्थानाच्या राणी चन्नाम्माने ईस्ट इंडिया कंपनीला शरण जाण्याचं नाकारलं. कंपनीच्या प्रशिक्षित सेनेशी चन्नाम्माने झुंज दिली. पराभूत राणी चन्नाम्माला धारवाडच्या तुरुंगात डांबण्यात आलं आणि तिथेच 13 जुलै 1830 रोजी ही शूर राणी कालवश झाली. रामगडची राणी अवंतीबाई, अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफर याची राणी बेगम झिनत महल आणि अवधची बेगम हजरत महल यांनी 1857च्या सशस्त्र उठावामध्ये भाग घेतला होता. स्वतःच्या जीवनापेक्षा देशाचा संसार महत्वाचा हेच असीधारा व्रत ठेवून या महान क्रांतिकारक महिलांनी कार्य केलं. 1855 मध्ये संथाल या आदिवासी जमातीतील 45 महिलांनी बंडात भाग घेतला होता. महिलांनी 20व्या शतकाच्या 3र्या आणि 4थ्या दशकात क्रांतिकारकांना वेगवेगळ्या मार्गाने मदत केली. पुरुष सहकाऱ्यांना सांकेतिक भाषेतील गुप्त संदेश पोहोचवण्याचं काम महिला करीत असत. क्रांतिकार्यासाठी तरुण मुलींची भरती करून त्यांना प्रशिक्षणही देत असत. काही महिला क्रांतिकारकांनी तर स्फोटके तयार करून त्यापासून बॉम्ब देखील बनवण्यात मदत केली. राजकीय स्वरूपाचे दरोडे घालणे, बॉम्ब टाकून अथवा गोळ्या झाडून इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्याचे प्रयत्न करणाऱ्या महिलांमध्ये प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त, सुनीती चौधरी, शांती घोष, बीना दास, उज्ज्वला मुजुमदार यांचा समावेश होतो. मैत्रिणींनो, 1857ची क्रांती ही मुख्यतः काडतुसांवरूनच पेटली होती. स्वधर्म प्रीती आणि स्वराज्य प्रीती ही तत्वे हिंदुस्तानच्या इतिहासात जितक्या स्पष्टतेने आणि उदात्ततेने दिसतात त्याहून अधिक कोणत्यावर इतिहासात दिसणार आहेत. स्वधर्मासाठी उठा आणि स्वराज्य संपादन करा या तत्वाने हिंदुस्तानच्या इतिहासात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा क्रांतिकारकांबद्दल आपल्या मनात सदैव कृतज्ञ भाव असायला हवा.

बुंदेले हर बोलो के मुख हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी। मोरोपंत तांबे यांची कन्या मणिकर्णिका काशी येथे जन्मली। लहानपणापासूनच ही मुलगी तेजस्वी आणि पाणीदार नेत्रांची होती। लहान वयातच ती तलवार चालवणे, भालाफेक, दांडपट्टा फिरवणे, घोड्यावर बसणे या मर्दानी गोष्टी शिकली। मोरोपंत तांबे हे चिमाजी आप्पा यांच्याकडे नोकरीस होते। नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे स्वातंत्र्य सेनानी मणिकर्णिकाच्याच वयाचे होते। दसऱ्याला ब्रह्मावर्तात नानासाहेब पेशव्यांची हत्तीवरून मिरवणूक निघाली तेव्हा या लहानशा मनूने हत्तीवर बसायचा हट्ट केला, पण तिचं कोणी ऐकलंच नाही। तेव्हा तिने केलेला निश्चय की एक काय, 10 हत्ती झुलतील माझ्या दारात, हे पुढे जाऊन खरं झालं। मनू राजलक्ष्मी होणार हे शास्त्रीबुवा दीक्षितांचे उद्गार सत्यात उतरले। झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव निवाळकर यांच्याशी मनूचा विवाह झाला आणि मोरोपंतांची मनू नानासाहेब पेशव्यांची छबेली झाशीची महाराणी लक्ष्मीबाई गंगाधर निवाळकर झाली। राणी लक्ष्मीबाई अत्यंत मुत्सद्दी आणि करारी बाण्याच्या होत्या। त्यांच्यात औदार्य ओतप्रोत भरलेले होतं। झाकल्या माणकाचे तेज हळूहळू प्रकट व्हावे तसे राणीसाहेबांच्या अंगचे राज्यकर्त्याला आवश्यक असे एक एक गुण प्रकट होत गेले। पुरुषी वेश परिधान करून त्या वाड्याच्या चौकात तलवारबाजीचा सराव करून घ्यायचा, दांडपट्टा फिरवायचा, त्यांना घोड्यांची पारख होती, उत्तम घोडा त्या बरोबर ओळखायच्या। राणी लक्ष्मीबाईंचे दिवस असे आनंदात आणि वैभवात जात असतानाच पुत्रयोग जुळून आला। तेजस्वीपणाचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले, पण हा आनंद फार टिकला नाही। 3 महिन्यांचा त्यांचा कुलदीपक काळाच्या एका फुंकरी सरशी कायमचा मालवला गेला। त्या धक्क्याने महाराज आजारी पडले। दत्तकपुत्राचा दत्तक विधान समारंभ पार पडला, परंतु पुढे महाराज गंगाधरराव यांचं निधन झालं। दुःखाच्या गर्तेत सापडलेल्या लक्ष्मीबाई यांनी धीर न सोडता राज्यकारभार पाहायला सुरुवात केली। साक्षात शौर्यशालिनी आपल्या समर्थ खांद्यावर राज्याची धुरा पेलत होती, पण हिंदुस्थानचा इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने हिंदुस्थानातील निपुत्रिक राजांची राज्ये खालसा करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। संपूर्ण हिंदुस्थानच आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी टाकलेला तो मतलबी डाव होता। दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान खालसा करण्यात आलं। संस्थान खालसा करण्याचा जाहीरनामा एलिस वाचत असतानाच आकाशात वीज कडाडल्याप्रमाणे त्या म्हणाल्या, मेरी झाशी नाही दुंगी। भारताच्या स्वातंत्र्य सूर्याला इंग्रजांचे ग्रहण लागले। सगळीकडे अंधार पसरला होता। पारतंत्र्याच्या काळोखात भारतभूमी गुरफटून गेली। क्रांतीज्योत पेटून त्या तेजोशलाका क्रांतिकारकांच्या रूपात कार्य करत होत्या। झाशीच्या गळ्याभोवती आवळलेला इंग्रजी फास क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन सोडवला। राणी लक्ष्मीबाई

0: झाशीचे राज्य आपल्या ताब्यात देत नाही हे पाहून इंग्रज सेनानी सर ह्यू रोज आणि सर व्हिटलॉक यांनी झाशीवर आक्रमण केलं. त्यांनी महू, कालपी, बिना, करकी जिंकून बंडखोरांचा पाडाव केला. फक्त 3 महिन्यात म्हणजे 20 मार्च 1858 रोजी झाशीपासून 14 किलोमीटरवर या फौजा आल्या. पण झाशीच्या किल्ल्यात राणी लक्ष्मी नावाची चवताळलेली वाघीण आहे हे तो जाणून होता. क्रांतीदेवता रणचंडिका झाली. आडवे येईल त्या इंग्रजाला कापीच सुटली. पण बलाढ्य इंग्रज सैन्यापुढे झाशीचा निभाव लागला नाही. पुत्र दामोदराला आपल्या पाठीला बांधून घोड्यावरून निघाल्या. तटावरून घोड्यासहित उडी मारून तिथून कालपीच्या दिशेने मारता मारता मरावे असा विचार करून लक्ष्मीबाई 10-5 स्वारांसह पुढे दौडत निघाल्या. वाटेत नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांची भेट झाली. ते ग्वाल्हेरला पोहोचले पण इंग्रज सेनेने राणी लक्ष्मीबाईंचा पाठलाग सुरू केला. वाटेत एका ओढ्याजवळ घोडा अडला. तो पुढे जाईना. इंग्रजांनी राणीला तेथेच गाठलं. राणी शौर्यानं लढू लागली पण चोहोबाजूंनी तलवारींचे अनेक घाव त्यांच्या शरीरावर झाले. रक्तबंबाळ शरीर, चेहरा छिन्न विछिन्न, एक डोळा बाहेर अशा अवस्थेत त्या लढत होत्या. डोक्यावर सब कनवार झाला आणि त्या कोसळल्या. राणी लक्ष्मीबाईंनी समोर पाहिलं. त्यांचे एक विश्वासू सहकारी रामचंद्रराव देशमुख समोर दिसले. त्या क्षीण आवाजात त्यांना म्हणाल्या, माझ्या देहाची विटंबना होऊ देऊ नका. पुत्र दामोदराच्या तोंडावरून हात फिरवत क्षणभर त्यांच्या पापण्या फडफडल्या आणि त्यांनी अखेरचे डोळे मिटले. देशमुखांनी कोणाचा स्पर्श होण्यापूर्वी राणी लक्ष्मीबाईंच्या मृतदेहाला अग्निडाग दिला. क्रांतीच्या ज्वाला अनंत आकाशामध्ये विलीन होत होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे धैर्य, निर्धार, निर्भयता, शौर्य, त्याग यांचे मूर्तिमंत प्रतीकच. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्व सारे वंदिते. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्व सारे वंदिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. मैत्रिणींनो, 1857 झाशीच्या लढाईमध्ये जलकरी देवी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या दासी होत्या. दोघींमध्ये कमालीचे साम्य होते. लक्ष्मीबाईंसारखा पोशाख करून त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या डोळ्यात धूळफेक केली. राणी लक्ष्मीबाई आणि झाशीचा बचाव करताना झलकरी देवींना आपले प्राण गमवावे लागले.
1: सिंहासन हिल उठे राजवंशोने प्रकटी दानी दी.

क्रांतिकारी मादाम कामा यांचा जन्म 1861 मध्ये मुंबईत एका सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव भिकाबाई रुस्तुम कामा होतं. त्यांचा विवाह मुंबईतील बॅरिस्टर रुस्तुम कामा यांच्याशी झाला. लहानपणापासूनच त्यांचा ओढा सामाजिक आणि राष्ट्रकार्याकडे होता. विवाहानंतर आपले सुखाचे आयुष्य सोडून त्यांनी आपले जीवन पूर्णपणे भारतीय स्वातंत्र्यासाठी व्यतीत केलं. मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीत मादाम कामा यांनी जीवाची पर्वा न करता गरीब रुग्णांची रात्रंदिवस सेवा केली. त्यामुळे त्याही प्लेगने आजारी पडल्या. पुढील उपचारासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्यात त्या सहभागी झाल्या. सावरकरांच्या देशप्रेमी विचारांनी त्या भारावून गेल्या. क्रांतिकारकांचे क्रांतिकारी लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून त्यांना अनेक प्रकारची मदत करू लागल्या. भारतीय जनतेवर इंग्रज सरकार अत्याचार करीत आहेत हे त्या व्याख्यानांमधून इंग्रज लोकांना सांगू लागल्या. हा देशद्रोह वाटून इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी पकड वॉरंट काढले. म्हणून त्या पॅरिसला गेल्या. क्रांतिकारकांनी त्यांना भारताच्या प्रतिनिधी म्हणून जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेला पाठवलं. भारताचा पहिला राष्ट्रध्वज इतर राष्ट्रांच्या बरोबरीने मादाम कामांनी तेथे फडकवला. भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठरावही त्या परिषदेत त्यांनी मंजूर करून घेतला. इंग्लंडमधील पार्लमेंट

मुलींच्या निवडणुकीत त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या प्रचार कार्यात खूपच मदत केली. अथक परिश्रम, दगदग यामुळे त्या आजारी पडल्या. अखेर मुंबईत 1936 मध्ये त्यांचं निधन झालं. आपल्या कर्तृत्वाने त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वार्थाने गाजल्या. 14 डिसेंबर 1931 रोजी कोमिल्ला येथे सीजीबी स्टीव्हन्स याचा खून झाला. 2 मुली अर्ज घेऊन जिल्हाधिकारी स्टीव्हन्स कडे आल्या. स्टीव्हन्स अर्ज वाचत असताना एका मुलीने त्याच्यावर गोळी झाडली. तो तात्काळ तेथेच कोसळून मरण पावला. आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झालेल्या त्या 2 मुली सुनीती चौधरी आणि शांती दास होत्या. अवघ्या 13 वर्षांच्या त्या दोघीही मिडल स्कूलमध्ये शिकल्या होत्या आणि दोघींनाही 8 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. तू धैर्याची असी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यांचा सार्थ गौरव केला अशा त्या येसूवहिनी अर्थात सरस्वती गणेशपंत सावरकर यांच्या हौतात्म्याला यावर्षी 5 फेब्रुवारी 2026 ला 107 वर्ष पूर्ण झाले. युद्धभूमीवरच लढले पाहिजे असे नव्हते, तर ज्या कार्यासाठी घरातील 3 पुरुषांनी आपलं आयुष्य संकटात लोटलं होतं त्या कार्याचं महत्व येसूबाईंनी ओळखून धीरोदात्तपणे जीवनमार्ग निवडला आणि त्याप्रमाणे त्या जगल्या. नवरा दीर जन्मठेपेवर पोहोचले. घरदार सारे सार अगदी चुलीवर शिजत असलेलं खिचडीचं भांड खिचडीसह इंग्रज सरकारनं जप्त केलं. तरीही ती अविचल वीरांगना सारा त्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण करतो याचे भान ठेवून मूकपणे सोसत राहिली. आपल्या दिराच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना 1905 साली केली. या संघटनेचा हेतू क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या क्रांतिकारकांच्या कुटुंबातील तसंच अन्य महिलांमध्ये स्वदेशभक्ती जागवणे, स्वदेशीचा वापर, क्रांतिकार्यात पुरुषांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. दर शुक्रवारी साप्ताहिक बैठका त्या घेत. या बैठकांमध्ये लोकमान्य टिळकांच्या कन्या पार्वतीबाई केतकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर, गोदुमाई खरे, पार्वतीबाई गाडगीळ, जानकीबाई गोरे अशा 150 ते 200 महिलांचा सहभाग असायचा. येसूबाई क्रांतीवीर बाबाराव सावरकरांनी आरंभलेल्या महाकालीच्या उपासनेत आपल्या पतीसह त्या पण तनमनधनाने सहभागी झाल्या. आपल्या राष्ट्राच्या मंगला प्रित्यर्थ पेटवलेल्या वियोगाच्या अग्निकुंडात झुरत जळत वहिनी अंतिभस्म झाली या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकर कृतज्ञता व्यक्त करतात. स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात वीरांगणेच्या त्यागाची मूक कहाणी म्हणजे येसूवहिनी. मैत्रिणींनो, बंगालच्या सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारक श्रीमती कल्पना दत्त यांच्या कार्याचा इतिहास 50 हून अधिक वर्षांचा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत बहुरंगी आणि तेजस्वी होतं. विविध प्रकारच्या क्रांतिकारक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. चितागांग शस्त्रागार लुटणाऱ्या क्रांतिकारकांची कारावासातून मुक्तता करण्यासाठी स्फोट घडवून आणून तुरुंगाच्या भिंती उडवण्याच्या त्यांच्या धाडसी कार्यामुळे त्या भारतीयांच्या कायम स्मरणात आहेत. 1913 साली कल्पना दत्त चितागांग मधील श्रीपूर गावातील प्रतिष्ठित घराण्यात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून बुद्धिमान आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व घडत गेलं. कलकत्त्यातील छात्री संघामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. कल्याणी दास यांनी तलवारीचे आणि लाठी दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आणि त्यातले पहिले धडे येथेच गिरवले. सायकल चालवणं, सूर मारणं या गोष्टींचे छात्री संघाच्या व्यायामशाळेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं. 1930 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या 2 आठवड्यात शस्त्रागार लुटल्यामुळे अटक झालेल्या क्रांतिकारकांवरील खटला सुरू झाला होता. सूर्यसेन आणि इतर परागंदा झालेल्या क्रांतिकारकांनी तुरुंगातील क्रांतिकारकांची सुटका करण्यासाठी तुरुंगाच्या भिंती बॉम्बस्फोटाने उडवून लावण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे कल्पना दत्त बेथून कॉलेज सोडून इंटरमिजिएट सायन्सच्या अभ्यासासाठी चितागांगच्या कॉलेजात दाखल झाल्या. बॉम्बस्फोट कटात वापरण्यासाठी ऍसिडमध्ये भिजवलेलं कापड आणि अन्य स्फोटके तयार करण्यासाठी जी कामगिरी त्यांना सोपवण्यात आली होती ती त्यांनी पूर्णपणे निभावली. या कामात अनंत सिंग यांचा सल्लागार होता. रेणू रॉय आणि कल्पना बॅनर्जी या वसतिगृहातील मैत्रिणींच्या मदतीने त्या पूर्व योजनेनुसार कलकत्त्याहून नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड मिळवू लागल्या. सुरुवातीला कल्पना दत्त स्वतः

आपल्या ट्रंकेतून ऍसिड आणत असत. नंतर निवारण घोष आणि नानी दास हे त्यांचे दोन सहकारी कल्पना दत्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित सीलबंद केलेल्या ऍसिडच्या बाटल्या पाळत ठेवणाऱ्या पोलिसांना चुकवून ट्रकमधून चितागांगला आणत असत.

शस्त्रागार धाडीत हुतात्मा झालेल्या रजत सेन यांची बहीण मृणालिनी सेन कल्पना दत्तांची निकटची सहकारी होती. कल्पना दत्त ह्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. बॉम्ब प्रज्वलित करण्यासाठी विजेच्या तारा जोडण्याची कामगिरी विश्वासू कल्पना दत्त यांच्यावर सोपवली गेली. परंतु बॉम्बस्फोट कटाच्या अपयशानंतर सूर्यसेन यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. सततच्या क्रांतिकारी कारवायांमुळे 19 मे 1932 रोजी गहिरा खेड्यात आश्रय घेतलेला असतानाच त्या खेड्याचे रहिवासी आणि लष्करी सैनिक यांच्यात झटापट झाली. मात्र निष्पाप माणसांचे प्राण वाचवण्यासाठी कल्पना दत्त आपणहून लष्कराच्या स्वाधीन झाल्या. त्यांना जन्मठेप झाली. परंतु 6 वर्षानंतर त्यांच्या वडिलांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, रेव्हरंड सी एफ अँड्र्यूज यांना विनंती करून खास प्रयत्न केल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. 1995 मध्ये त्यांचं निधन झालं. अरुणा असफ अली या ठाम, निश्चयी, धाडसी आणि देशभक्त, निधर्मीवादी आणि सामाजिक न्यायाशी बांधिलकी ठेवून वागणाऱ्या होत्या. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यावर अरुणा असफ अली अधिक क्रियाशील बनल्या. मीठ बनवणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरवणे यासाठी त्या काळात त्यांची सर्वत्र भटकंती चालू असायची. 1932 साली त्यांना पुन्हा अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. 2000 रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला. तुरुंगात असतानाच 1942 सालच्या चले जाव चळवळीमुळे जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी चले जावची घोषणा दिली. पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणाबाईंनी तिरंगा फडकवला आणि राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या समारंभाची अध्यक्षीय जबाबदारी मोठ्या धैर्याने पार पाडली. ऑगस्ट क्रांती दिनाची ती वीरांगना बनली. स्वतःला अटक होऊ न देण्यात अरुणाबाई 4 वर्ष यशस्वी झाल्या. दिल्लीतील भूमिगत चळवळींच्या अरुणा असफ अली प्रमुख नेत्या होत्या. 1940च्या दशकात चळवळीची सूत्र हाती घेऊन नेतृत्व केलेले प्रमुख नेते पहिल्या फेरीत पकडले गेले तेव्हा भारतीय स्त्रियांनी पाऊल पुढे टाकून स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या अवघड काळात लोकांना मार्गदर्शन करणं आणि नेतृत्व स्वीकारणं या बाबी भारतीय स्त्रियांवर येऊन पडल्या. मातृभूमीसाठी स्त्रियांनी आपला वेळ, आयुष्य, पैसा आणि मानसन्मान या सर्व बाबींचा त्याग केला. हजारो स्त्रियांना अटक झाली. अशा परिस्थितीत अरुणा असफ अली, सुचेता कृपलानी, उषा मेहता आणि यांच्यासारख्या अन्य धाडसी महिलांनी भूमिगत राहून कार्य केलं. उषा मेहता या स्वातंत्र्य संग्रामातील चालता बोलता चमत्कारच, बरं का? 1955 मध्ये अरुणा असफ अलींना सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक, 1975 मधील लेनिन शांतता पारितोषिक आणि 1991 सालचे आंतरराष्ट्रीय मैत्री आणि समझोता तसंच जवाहरलाल नेहरू पारितोषिक या सर्व पारितोषिकांनी त्यांचा उचित सन्मान केला गेला. कॅप्टन डॉक्टर लक्ष्मी सहगल म्हणजे एक धगधगती महिला क्रांतिकारकच. डॉक्टर लक्ष्मी सहगल यांचा जन्म 1914 साली पहिले महायुद्ध सुरू असताना भारतात झाला. दुसरं महायुद्ध सुरू असताना आग्नेय आशियात त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठ्या शौर्याने लढा दिल्यामुळे त्या वीरांगना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लष्करात लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचणारी

0: जगातील पहिली महिला होण्याचा मान त्यांना मिळाला, तसंच जगातील पहिली महिला मंत्री होण्याचा मानही त्यांनी पटकावला. आग्नेय आशियातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दगदगती ज्वाला असं त्यांचं वर्णन निश्चितपणे करता येईल. कठोर परिश्रम, बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मैत्रिणींनो. ते आपण सर्वांनी मिळून जपूया, स्त्रीला सन्मान देऊया, स्त्रियांना स्वतःला तितकंच सक्षम करण्यासाठी समाज क्रांती घडवून आणणाऱ्या आपले सर्वांचे श्रद्धास्थान सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, अहिल्याबाई होळकर अशा अनेक आदरणीय वंदनीय महान रणरागिणी स्वातंत्र्य सेनानी यांना आपण नमन करूया. आपल्या मातृभूमीचा अभिमान असाच कायम बाळगूया. शेवटी माझ्या स्वरचित काव्य सुमनांजलीतून मी इतकंच म्हणेन, त्याग शौर्य अन संघर्षाची अखंड मशाल पेटवली, मातृभूमीच्या चरणी त्यांनी प्राणांची आहुती वाहिली. रणरागिणी त्या करारी बाणा रूप साक्षात रणचंडिकेचे, शत्रूला पाजले पाणी दणाणले धाबे इंग्रजांचे. क्रांतीच्या धगधगत्या ज्वालांनी स्वप्नांना दिला आकार, स्त्री शक्तीच्या दिव्य तेजाने झाले स्वातंत्र्य स्वप्न साकार. उरात बाळगुन तुफान क्रांतीचे त्या रणांगणी तळपल्या, उरात बाळगुन तुफान क्रांतीचे त्या रणांगणी तळपल्या. कोणा पुढे ना झुकल्या कधी, अन्याया विरुद्ध लढल्या, अन्याया विरुद्ध लढल्या. करी समशेर धैर्याची, करी समशेर धैर्याची उरी अभिमान मातृभूमीचा, त्या वीरांगनांनी रचिला सुवर्ण इतिहास स्वातंत्र्याचा. ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान, ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान. त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम, त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम. धन्यवाद.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा, सहभाग होता माधुरी भट यांचा. सखींनो, त्याग धैर्य आणि राष्ट्रसेवेची ही परंपरा आजही आपल्याला समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा देत राहते.

0: मैत्रिणींनो, ऋतू बदलला की आपल्या शरीराच्या गरजाही बदलत असतात. विशेषतः पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाच्या समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच या दिवसात योग्य आहार, स्वच्छता आणि संतुलित जीवनशैली अत्यंत आवश्यक ठरते. तेव्हा आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संवाद मैत्री पोटाची आणि मनाची. संवाद लेखन आशा ठोंबरे यांचं, सहभाग पूनम जावरे आणि सारिका दांडगे यांचा. ए मीनाक्षी, मीनाक्षी, ए मीनू, मीनू, अगं इकडे इकडे.
1: अगं मीनू, किती दिवसांनी भेटली. बापरे,
0: आधी सांग कशी आहेस तू?
2: अगं मी खूप मजेत आहे.
1: काय ग, एका शहरात राहून इतक्या दिवसांनी आपण भेटतो.
2: हो ना, बघ ना. आणि मला सांग, तू आज इथे कशी?
1: काय ग, हा पावसाळा सुरू झालाय, मला कधीच बाजारात यायचं होतं ग. घरात काय आहे काय नको सगळं बघायला लागतं. मग काय तर या पावसाळ्यामध्ये नुसती घाण असते बाजारामध्ये. काय तो चिखल, काय ते दूषित वातावरण, पण काय करणार ग, घरातली काळजी आपल्या बायकांनाच हो की नाही?
2: मग
1: मग यावं लागलं म्हणून तू भेटलीस मला, हो की नाही?
2: बरं झालं बघ, आपली एकदाची भेट तरी झाली.
1: छान. आणि हे बघ, आता मला इतक्या गप्पा मारायच्या आहे तुझ्याशी. ए मीनू, मीनू, समोर बघ ना किती छान वडे तळले जात आहे ग. चलना चलना आपण मस्तपैकी गरमागरम वडे खाऊ.
2: ए भैया,
1: काय ग?
2: नको ते वडे.
1: का ग?
2: अगं तुला सांगते, मी काल रात्री रस्त्यावरची पावभाजी खाल्ली.
1: तुला कोणी सांगितली खायला?
2: काय सांगू, माझं पोटच बिघडलं.
1: बापरे, पोट खराब होण्या इतपत तू पावभाजी फस्त केली. मग
2: आणि तुला काय सांगू, सकाळी उठल्यावर माझा मूळ इतका खराब होता की मुलांशी बोलण्याची इच्छा झाली नव्हती माझी.
1: अरे बापरे. अग हो मीनाक्षी, हे बघ माझ्या बरोबर सुद्धा असंच होत. आणि बाहेरचं खाण्यात आलं की पोट बिघडलं समज, आणि जर पोट बिघडलं की सगळं आयुष्य जणू काय बिघडल्यासारखं वाटतं. कामात लक्ष लागत नाही, सारखी चिडचिड होत असते, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो मला पण. पण मी म्हणते पोट आणि मन यांची खूप मैत्री खोल असते का ग? एक बिघडलं की दुसरं लगेच प्रभावित होत.
2: हो ना. अगं पोट नीट असेल तर दिवसभर डोकं शांत असतं, कामात एन्जॉयमेंट येतो.
1: हो ना.
2: अगं पण पोटात गॅस, ब्लोटिंग आणि कब झाला की सगळं वाईट वाटू लागतं.
1: हो ना, हो ना.
2: हे फक्त आपला अनुभव नाही, मला वाटतं या मागे काहीतरी विज्ञान असेल.
1: हो अगदी. आणि यालाच तर म्हणतात ग गट ब्रेन ऍक्सिस, पोट आणि मेंदू यांच्यातील दोघींकडील रस्ता असतो. पोटात 100 ट्रिलियन सूक्ष्मजीव म्हणजेच काय तर मायक्रोबायोम राहतात, आणि ते आपल्या मेंदूशी सतत बोलत असतात.
2: अरे वा.
1: हा, चांगले बॅक्टेरिया असतील तर मन प्रसन्न, आणि वाईट असतील तर मन उदास.
2: अरे वा, म्हणजे 95% सेरोटोनिन हार्मोन्स पोटात तयार होतात.
1: हो हो.
2: अगं हे ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटले.
1: त्यात काय आश्चर्य?
2: अगं म्हणजे आनंदी राहण्यासाठी पोट जपणं एवढं महत्वाचं.
1: हो हो, सेरोटोनिन हा हॅपी हार्मोन आहे. तो मेंदूत फक्त 5% बनतो. आणि बाकीचा कुठे बनतो सांगू का? तुला माहितीये?
2: अगं सांग.
1: अगं आणि बाकीचा तो 95% पोटात तयार होतो. म्हणूनच जेव्हा आपलं पोट खराब असतं ना, तेव्हा आपल्याला उदास, चिडखोर आणि नकार

0: नकारात्मकता वाटत असते.
1: तू मला एक सांग, काय ग, मी ऑफिस मध्ये काम करते, माझ्या मीटिंगच्या आधी माझ्या पोटात गोळा येतो
0: काय सांगते.
1: आणि हात थरथर कापतात. मला कळतच नाही की हे का होतं.
0: अग मीनाक्षी, हे गट ब्रेन ऍक्सिसच उदाहरण आहे. मग त्याच तर उदाहरण आहे. ताण आला की मेंदू पोटाला सिग्नल पाठवतो, सावध राहा. त्यामुळं पोटातील रक्त प्रवाह कमी होतो, पचन थांबतं आणि पोटात असा गोळा येतो. याला बटरफ्लाईज इन स्टमक असं म्हणतात.
1: बापरे. अग पण यावर काही उपाय असेल ना.
0: मग आहे ना, सांगते ऐका आता नीट. मीटिंगच्या 10 मिनिट आधी खोल श्वास घ्यायचा, 4 सेकंद आतमध्ये आणि 6 सेकंद तो बाहेर ठेवायचा. आणि मग हे पोट शांत करत.
1: पण मला वाटतं पावसाळ्यातही आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी.
0: हो अगदी, पावसाळ्यात बाहेरचं तेलकट आणि उघडे पदार्थ अगदी टाळायचे बर का. त्यामुळं पोटातील चांगले बॅक्टेरिया मरून जातात आणि त्याऐवजी घरी बनवलेलं गरमागरम जेवण खायचं मस्तपैकी.
1: अग तुला तर खूप माहिती याबद्दल.
0: मग आहेच.
1: तू आता मला सांग की मी नेमकं काय खावं आणि थोडं सविस्तर सांग.
0: हो सांगते आणि लक्षपूर्वक ऐक. हे बघ, सकाळी केळं आणि दही याच्याने काय होतं, सेरोटोनिन वाढतं. दुपारी भात डाळ पालक दही. संध्याकाळी काय खायचं, उपमा पोहे किंवा इडलीही चालते. आणि रात्री हलक खिचडी किंवा सूप आणि त्यासोबतच बदाम अक्रोड डार्क चॉकलेट थोडस खाल्लं ना तरी चालतं.
1: चालेल. तुला सांगते
0: काय ग,
1: रोज सकाळी ताक घ्यायला लागले.
0: अरे वा,
1: मला खूप फरक जाणवतोय.
0: अगं तुला माहिती का, दही ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक्स आहे आणि ते पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळं सेरोटोनिन वाढतो आणि आपला मूड स्थिर राहतो.
1: अगदी बरोबर. पण तू आता मला याची उलट बाजू सांग.
0: काय?
1: म्हणजे काय खाल्ल्याने आपलं मन खराब होतं.
0: सांगते ना, ते पण सांगते मी तुला. जंक फूड, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, जास्त मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, यामुळं काय होतं, बॅड बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळं सूज येते आणि मेंदूत सूजजन्य पदार्थ जातात, ज्यामुळे डिप्रेशन आणि आपली सारखी चिडचिड वाढते.
1: हो ना. अगं म्हणजे माझ्या आता लक्षात आलं, माझ्या मुलाला मी ना जास्त चॉकलेट दिली की तो खूप चिडचिड करतो.
0: बरोबर.
1: याचं कारण मला आता कळलं.
0: आणि आताची मुलं माहिती ना तुला, किती भयंकर चिडचिड करतात आणि त्यांना रागही येतो ग. आणि मुलांमध्ये हा संबंध इतका मजबूत असतो, जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड दिलं की त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांना भयंकर राग येतो.
1: एकदम बरोबर. अगं पण काम करणाऱ्या स्त्रियांसाठी खूप महत्वाचं असेल.
0: हो, अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला ऑफिस घर मुलं सांभाळायची असतात. पोट बिघडलं की सगळा कसा बोजा वाटतो. म्हणून आहार व्यवस्थित ठेवला तर ऊर्जा टिकते आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आपण व्यवस्थितपणे सांभाळतो.
1: बरोबर. अगं प्रिया, माझे आई बाबा आता 70 घरात आहे. त्यांच्यासाठी हे ते काय म्हणालीस तू, गट ब्रेन ऍक्सिस कसं लागू होतं आणि त्यांना आहार दिनचर्या कशी ठेवावी.
0: सांगते सांगते. हे सुद्धा तू लक्षपूर्वक ऐक आणि काका काकूंना त्यांचं काटेकोर पालन करायला सांग.
1: हो नक्कीच.
0: खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलाय बर का. अगं वयस्कर लोकांसाठी हा विषय अजूनही जास्त महत्वाचा आहे. वय वाढताना पोटातील चांगले बॅक्टेरिया नैसर्गिकरित्याच कमी होत असतात. त्यामुळं पचन कमकुवत होत जातं, कब्ज होतो आणि त्याचा परिणाम हा मनावर सुद्धा होतो.
1: बापरे.
0: उदास वाटणं, झोप न लागणं, स्मृती कमी होणं, यामाग पोट हे सुद्धा एक कारण असू शकतं.
1: अगदी बरोबर.
0: आणि हे बघ, वयस्करांसाठी विशेष आहार मी सांगते.
1: सांग.
0: सकाळी 1 केळं, 1 वाटी ताक किंवा दही, त्यासोबत 4-5 भिजवलेले बदाम. आणि दुपारी हलका भात, मूग डाळ, लौकी म्हणजेच भोपळा किंवा पालकाची भाजी, साबुदाना खिचडी आणि संध्याकाळी ओट्स दलिया किंवा उपमा. आणि रात्री काय खायचं, खूप हलकं म्हणजेच मुगाची खिचडी, भोपळ्याचं म्हणजेच लौकीचं सूप किंवा गरम

0: आणि त्यात हळद टाकायची आणि त्यासोबत चिमूट भर जायफळ सुद्धा टाकायचं. आणि विशेष उपाय सांगू का तुला? अजून ऐक ऐक, रोज रात्री त्रिफळा चूर्ण अर्धा चमचा उबदार पाण्यात घ्यायचं. इसप गोल, आणि ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने, नाहीतर म्हणशील की प्रियाने सांगितलं म्हणून मी इसप गोल देते. काका काकूंना तेल मसाला मैदा पूर्णपणे टाळायला सांगायचं.
1: नक्कीच नक्की. अगं मला त्यांची दिनचर्या कशी असावी त्याबद्दलही सांग थोडं.
0: सांगते ना, सांगते. वयस्करांसाठी आदर्श नित्यक्रम. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो तुम्हीही ऐका. सकाळी उठल्यावर एक ग्लास उबदार पाणी, 10-15 मिनिट हलकी चाल किंवा प्राणायाम. आणि त्यामध्ये प्राणायाम कोणते करायचे? अनुलोम विलोम, भुजंगासन आणि पवन मुक्तासन रोज करायचं. दुपारी 20 मिनिट सूर्यप्रकाश घ्यायचा आणि रात्री 8:30 आधी जेवण करायचं आणि झोपण्यापूर्वी शवासन करायचं. आता हे बघ, हे मी सांगितलं ना, एका उदाहरणातून तुला मी हे स्पष्ट करून देते की कोणाला कसा फायदा झाला. शांता काकू आमच्या जवळच राहतात, त्यांचं वय 74 वर्ष. त्यांना की नाही वारंवार कब्ज, ब्लोटिंग आणि रात्री झोप न लागण्याची समस्या. आम्ही त्यांचा आहार बदलला, सकाळी ताक केळं, रात्री हळद दूध त्रिफळा चूर्ण टाकून घ्यायचं. रोज 15 मिनिट चालणं. फक्त 25 दिवसात त्यांचा कब्ज गेला आणि त्यांना झोप सुद्धा चांगली लागू लागली.
1: अरे वा.
0: आणि त्यांचा मूड सुद्धा खूप आनंदी झाला. त्या मला काय म्हटलं सांगू का? अगं त्या म्हणाल्या, आता मला जगण्याची इच्छा होते.
1: अरे वा. अगं म्हणजे वयस्कर माणसांना खूप अशी असते वाटते
0: ना गं. असं कसं म्हणते तू? मग वय जास्त झालं म्हणून काय पोटाकडे दुर्लक्ष करायचं? पोट जपलं की वृद्धत्व सौम्य आणि आनंदी होत जात.
1: बरोबर. अगं पण मला सांग,
0: काय ग
1: झोपेचं काय संबंध? मी रात्री 10 नंतर जेवते.
0: बापरे.
1: पण तुला सांगते, मला चांगली झोपच लागत नाही.
0: बरोबर आहे ना. अगं 10 वाजता आणि 10 नंतर तू जेवशील, झोप कशाला लागेल तुला? रात्री उशिरा जेवलं की पचन हे चालूच राहतं आणि पोट मेंदूला आराम करू देत नाही. म्हणून तुला सांगते, रात्री 8:30 पूर्वी हलकं जेवण घ्यायचं.
1: पण याच्यामध्ये व्यायामाचा काय संबंध?
0: व्यायामाचं महत्व आपल्या दिनचर्येमध्ये खूप असतं आणि आपल्या जीवनामध्ये तर व्यायामाचं महत्व माहितीच असेल तुला. रोज काय करायचं? 30 मिनिट चालायचं किंवा योगासनं करायची. आणि त्यामध्ये योगासनाचे प्रकार कुठले? भुजंगासन, पवन मुक्तासन. हे केलं की पोट चांगलं राहतं आणि आपलं मनही शांत होत.
1: अरे वा. आता तू मला आहे ना काहीतरी घरगुती उपाय सांग.
0: सांगते, ऐक मग. आलं आणि तूक मिरा टाकून चहा घ्यायचा, जिरं धणे टाकून पाणी घ्यायचं, त्रिफळा चूर्ण रात्री आणि दुधामध्ये हळद टाकायची आणि ते दूध रात्री झोपताना घ्यायचं.
1: नक्कीच. प्रिया
0: काय ग?
1: अगं मला सांग, तर दीर्घकाळ जर पाळलं तर याचे काय फायदा होत असतील?
0: अगं दीर्घ काळ जर आपण हे नित्य नियमानं पाळलं तर खूप सारे फायदे होतात की. आपल्याला आयुर्वेदामध्ये हेच तर सांगितलंय सगळं. चांगली झोप लागते, मूड आपला स्थिर राहतो, ताणतणाव कमी होतो, रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते, आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं, आपलं जीवन आनंदी आणि सकारात्मक बनत जातं.
1: म्हणजे अन्न तसे विचार हे खरंच आहे?
0: अगदी खरंय. पूर्णपणे आपण जे खातो ना तसंच आपलं मन बनतं.
1: आता प्रिया
0: हो,
1: आपल्या लाडक्या श्रोत्यांसाठी काही शेवटचा सल्ला?
0: सांगते ना श्रोते हो. मैत्रिणींनो, रोज घरचं गरम आणि हलकं अन्न घ्या. प्रोबायोटिक्स घ्या, म्हणजे काय? दही आणि ताक. पाणी भरपूर प्या. रात्री उशिरा जेवण टाळा. ताण कमी करण्यासाठी 10 मिनिट तरी ध्यान करा आणि आपल्या पोटाला आपला मित्र समजा.
1: अगदी बरोबर. पोट बरं ठेवलं की मन आपोआप बरं राहतं.
0: अगदी खरंय.
1: आणि मैत्री आपण कायम जपायला हवी.
0: अगदी बरोबर. अगं मीनाक्षी, पोट आणि मन दोन्ही एकमेकांवरच अवलंबून असतात. त्यांची काळजी घ्या, आयुष्य सुंदर होईल.
1: होय. धन्यवाद प्रिया.
0: आणि श्रोते हो, मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा निरोगी रहा आणि आनंदी रहा.

मैत्री पोटाची आणि मनाची हा संवाद मैत्रिणींनो आता आपण ऐकलात. या संवादाचं लेखन केलं होतं आशा ठोंबरे यांनी आणि या संवादात सहभागी झाल्या होत्या पूनम जावरे आणि सारिका दांडगे. सखींनो, आजच्या या संवादातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी ठरेल.

ज्ञान, प्रेरणा आणि आरोग्य या गोष्टींचा सुंदर संगम घडवण्याचा प्रयत्न मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आम्ही केला. तेव्हा मैत्रिणींनो याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ आता झालीये. स्वप्नांना द्या धैर्याची पंख, कर्तृत्वाला द्या नवी भरारी, स्त्री शक्तीच्या तेजाने उजळो घर, समाज आणि सारी दुनियादारी या सुंदर ओळींसह मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठी यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीचं.
0: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचा 1 वाजतो आहे. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे आता समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करायला सरकारनं प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले. देशात उद्योग व्यापाराला चालना देण्यासाठी 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्तधारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्तधारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा करोडो रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा दिमाखाने फडकत असल्याचं ते म्हणाले. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि पूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांना दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेना दलांचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांना तसंच देशाच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र सेना दलांना आज देश वंदन करत आहे असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशोदेशीचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनीही भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा तसंच प्रादेशिक आणि जागतिक सहकार्याबाबत विस्तारत असलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि अमेरिकेचे बंध दृढ होत असल्याचं अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे, तर दोन्ही देशात कौशल्य, डिजिटलीकरण, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्यात वाढ होत असल्याचं सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी म्हटलं आहे. याशिवाय इस्रायल, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, मालदीव या देशांच्या नेत्यांनीही भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सर्वत्र 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच सुरू झाला आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसा स्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात

0: शहरातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. ते म्हणाले की विकसित भारत होण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासात महाराष्ट्र महत्वाची भूमिका निभावेल.
1: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो.
0: विधान भवन इथं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन नाहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. याखेरीज शाळा महाविद्यालय निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था संघटना विविध राजकीय पक्षांची कार्यालयं गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. विविध दुकानं मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे.
2: इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलने 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. या करारानुसार इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला अतिरेकी गटाला निष्क्रिय करण्याच्या बदल्यात इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार होता. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना आज श्रीलंकेत गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारतानं पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवरच्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने भारताने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 101 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: सम्मान से जी सके. जी हाँ, और संविधान का हम सभी को भी जो है बहुत बहुत सम्मान रहे. और एक और श्रोता लिखती हैं कि जब भी इन देशभक्ति गानों को सुनते हैं तो बचपन में वो स्कूल का नेशनल त्यौहार और स्कूल में दिखाई जाने वाली फिल्मों की याद आ जाती है. जी हाँ, स्कूल में तो बहुत सारी फिल्में दिखाई जाती थी श्रोताओं. और स्वतंत्रता को लेकर जो फिल्में बनी हैं हमारे देश में उनमें सबसे ज़्यादा पसंदीदा आपकी कौन सी फिल्म है, ये आप बता सकते हैं. एक हमारे श्रोता ने लिखा है कि अब की बार हमें मौका मिला भारत भूमि का ताज श्रीनगर कश्मीर के ऐतिहासिक लाल चौक और बलिदान स्तंभ पर मेरी धर्मपत्नी और मैंने स्वयं तिरंगा को सलामी दी. तिरंगा वहां फहराया, वंदे मातरम गीत गाया, वहां तैनात सुरक्षा फौजी जवानों को जय हिंद और जय बाबा अमरनाथ कहा. और वीडियोस भी और फोटोज भी हैं इसके. एक और श्रोता ने लिखा है कि स्कूल के समय मूल राष्ट्रगान और राष्ट्रगीत गाने का सौभाग्य सदैव मुझे प्राप्त रहा. आज भी सुबह पुणे में अपनी सोसाइटी में ध्वजारोहण भाषण में व्यस्त रहा और दिन भर रहेंगे. इस गीत को आप पहचानिए श्रोताओं.
4: करता नहीं क्यों दूसरा कुछ बात

श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 MHz वर. वेळ लक्षात घ्या, दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण सामुग्री उत्पादनात 64 वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5 पट वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7 पट तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21 पट आणि मोबाईल फोन उत्पादनात 33 पट वाढ झाल्याचं ते म्हणाले. प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्य त्यांनी सांगितली. कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करण्याला सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं ते म्हणाले. जगात 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरणानुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य

0: देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
1: गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली। सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यम वर्गीयांना करावा लागणारा कोट्यवधी रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले। आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची विंचूक माहिती संगणकावर भरली जावी, याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं ते म्हणाले। वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं। प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेना दलाचे प्रमुख तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्सच्या दरात केंद्र सरकारने कपात केली आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरचा कर पूर्णपणे रद्द केला आहे, तर डिझेलवरचा कर प्रति लिटर 50 पैशांनी आणि विमान इंधनावरचा कर प्रति लिटर 2.5 रुपयांनी कमी केला आहे। हे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालय इथं ध्वजवंदना कार्यक्रमात व्यक्त केला। सरकारचं उद्दिष्ट सर्वांगीण विकासाचं आहे, काही मर्यादित क्षेत्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आणि अंतिमतः प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं राज्य सरकारचं लक्ष्य आहे। महाराष्ट्र देशाची स्टार्टअपची राजधानी बनला आहे, राज्यात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होत असून रोजगाराच्या संधीही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं।
2: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे। महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे, देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो। छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय।
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवन अर्थात काउन्सिल हॉल इथं ध्वजारोहण झालं। मुंबईत विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला। आकाशवाणी मुंबईच्या प्रांगणात केंद्र प्रमुख संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। याखेरीज शाळा, महाविद्यालय, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांची कार्यालय, गृहसंकुल इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्य दिन साजरा केला। विविध दुकानं, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघाले आहेत। महापौर रितू दावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयात तिरंगा ध्वज फडकावला। यावेळी त्यांनी मुंबईसाठी विविध विकास योजनांची माहिती दिली।
3: मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यासाठी रात्रंदिवस सर्व यंत्रणांच्या समन्वयातून अखंड काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि याचा मला खूप विश्वास आहे। ही सुवर्ण मयी मुंबईची नांदी आहे आणि या पायाभूत सुविधा उद्याच्या पिढीला एक वेगळी गतिमान आणि सुरक्षित मुंबई देणार आहे।
1: राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्य

दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक, रायगडमध्ये भरत गोगावले, रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरीतील 11 पोलीस अंमलदारांना सेवापदके प्रदान करण्यात आली. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, अकोल्यात पालकमंत्री

हस्ते प्रदान करण्यात आली. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, अकोल्यात पालकमंत्री आकाश कुंडकर, वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे, परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अहिल्यानगर इथं पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ, गडचिरोलीत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, गोंदियात पालकमंत्री इंद्रनील नाईक तर भंडाऱ्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण झालं. चंद्रपूर पालकमंत्री डॉ अशोक उईके, बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील, धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ध्वजारोहण केलं. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारताने पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवर भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 148 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
0: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ देश की तरक्की.

0: के साथ।
1: श्रोतो हा पण ठेवून केल्या आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफएम अँड 101.5 मेगाहर्ट्स वर, आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात।

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 101.5 MHz वर. श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं ठळक मराठी बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: नमस्कार, मी उमा रायकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे। नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला। कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली। राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजवंदन केल्यावर व्यक्त केला। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवनात ध्वजारोहण झालं। राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणाघाट तालुक्यात सकाळी 3 शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला। एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला। भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला। 600चा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे। आजच्या सामन्यात देवदत्त पडिक्कल नाबाद शतक करून खेळतो आहे। KL राहुल जखमी झाल्यानं 77 धावा करून तंबूत परतला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 बाद 237 धावा झाल्या होत्या। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर।
2: आकाशवाणी अमरावती,
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र।
4: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
6: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई। राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ।
1: श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर। आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात।

0: मेजबानी करेगा। और खेलों में गोल में श्रीलंका के साथ दो मैचों की क्रिकेट टेस्ट श्रृंखला के पहले मैच के पहले दिन का खेल समाप्त होने तक आज भारत ने दो विकेट पर 288 रन बना लिए हैं। उधर नीदरलैंड्स के एम्स्टर्डम में एफआईएच हॉकी विश्व कप के ग्रुप डी के मैच में भारत और वेल्स के बीच मुकाबला जारी है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र है प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हे मांगे कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची तसंच 1 कोटी युवकांना एआयचं प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। राज्यभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं भीषण रस्ते अपघातात 3 शाळकरी मुलींचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे। नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला। पंतप्रधान मोदींनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा यावेळी केली। सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील, यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा करोडो रुपयांचा खर्च वाचेल असं ते म्हणाले।
3: युवकांना मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे। आपल्याकडे उत्तम डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, गुणवंत विद्यार्थी आणि कुशल शिक्षक आहे। या सर्व संसाधनांना एकत्रित करून देशातील युवकांना मोफत कोचिंग उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठं नेटवर्क उभारणार आहोत।
2: सरकारनं पुढील 1 वर्षात 1 कोटी तरुणांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्याचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे त्यांना जागतिक एआय क्षेत्रात आघाडी घेण्यास मदत होईल असंही ते म्हणाले। 5 ते 15 वयोगटातील मुलांमधील प्रतिभा शोधण्यासाठी गावं शहरं आणि शाळांमध्ये विशेष मोहीम टॅलेंट हंट राबवलं जाईल असंही ते म्हणाले। वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं। पंतप्रधानांनी याबद्दल आनंद व्यक्त केला।
4: आजादी के बाद 15 अगस्त लाल किले पर पहली बार वंदे मातरम गूंज रहा है। आज जब हम देश के लोग वंदे मातरम के 150 वर्ष मना रहे हैं, इससे बड़ा उत्तम अवसर क्या हो सकता है।
2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला राजकीय वादाचा विषय न बनवता पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। भारताची धोरणं निश्चित करण्यात महिलांना योगदान देण्याची संधी दिली पाहिजे असं त्यांनी नमूद केलं। देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं ते म्हणाले। कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला। सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली। समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे, तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले। गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण सामुग्री उत्पादनात 64 वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5 पट वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7 पट तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21 पट आणि मोबाईल फोन उत्पादनात 33 पट वाढ झाल्याचं ते म्हणाले। जगात 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली। आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केलं। राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या 6 महिन्यात 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालय इथं ध्वजारोहण कार्यक्रमात व्यक्त केला। सरकारचं उद्दिष्ट सर्वांगीण विकासाचं आहे, काही मर्यादित क्षेत्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आणि अंतिमतः प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा

0: पोहोचवणं राज्य सरकारचं लक्ष आहे. महाराष्ट्र देशाची स्टार्टअपची राजधानी बनला आहे. राज्यात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात होत असून रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय.
0: शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबवण्यात येत असून 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि नव्या बॅचचा आरंभ कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. फेलोंना आपल्या अनुभवाचा उपयोग करून कार्यक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवावं आणि परिवर्तनाचे दूत बनावे असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री फेलोंनी स्टार्टअप धोरण, ई गव्हर्नन्स, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड

0: शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि नव्या बॅचचा आरंभ कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. फेलोंना आपल्या अनुभवाचा उपयोग करून कार्यक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवावं आणि परिवर्तनाचे दूत बनावे असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री फेलोंनी स्टार्टअप धोरण, ई गव्हर्नन्स, जिल्हास्तरीय वॉर रूम्स, विविध डॅशबोर्ड आणि तक्रार निवारण व्यवस्थेसह अनेक उपक्रमात योगदान दिल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी महाराष्ट्र शासन आणि आयआयटी मुंबई यांच्यात पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम इन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड पब्लिक पॉलिसी यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिलांनाही शेतकऱ्यांचा दर्जा मिळाला असून त्यांना शेतकरी कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. महाराजस्व अभियानादरम्यान अशा महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात या योजनांच्या लाभामुळे आनंदाश्रू पाहिल्याचं त्यांनी याप्रसंगी आपल्या भाषणात नमूद केलं.
2: हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण करतोय. या निमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी कालही मी वर्ध्यामध्ये अनेक महिलांना शेतकरी कार्ड वाटप करताना त्यांच्या डोळ्यामधला आनंदाश्रू मी बघितला. निश्चितपणे त्या शेतमजूर महिलेला वाटलाय की मी ज्या शेतामध्ये काम करते ते शेत माझं आहे, मी त्या शेतीची मालक आहे या भावनेतनं ती त्यातून त्या ठिकाणी जात होती. खरं तर आता आपल्या बहिणींना बँकेचे कर्ज काढणं सोपं होणार आहे, कारण शेतकरी दर्जा मिळाल्यामुळे बँकेचं कर्ज मिळणार आहे आणि यातनं त्या महिलांच्या जीवनामध्ये क्रांती होणार आहे.
0: अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वर्धा इथल्या पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समारंभात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी इटगाव ग्रामपंचायतीनं दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत बालस्नेही पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी या गावाचं कौतुक केलं. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात सहपालकमंत्री अॅडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आश्रमशाळेतील मुलींच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत या घटनेनंतर ठोस निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी आयोजित तिरंगा रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गोंदिया इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आकाश फोंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी मंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी जलसंधारण अभियानाअंतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात काल भीषण अपघातात 3 शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सनं दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये 15 वर्षीय समृद्धी धामसे, 17 वर्षीय आरोही चौरे आणि 17 वर्षीय मिसबा शेख यांचा समावेश आहे. या घटनेनं हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त होते आहे. आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान हिंगणघाट इथल्या भीषण अपघातात 3 शाळकरी मुलींच्या मृत्यूबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तीव्र शोक व्यक्त केला आहे. क्रिकेट भारतीय क्रिकेट संघाचा 600वा सामना कसोटी सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू आहे. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 277 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची तसंच 1 कोटी युवकांना एआयचं प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा आणि राज्यभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा.
1: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
2: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन। 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार। विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार। स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा। शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त। आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू। दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा। देवदत्त पडिकलचं नाबाद शतक। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं। नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यानंतर ते बोलत होते। याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं। ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं। यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला। देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
2: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं। आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे। और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा।
1: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला। विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं। देशातले युवा, महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली। तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली।
2: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है। डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं। उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं।
1: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे। ऑलिम्पिक मधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली।
2: हमने तय किया है कि 2036 में जो ऑलिम्पिक होगा चाहते हैं कि वो भारत में हो और इसलिए 5 से 15 उम्र के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव गांव शहर शहर स्कूल स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा।
1: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला।
2: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा।
1: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं। त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल। भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं।
0: राज्याचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला। मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते।
3: मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या 6 महिन्यांमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे।
0: प्रत्येक

जिल्हा विकासाचं ग्रोथ इंजिन बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास 13 जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केलं असल्याचं ते म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केला. सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडवण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बीडमधल्या सर्व नागरिकांनी साथ द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. राज्याच्या इतर जिल्ह्यातही पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राज्यातल्या नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीनं मिळावा यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्यानं 29 योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध असलेल्या योजनांची संख्या आता 105 झाली आहे आणि आणखी 231 योजनांचं काम प्रक्रियेत आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्यानं या एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल. आज लोकार्पण केलेल्या 29 योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि आरंभ कार्यक्रमही झाला. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी लेख लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पात्र लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यात आज सकाळी 3 शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला. एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. बस चालकाला अटक केली आहे. पुढच्या वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यातल्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात आणखी 2-3 आरोपी या प्रकरणात असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. या प्रकरणी 6 जणांना अटक झाली आहे. त्यातला एक जण आपला दूरचा नातेवाईक आहे, मात्र त्याचा आणि आपला कोणताही संबंध नाही. आपणच पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करायला सांगितलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारी अनास्थेमुळे गरीब विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून याविरोधात आपला पक्ष स्कूल टिक करो मोहीम सुरू करत असल्याचं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी केएल राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना केएल राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही, तो 16 धावा काढून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला तिसरा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम इथं झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. नेदरलँड्समध्ये ऍम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं एकमेव गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू. दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा. देवदत्त

कलचा ताबात जतत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: सुन रहे हैं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी द्वारा प्रस्तुत विशेष जयमाला कार्यक्रम। ये कार्यक्रम जारी रहेगा इस अंतराल के बाद।
1: वृत्त विशेष कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। स्वातंत्र्य दिन सोहळ्यांवर आधारित विशेष ध्वनिचित्र आज 8:15 वाजता आपण ऐकू शकाल। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत। यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
2: शेतकरी बंधूंनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: श्रोते हो आता ऐकूया भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन या विषयी डॉक्टर एल के गभाले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, भाजीपाला हा आपला अगदी रोजच्या जीवनातला असा अविभाज्य भाग आहे। आपल्याला रोजच त्याची गरज लागत असते, त्यातनं आपल्याला विविध जीवनसत्व आणि खनिजांचा पुरवठा होत असतो। पण आपण जेव्हा हा भाजीपाला मिळवत असतो तर त्यासाठी आधी ही रोपवाटिका सुद्धा भाजीपाल्याची करणं हे खूप महत्वाचं काम असतं। तर ही रोपवाटिका कशी करायची किंवा त्याचं काय महत्व आहे, त्या अनुषंगाने येणारे जे जे मुद्दे आहेत, तर मंडळी आज आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयीच बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर एल के गभाले सरांना। गभाले सर हे कृषी संशोधन केंद्र पालघर इथे भाजीपाला पैदासकार म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार।
7: नमस्कार
6: सर। आता सुरुवातीलाच आपण बोलूया की भाजीपाला रोपवाटिका म्हणजे काय आणि त्याचं महत्व किंवा त्याचे जे फायदे आहेत तर ते काय काय आहेत, तुम्ही काय सांगाल?
7: तर भाजीपाला रोपवाटिका म्हणजे जिथे भाजीपाल्याची बी उगवले जाते
6: बर,
7: व ते काही दिवसांनी कायमस्वरूपी पुनर्लागवडीसाठी तयार केले जाते व त्याची जोपासना केली जाते, त्यालाच आपण भाजीपाला रोपवाटिका असं म्हणतो।
6: बर,
7: आता ह्या भाजीपाला रोपवाटिकेचं महत्व जर सांगायचं म्हटलं तर जी भाजीपाला पिके ही रोपे तयार करून पुनर्लागवड केली जाते अशा रोपांची आपण या रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्यांची लागवड करू शकतो। लागवड करताना कमी जागेमध्ये कमी वेळामध्ये जास्त उत्पादन देण्यासाठी रोपवाटिकेचा आपण विचार करू शकतो। यामध्ये कमी जागेमध्ये कीड व रोग जे आहेत तर त्यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन करू शकतो। त्याचप्रमाणे जी काही रोपं आहेत तर हे आपण रोपवाटिकेमध्ये यांची लागवड केल्याने ते लवकर लागवडीस तयार होतात, त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना असा होतो की ते लवकर लागवड केल्याने त्यांचे उत्पादनही आपल्याला लवकर मिळवता येते। त्याचबरोबर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं तयार केल्यामुळे मजूर वर्ग जे आहे तर त्यांच्यासाठी आपण इथे एक व्यवसाय आपण त्यांच्यासाठी उभा करू शकतो व त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो। असे रोपवाटिका तयार करण्याचे भरपूर सारे फायदे आहेत।
6: आता सर रोपवाटिकेसाठी आपण जेव्हा जमीन निवडणार आहे तर ती कशी असेल?
7: भाजीपाला पिकाच्या रोपवाटिकेसाठी जमीन निवडताना उथळ पाण्याचा निचरा असणारी जमीन असावी।
6: बरं,
7: त्याचबरोबर भाजीपाला रोपांना मध्यम व कसदार जमीन मानवते, त्याचबरोबर भुसभुशीत सुपीक पाण्याचा चांगला निचरा असण्याबरोबर सेंद्रिय कर्ब जास्त असणारी जी जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये रोपवाटिकेतील रोपांचे दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळते। जर जमीन जर भारी किंवा चिकन जर असेल तर अशा जमिनीमध्ये भाजीपाला रोपांची वाढ जी आहे ती समाधानकारक होत नाही, त्यामुळे जमिनीचा समूह हा साधारणतः 6 ते 8 या दरम्यान जर असेल तर रोपांची वाढ ही

0: समाधानकारक होते.
1: बरं.
0: तसेच आम्लयुक्त जमिनी जे आहेत त्या आम्लयुक्त जमिनीमध्ये कोबी किंवा फुलकोबी यांसारखे जे काही पिकं आहेत या पिकांची लागवड आपण आम्लयुक्त जमिनीमध्ये करू नये. तसेच जास्त क्षारयुक्त जमिनी या रोपवाटिकेसाठी वापरू नयेत. तसेच जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण हे कमी असणं गरजेचं आहे. यासारखे आपण भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: नक्कीच बरोबर आहे. म्हणजे जमिनीची निवड ही महत्वाची आहे.
0: हो नक्कीच.
1: सर, जमिनीचं संस्करण जे आहे तर हे कसं करायला?
0: जमिनीचं संस्करण करणं ही एक रोपवाटिकेमधील मुख्य बाब आहे. यामध्ये आपण 2 ते 3 प्रकार आपण जमिनीचं संस्करण करत असतो. यामध्ये पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय करतो की रोपवाटिका तयार करायच्या 1 महिना अगोदर जमीन उष्ण सूर्यप्रकाशामध्ये आपण तिला तापू देत असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण काय करतो की जमीन तयार करतो, म्हणजे नांगरटणी कुळवणी करून घेतो आणि त्यानंतर जमिनीमध्ये आपण पाणी सोडून देतो. आणि पाणी सोडल्यानंतर आपण त्या जमिनीला 150 ते 200 मायक्रॉनच्या गेजच्या प्लास्टिकच्या सहाय्याने आपण ती जमीन पूर्ण झाकून घेत असतो. त्यानंतर तिसरी पद्धत आहे. या तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण केमिकल ट्रीटमेंट करत असतो. यामध्ये आपण फॉर्मॅलिन या केमिकलचा आपण इथे वापर करतो. तर याचं साधारणतः 1.5 ते 2% द्रावण तयार करून घेतो. हे 1.5 ते 2% द्रावण आपण पर स्क्वेअर मीटरला 4.5 लिटर याप्रमाणे आपण ते द्रावणाची अळवणी करत असतो. आणि ही अळवणी अशा प्रकारे करायची आहे की जे द्रावण आहे ते जमिनीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर खाली खोल गेलं पाहिजे, जेणेकरून या फॉर्मॅलिन मधून विषारी वाफ जी आहे ती बाहेर पडती. आणि ही विषारी वाफ बाहेर पडल्यानंतर जे काही हानिकारक बुरशी आहेत, त्यानंतर कीटक आहेत, तर जागेवरच किंवा जमिनीमध्येच ते मारले जातात. मग अशा वेळेस जमिनीमधून पिकांना जी काही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर ते आपण नियंत्रण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जमिनीचं संस्कारीकरण करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, म्हणजे हे एक महत्वाची गोष्ट आहे, नाही का?
0: हो नक्कीच.
1: रोपवाटिकेच्या दृष्टीने.
0: हो
1: सर, आता भाजीपाला रोपवाटिकेसाठी आपण जेव्हा गादी वाफिक तयार करत असतो तर ते कसे करायला पाहिजेत, किंवा रोपवाटिकेचं व्यवस्थापन आहे तर काय सांगाल?
0: रोपवाटिकेचं व्यवस्थापन करताना जमिनीचं संस्करण केल्यानंतर आपल्याला गादी वाफे तयार करून घ्यायचे आहे. गादी वाफे तयार करताना आपण काय करतो की 3 मीटर लांबीचे, 1 मीटर रुंदीचे व 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून घेतो. या गादी वाफ्यांमध्ये जी काही कचरा ढेकळ किंवा दगड आहेत ते आपण भरून टाकतो. त्या प्रत्येक गादी वाफ्यावर 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, त्याचबरोबर निंबोळी खत व 15-15-15 हे मिश्र खत आपण 150 ग्रॅम प्रति 1 गादीवाफा याप्रमाणे आपण हे मिक्सचर आपण मिक्स करून देतो. आणि जमल्यास आपल्याला 10 ग्रॅम फोरेट किंवा फॉलिडॉल पावडर आपण एका वाफ्यामध्ये आपण ती मिश्रणामध्ये मिक्स करून देतो. अशा पद्धतीने आपण गादी वाफे तयार केले पाहिजेत. गादी वाफे तयार करताना पूर्व पश्चिम असे हे गादी वाफे तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बियाणं हे उत्तर दक्षिण या दिशेला आपण लावू शकू. तर बियाणं पेरताना 10 सेंटीमीटर अंतर असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण आडव्या दक्षिण उत्तर बोटाच्या सहाय्याने रेगा ओढून घ्यायच्या आहेत व त्या ओढलेल्या रेगांमध्ये आपण पातळस असं जे बियाणं आहे हे बियाणं पेरायचं आहे. पेरल्यानंतर त्याला मातीने झाकून घ्यायचं आहे व त्यावर गवत किंवा पेंडा जो आहे तर त्याने आपण आच्छादन करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने आपण गादी वाफ्याला झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे. साधारणतः वेगवेगळ्या पिकांनुसार 3 ते 6 दिवसांमध्ये पेरलेलं बियाणं हे उगवत असतंय. तर उगवल्यानंतर आपण जो काही पेंडा किंवा गवत जे गवताने झाकलेलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गादीवाफा आहे, त्या गादीवाफ्यातील रोपांना आपण झारीने पाणी सुरुवातीच्या काळामध्ये द्यायचं आहे.
1: अच्छा.
0: अशा प्रकारे आपण साधारणतः 12 ते 15 दिवसानंतर गादी वाफ्यावर साधारणतः 2% युरियाची आपण इथे फवारणी करायची आहे चांगल्या वाढ होण्यासाठी. व रोपे लागवडीसाठी काढायच्या अगोदर 2 दिवस अगोदर आपण कीटकनाशकाची आपण इथे फवारणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण साधारणतः 3 ते 4 आठवड्याची रोपं लागवडीसाठी आपण तयार करू शकतो. आणि कीटकनाशक व बुरशीनाशकांची गरजेप्रमाणे वापर करणं गरजेचं आहे.
1: सर, आता रोपवाटिकेमध्ये बीज प्रक्रिया सुद्धा करणं गरजेचं आहे का?
0: हो नक्कीच. रोपवाटिकेमध्ये बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे मातीमधून वेगवेगळ्या प्रकारचे रोग झाडांमध्ये येत असतात तसंच बियांमधूनही काही रोग येण्याची शक्यता असते. म्हणून आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला

0: करायचं आहे की तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो. यामध्ये सुरुवातीची आहे रासायनिक बीज प्रक्रिया. यामध्ये आपण रोपाटिकेतील रोपांवर रोपे कोलमडणे, मर रोग, क्लेरोशियम किंवा कॉलर रॉड यांसारखे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी आपण प्रति किलो बियाण्याला बी पेरण्यापूर्वी कार्बेंडेझियम किंवा थायरम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपल्याला चोळून घ्यायचं आहे. किंवा जैविक बीज प्रक्रिया जर करायची असेल तर यामध्ये आपण 5 ग्रॅम प्रति किलो ट्रायकोडर्मा आपण चोळून घ्यायचा आहे. बीज प्रक्रियेमध्ये तिसरी पद्धत म्हणजे भौतिक उपचार पद्धती. यामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये बियाणे 15 ते 20 मिनिटे बुडून ठेवावीत आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये बियाणे 50 डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये 25 ते 30 मिनिटांसाठी बुडून ठेवल्यास कोबी किंवा फुलकोबींमध्ये घाण्या रोग किंवा ब्लॅक रॉट नावाचा जो काही रोग आहे यांसारख्या रोगाला तिथे प्रतिबंध करू शकतो. अशा प्रमाणे बीजोत्पादनाच्या या तीन पद्धती शेतकरी बांधवांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. बाजारपेठेमधील हायब्रिड बियाणं जर वापरले तर अशा बियाणांना ऑलरेडी बीज प्रक्रिया केलेली असल्यामुळे पुन्हा बीज प्रक्रिया शेतकरी बांधवांनी करू नये.
1: म्हणजे हे बघायला हवं आपण जे बियाणं निवडणार आहे तर ते प्रक्रिया केलेलं आहे की नाही, म्हणजे हे बघून मग तुम्ही बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. सर, आता प्रोट्रे रोपवाटिका जी असते तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: प्रोट्रे रोपवाटिका ही अशी आहे की यामध्ये प्लास्टिकचे कप असतात.
1: अच्छा.
0: 48 कप एका प्लास्टिकच्या पेपरवर असतात किंवा कधी ते 60 असतात, कधी 98 असतात, कधी 104 असतात, तर कधी 126 असतात. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्या प्लास्टिक प्रोट्रेज वापर या प्रोट्रे नर्सरीसाठी करू शकतो. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्याची आधुनिक पद्धत आहे. यामध्ये जेवढा मोठा आणि खोल ट्रेचा कप असेल तेवढी झाडाची वाढ ही चांगली आणि जोमदार होत असते. कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी व अन्नद्रव्य त्या झाडाला मिळत असल्या कारणाने त्याची वाढ चांगली होते. तर अशा प्रमाणे प्रोट्रेचा वापर नर्सरीमध्ये करू शकतो. या प्रोट्रेमध्ये आपण मातीच्या व्यतिरिक्त कोकोपीट 50%, त्यानंतर व्हर्मी कंपोस्ट 20%, परलाइट 20%, व्हर्मिकुलाइट 10% या मिश्रणाने आपण हे प्रोट्रे भरून घ्यायचे आहेत. आणि हायब्रिड बियाणं आपण वापरत असल्यामुळे या प्रत्येक प्रोट्रेच्या सेलमध्ये एकच बी त्यामध्ये लागवड केली गेली पाहिजे. बी लावताना ती 2 मिलीमीटर पेक्षा खाली न गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपण लागवड करायची आहे. लागवड केल्यानंतर जे प्रोट्रे आहेत त्यांना झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे व ते प्रोट्रे एकावर एक असे 10 गठ्ठे तयार करून घ्यायचे आहेत. 10 गठ्ठे तयार केल्यानंतर त्या गठ्ठ्यांना एका प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रोट्रे मध्ये ह्युमिडिटी तयार होईल, आर्द्रता तयार होईल आणि ती आर्द्रता तयार झाल्यामुळे बियांची उगवण क्षमता ही 100% त्यामध्ये येईल. त्याचबरोबर त्यांची उगवण क्षमता एकाच वेळेस पूर्णपणे 100% होईल. अशा पद्धतीनं 5 ते 6 दिवसांसाठी हे प्रोट्रे एकावर एक रचून गुंडाळून ठेवायचे आहेत. 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला लक्षात आलं की बियांची उगवण व्हायला लागलेली आहे तर अशा वेळेस प्लास्टिक कापड काढून टाकून ट्रे पसरून ठेवायचे आहेत शेड नेट खाली.
1: साधी रोपवाटिका आणि या रोपवाटिकेमध्ये काही थोडा फरक आहे का किंवा याचे काही वेगळे फायदे मिळतात का?
0: हो, नक्कीच. प्रोट्रेचे फायदे म्हणजे असे की प्रोट्रे मध्ये जर रोपवाटिका तयार केली गेली तर ही रोपे आपण मुळांना इजा न करता ती प्रक्षेत्रामध्ये आपण ती रोप अलगद नेऊ शकतो. इथे मुळांची संख्या रोपांना जास्त येत असते. त्याचबरोबर रोपा जी आहेत प्रोट्रे मधली तर त्यांची उगवण ही एकसारखी 100% होत. 23-24 साली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सोलॅनम टॉरवम आणि कोकण

0: 1924 साली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सोलॅनम टॉरवम आणि कोकण प्रभा या दोन खुंटांचा वापर कलमीकरण करण्यासाठी कोकण विभागासाठी दोन खुंटांची शिफारस केलेली आहे. कारण कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मर रोग व सूत्रकृमी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने रोग किंवा कीड प्रतिकारक खुंटांचा इथे आपण वापर करून त्या खुंटावर पाहिजे त्या जातीचे आपण कलम काढी वापरून ते कलम आपण लागवडीसाठी वापरू शकतो.
1: अच्छा सर, आता हे कलमीकरणाबद्दल झालं, परंतु कलमीकरणाचे काही फायदे सुद्धा आहेत का?
0: हो नक्कीच, कलमीकरणाचे फायदे इथे मोठ्या प्रमाणात आहेत. याचा एक मुख्य फायदा म्हणजे जमिनीद्वारे रोग पिकामध्ये येत असतात तर ते इथे आपण टाळू शकतो. कारण विद्यापीठाने जरी कीड व रोगांसाठी प्रतिकारक जाती विकसित केलेल्या असल्या तरीही कालांतराने त्या जाती त्या कीड व रोगांसाठी बळी पडतात, म्हणून इथे कलमीकरण करणे पर्यायी सुविधा किंवा व्यवस्था आपण म्हणू शकतो. दुसरा फायदा कलमीकरणाचा असा आहे की आपण जंगली खुंट इथे वापर करत असल्यामुळे त्या झाडाची वाढ किंवा रोपाची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत असते. त्या झाडाला मुळ्या मोठ्या प्रमाणात मध्ये येत असतात आणि त्या झाडाची वाढ चांगली झाल्यामुळे त्याला लवकर फुलधारणा व फळधारणा होते. तसे त्या झाडांवर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जास्त संख्येने फळे तयार होत असतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. इथे झाडाची जी काही वयोमान आहे तर ते साधारणतः 25 ते 30 दिवस पुढे त्याचं वयोमान वाढते. त्याचबरोबर उत्पन्नामध्ये साधारणतः 25 ते 30% वाढ होत असते. अशा प्रकारे या कलमीकरणाचे फायदे आहेत.
1: सर, आता भाजीपाला रोपांना ताण देणं गरजेचं असतं का, किंवा तो ताण कसा द्यायला हवा?
0: हो नक्कीच, भाजीपाला रोपवाटिकेमधील जी काही रोप आहेत तर ती संरक्षित क्षेत्रामध्ये त्याची वाढ केलेली असल्या कारणाने असंरक्षित जे वातावरण आहे त्याची सवय नसते आणि अशा वेळेस ही संरक्षित क्षेत्रातील जी काही रोप आहेत तर ती जर असंरक्षित वातावरणामध्ये गेल्यावर तिथे मरण्याची शक्यता जास्त असते, म्हणून त्याला आपल्याला ताण देणं गरजेचं आहे. कलमांना किंवा रोपांना ताण आपण 2 ते 3 प्रकारे देऊ शकतो. यामध्ये कलमे किंवा रोपांना पूर्णपणे आपण सूर्यप्रकाशामध्ये ठेवू शकतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये कलमांच्या किंवा रोपांच्या वरती जी काही शेडनेट आहे किंवा पॉलिथिन जी आहे तर ती पूर्णपणे काढून टाकायची आहे. आणि तिसरा प्रकार किंवा पद्धत जी आहे यामध्ये रोप पुनर्लागवडीसाठी वापरण्या अगोदर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने पाणी देणे थांबवायचे आहे. म्हणजेच आपण काय करायचं आहे की 2 ते 3 दिवसाच्या अंतराने पाणी देण्यामध्ये गॅप ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने जर ताण दिला गेला तर ती रोप असुरक्षित वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकतात.
1: अच्छा सर, आता जेव्हा आपण लागवड करणार आहोत तर त्यासाठी योग्य अशा रोपांची निवड कशी करायला हवी?
0: योग्य रोपांची निवड करताना रोपांची जी उंची जी आहे ती जास्त नसावी. साधारणतः 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची रोपे असली गेली पाहिजेत. रोपांची वाढ ही जोमदार व समाधानकारक असावी. रोपांचा देठ जो आहे तो देठ जास्त जाड किंवा लवचिक नसावा. रोपांना पुरेशा प्रमाणात मुळ्या असाव्यात. त्याचबरोबर जी रोप आहेत ही कीड व रोगग्रस्त नसावीत. तसेच पिकांनुसार रोपांचे वय हे योग्य असणे गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: कारण काही पिकांमध्ये 4 ते 6 आठवड्याची रोप आपण लागवडीसाठी वापरतो तर काही पिकांमध्ये आपण 8 आठवड्यांपर्यंत रोप आपण पुनर्लागवडीसाठी वापरतो. त्यामुळे रोपांचं वय हे योग्य असणं गरजेचं आहे.
1: आता सर, रोपवाटिकेमध्ये कीड रोगांचं जे नियंत्रण आहे तर त्यासाठी काय करायला हवं किंवा कसं त्याचं व्यवस्थापन करायला हवं?
0: कीड रोगांमध्ये पाने खाणारी आळी ही प्रमुख कीड रोपवाटिकेमध्ये येत असते. तर या किडीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण 4% निंबोळी अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच 0.5% क्विनलफॉस किंवा डायमिथोएट या कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बरेचसे रोग हे रोपवाटिकेतूनच येत असतात. विषाणूजन्य रोग हे रोपवाटिकेतून येत असतात. त्यामुळे विषाणूमुक्त रोपांची उभारणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे काही रस शोषक किडी आहेत, मग मावा असेल, तुडतुडा असेल किंवा पांढरी माशी असेल, तर यांसारखी जी काही किडी आहेत तर या विषाणूला वाहून नेण्याचं काम करत असतात. त्यासाठी आपण जमिनीमध्ये कार्बोफ्युरॉन 3 ते 5 ग्रॅम प्रति चौरस मीटरला ते टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बियाण्यास लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ते चोळायचे आहे. त्याचबरोबर बियाण्याची

0: 15 दिवसाची झाल्यानंतर प्रत्येक 7 दिवसांनी क्युनाल्फॉस किंवा डायमिथोएट 1.5% यांची फवारणी करायची आहे. रोपवाटिकेमध्ये थ्रिप्सच्या कंट्रोलसाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे जे आहेत तर ते वापरायचे आहेत. तर पांढरी माशेसाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपवाटिकेच्या वरती 50 मायक्रॉनच्या इन्सेक्ट प्रूफ नेटची आपण तिथे लावू शकतो. अशा पद्धतीने कीड व रोगाचं नियंत्रण आपण रोपवाटिकेमध्ये करू शकतो.
1: आणि सर, आता हे जे हवामानाचा जो बदल होत असतो तर त्याचा परिणाम होतो का, मग त्यासंबंधी काय शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी?
0: रोपवाटिकेमध्ये हवामानाचा नक्कीच परिणाम होत असतो. मग यामध्ये आपण जी काही संरक्षित शेती म्हणतो तर ह्या संरक्षित शेतीमध्ये पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस जे आहेत तर यांचा आपण वापर करणं गरजेचं आहे. परंतु जे छोटे शेतकरी आहेत किंवा मध्यम शेतकरी आहेत तर त्यांनी लो पॉलीटनेल या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला गेला तर नक्कीच इथे जे काही हवामान बदलाचे जे काही परिणाम आहेत तर ते आपण इथे टाळू शकू.
1: बरोबर. छोटे शेतकरी असतील तर त्यांना अशी सामूहिक रोपवाटिका पद्धत सुद्धा करू शकतात का?
0: हो, त्यासाठी कृषी विभागामध्ये काही अनुदान दिलं गेलेलं आहे किंवा देतात.
1: तर
0: योजना आहेत गटशेती किंवा जे काही छोटे शेतकरी आहेत तर त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधून रोपवाटिकेसाठी जे काही अनुदान आहे तर या अनुदानाची तिथून माहिती घेणं गरजेचं आहे व त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.
1: बरोबर. आणि सर, आता ही रोपं तयार करून जर त्यांना विक्री व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा म्हणजे कुठल्या त्याच दृष्टीने महत्वाच्या अशा गोष्टी आहेत?
0: जर व्यावसायिक दृष्ट्या भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करायची असेल तर सर्वात प्रथम आपण त्या परिसराचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारची कोणत्या हंगामामध्ये कोणती जात किंवा कोणती पिकं घेतली जातात याचा सर्वप्रथम आपण अभ्यास केला गेला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा अभ्यास म्हणजे मार्केटचा अभ्यास केला गेला पाहिजे की मार्केटमध्ये कोणत्या जातीला मागणी आहे. मार्केट व त्या भागातील शेतकऱ्यांचा कल यांचा विचार करून ही रोपवाटिका तयार केली गेली पाहिजे. अशा पद्धतीने
1: स्थानिक बाजारपेठेचा विचार करून आपण
0: हो नक्कीच
1: असं म्हणता येईल नाही का?
0: हो हो हो,
1: त्या दृष्टीने त्यांनी विचार करून मग रोपवाटिका तयार करावी. आणि सर, आता जर भविष्यामध्ये आपण म्हटलं तर या रोपवाटिका व्यवस्थापना क्षेत्रामध्ये काही अशी प्रगती अपेक्षित आहे का, तुम्ही काय सांगाल?
0: मी मगाशी सांगितलं की रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये भाजीपाला पिकांमध्ये कलमीकरण, कारण का की विविध पिकांमध्ये रोग किंवा कीड प्रतिकारक जाती तयार करून सुद्धा कालांतराने या जाती कीड व रोगांना बळी पडतात, म्हणून कलमीकरण करणं ही एक आधुनिक पद्धत रोपवाटिकेमध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. जेणेकरून या पद्धतीने आपण ही जी कीड आणि रोगाचं प्रमाण जे आहे तर हे इथे आपण कमी करू शकू. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही फवारणीचा जे काही खर्च आहे तो इथे आपण वाचू शकू. त्याचबरोबर कलमीकरणाची जी काही रोप आहेत तर ती 5 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत एका कलमाची किंमत आहे. त्यामुळे इथे आपण व्यावसायिक दृष्ट्याही या कलमीकरणाचं भाजीपाला पिकांमध्ये कलमीकरणाचा आपण विचार करू शकतो.
1: आणि तुम्ही मगाशी जे प्रोट्रेच सुद्धा सांगितलं ती सुद्धा पद्धत फायदेशीर
0: आहे. बरोबर.
1: सर, जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय सल्ला किंवा काय मार्गदर्शन कराल?
0: शेतकरी बांधवांना एक मार्गदर्शन म्हणजे असं राहील की आपल्या शेतामध्ये आपल्याला कोणत्या पिकाची कोणत्या जातीची हंगामानुसार लागवड करायची आहे. त्याचबरोबर तांत्रिक दृष्ट्या रोपवाटिकेची तयारी करून रोगमुक्त व कीडमुक्त रोप तयार करून आपल्या क्षेत्रामध्ये त्यांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे शेतकरी बांधवांना सल्ला राहील.
1: बरं सर, एकंदरीतच भाजीपाला रोपवाटिका त्याचं व्यवस्थापन यावरच आपलं उत्पादन आणि मिळणारं जे उत्पन्न आहे हे शेतकऱ्यांना अवलंबून आहे. खरं तर हा एक चांगला व्यवसाय सुद्धा होऊ शकतो रोपवाटिका. जे तरुण आहेत तर त्यांना ग्रामीण भागामध्ये उत्तम नियोजन केलं, व्यवस्थापन चांगलं केलं, तसंच आपल्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर एक व्यवसाय सुद्धा चांगला उभा राहू शकतो यातनं.
0: नक्कीच. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये बागकाम तंत्रज्ञान हे 1 वर्षाचं प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केलेलं आहे. या अभ्यासक्रमामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो याचा तिथे अभ्यास करू शकतो. त्याचा उपयोग आपण भविष्यामध्ये स्वतःची रोपवाटिका तयार करण्यासाठी तिथे करू शकतो.
1: सर, आज आपण इथे आलात आणि या भाजीपाला रोपवाटिकेचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे

प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतो एक निवेदन, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तर मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट डायल इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा मुंबईचा एसटीडी कोड. तेव्हा अवश्य फोन करा हॅलो फार्मर्स कार्यक्रमात सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम आपण ऐकू शकता.

आठ वाजून 5 मिनिटं होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हेरण्यासाठी विशेष अभियान. इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू. इस्रायलनं लेबनॉन

0: वर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार, 19 जण जखमी आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यानंतर ते बोलत होते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं. यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला. देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
1: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं. देशातले युवा, महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली. तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली.
2: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स है, उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं.
1: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे. ऑलिम्पिक मधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली.
2: 5 से 15 उम्र के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव गांव, शहर शहर, स्कूल स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा. बच्चों की प्रतिभा को देखा जाएगा और फिर उनको स्पेशल ट्रेनिंग देकर के देश के लिए खेलने वाले अच्छे खिलाड़ी बनाए जाएंगे.
1: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
2: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा.
1: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं. त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात ध्वजारोहण झालं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते पक्ष मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते संघ मुख्यालयात ध्वजारोहण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस, इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेरझॉग, सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, नेपाळचे प्रधानमंत्री बलेंद्र शाह, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुरिल्सू यांच्यासह अमेरिका, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशांच्या उच्चायुक्तांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले.

भारताचा स्वातंत्र्य दिन वेगळ्या आणि प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करण्यासाठी आज सूर्यपथ तिरंगा ही जागतिक साखळी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत उगवत्या सूर्याचा मार्ग अनुसरत भारताचा राष्ट्रध्वज जगभर प्रवास करत आहे. जगाच्या एका भागात पहाट होताच तिथं राष्ट्रध्वज फडकावला जातो आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या पुढच्या देशातल्या भारतीय दूतावासावर ध्वज फडकावला जातो. यामुळे विविध खंडांमधून तिरंग्याची एक अखंड साखळी तयार होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना 5,000 रुपये देणार असून त्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागणारा संदेश सध्या समाज माध्यमांवर फिरतो आहे. हा संदेश बनावट असून प्रधानमंत्र्यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमाराला 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून त्यात 40 जणांचा मृत्यू झाला. या धक्क्यानं अनेक इमारती कोसळल्या तसंच परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार तर 19 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. इस्रायली सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलनं 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. अणुऊर्जा विभागानं सस्टेनेबल हार्नेसिंग अँड

त्यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमाराला 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून त्यात 40 जणांचा मृत्यू झाला. या धक्क्यानं अनेक इमारती कोसळल्या तसंच परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार तर 19 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. इस्रायली सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलनं 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. अणुऊर्जा विभागानं सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी अर्थात शांती कायद्याच्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. यानुसार भारतात अणुऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्या कंपन्यांसाठी आता विमा योजना किंवा वित्तीय ठेव राखणं कायदेशीररित्या अनिवार्य असेल. प्रकल्पाच्या साठ्यातून सर्व इंधन काढून टाकेपर्यंत ही आर्थिक सुरक्षा लागू राहणार आहे. जर एखादा अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुभट्टी परदेशी आराखड्यावर आधारित असेल तर तो आराखडा संबंधित देशातील नियामक संस्थेकडून प्रमाणित केलेला असावा अशी आणखी एक महत्वाची तरतूदही या नियमावलीत आहे. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं 1 गोल केला. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवस अखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी KL राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना KL राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही. तो 16 धावा काढून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला 3रा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंड विरुद्ध झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हेरण्यासाठी विशेष अभियान. इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू. इस्रायलनं लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार 19 जण जखमी. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विद्यापीठ यासह शहरातल्या वारसा इमारतींवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगी झेंड्याच्या कागदी प्रतिकृती ठिकठिकाणी विक्रीला आहेत. मोक्याच्या ठिकाणी दुकानं, मॉल्स, बाजारपेठा तिरंगी सजावटीने लक्ष वेधून घेत आहेत. राज्यातला मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत मंत्रालयात झाला, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय. आज देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या सहामाहीमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे. आणि विशेषतः आपण जो प्रयत्न करतोय की प्रत्येक जिल्हा हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे, त्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलंय आणि इतरही जिल्हे त्याच पद्धतीनं विकासाकडे अग्रसर आहेत. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल.
0: मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
2: मूलभूत नागरी सेवा सुविधांच्या पलीकडे झेप घेऊन आता मुंबई चहुबाजूने पायाभूत विकासाची कामे सुरू झालेली आहेत. विकसित भारत 2047 या प्रवासात आपली लाडकी मुंबई स्वच्छ, स्मार्ट आणि सस्टेनेबल आणि सुरक्षित बनवणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय आहे.
0: चर्चगेट इथं पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ते म्हणाले,
3: अमृत भारत स्टेशन योजना के अंतर्गत पुनर्विकास के लिए पश्चिम रेलवे के 123 स्टेशनों को चिन्हित किया गया है. हमारे ब्रॉडगेज नेटवर्क के 100% विद्युतीकरण का लाभ उठाते हुए हमने ट्रेनों में हेड ऑन जनरेशन तकनीक के उपयोग से 200 करोड़ रुपए से अधिक की शानदार बचत हासिल की है.
0: मध्य रेल्वे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या आवारात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी सांगितलं,
4: भारत सरकारने रेल्वे को एक परिपूर्ण परिवहन की सुविधा के रूप में विकसित करने के लिए काफी अधिक मात्रा में निवेश किए हैं और क्षमता बढ़ाने के लिए कई महत्वपूर्ण प्रोजेक्ट चिन्हित किए हैं. समय पालन हमारे लिए एक चुनौती है. हर हाल में संरक्षा व सुरक्षा सुनिश्चित करना हमारा ध्येय है.
0: कोकण तसंच उत्तर महाराष्ट्रातही सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले. कोकण विभागीय आयुक्तालयात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तर नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. डोंबिवली इथं 36,000 चौरस मीटरचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी रॅली काढली. रायगड जिल्हा मुख्यालयात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते तर रत्नागिरीच्या पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी तिरंगा ध्वज फडकावला. नाशिक जिल्हा मुख्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, धुळे जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार रावल तर जळगाव इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदनेचा कार्यक्रम झाला. नंदुरबार इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ध्वजारोहणानंतर कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याशिवाय राज्यात सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालय तसंच विविध खासगी आस्थापनांसह निवासी संकुलांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार, रुग्णसेवा उपक्रम, रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम देशभक्तीपर कार्यक्रमांसह राबवण्यात आले. विशेष ध्वनिचित्रासाठी मुंबई विभागातल्या सर्व जिल्हा प्रतिनिधींसह गौरी देशमुख.
5: स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर विभागात झालेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे यांच्यासह रेवती जोशी.
6: विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिलांना देखील शेतकऱ्यांचा दर्जा राज्य सरकारच्या निर्णयामुळे मिळालाय. त्यांना शेतकरी कल्याणासाठी असणार

0: आकाशवाणी मुंबई सादर करत आहे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र। ऐशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले। मुंबईत तसंच कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची माहिती देत आहेत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी गौरी देशमुख।
1: 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईकरांचा उत्साह कालपासूनच दिसत आहे। मुंबई महानगरपालिका मुख्यालय

0: या योजनांचा फायदा होतो आहे. महाराजस्व अभियानामध्ये आपण स्वतः अशा महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात या कल्याणकारी योजनांच्या लाभाबद्दल आनंदाश्रू बघितलेत, असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर ते संबोधित करत होते.
1: हे वर्ष आपलं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण करतोय. या निमित्ताने आपण अनेक पावलं टाकलेली आहे. खरं तर शेतामध्ये काम करणारी शेतमजूर माझी बहीण, तिला मजबूत जर केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूती येईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे.
0: अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाला. वर्धा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी ध्वजारोहण केलं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसळ यांनी ग्रामपंचायत इटगावनं दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांतर्गत बालस्नेही पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक मिळवणं ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचं सांगितलं. गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात सहपालकमंत्री ऍडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आश्रम शाळेतील मुलींच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगून ऍडव्होकेट जयस्वाल यांनी या घटनेनंतर ठोस निर्णय घेण्यात आल्याचं नमूद केलं. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गोंदियाच्या पोलीस मुख्यालय मैदान कारंजा इथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रदिल नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला आणि वाणी चळवळीत तुरुंगवास भोगलेले कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसंच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जलसंधारण अभियानांतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात 80,000 जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तसंच पीक विमा लाभ मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री राठोड यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्रासाठी धनंजय वानखेडे यांच्यासह मी रेवती जोशी.
2: पुणे विभागात साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी रश्मी घासकडबी.
3: 80वा स्वातंत्र्य दिन पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर इथं उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे शहरासह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन, राष्ट्रगीतगान आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधान भवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस बँड पथकानं राज्यपालांना मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तसंच ऐतिहासिक शनिवारवाडा इथंही ध्वजारोहण झालं. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. साताऱ्याला जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प असून पर्यटन प्रकल्पांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी वंदे मातरम गीत गायन झालं. यानंतर तंबाखू मुक्ती आणि महिला सुरक्षिततेची शपथ घेण्यात आली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी झालं. यावेळी वंदे मातरम गीतगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतगायन झालं. पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा धरण 100% भरलं आहे. या विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी 3 रंगांच्या दिव्यांनी धरण परिसर उजळून निघाला. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते तर अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्नांचा संकल्प करण्याचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. आज पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

0: महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन, तिरंगा यात्रा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वनिचित्र कार्यक्रमासाठी पुण्याहून रश्मी घासकडबी.
1: छत्रपती संभाजीनगर विभागातही स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. याविषयी माहिती देत आहेत आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी हर्षवर्धन दीक्षित.
2: स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रम पार पडले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात पवार म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाठी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाठ म्हणाले, जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री नरहरी झिरवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नोकरी शोधणारी पिढी नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणारी पिढी होण्याचं आवाहन भोसले यांनी यावेळी उपस्थितांना केलं. हुतात्मा सैनिकांच्या वारसांचा यावेळी सत्कार करून त्यांना प्रत्येकी 2 हेक्टर जमीन प्रदान करण्यात आली. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्री सावे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील विकास कामांची माहिती देत शेतकरी कर्जमाफीचा विशेष उल्लेख केला. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. धाराशिव जिल्ह्यातल्या 20 शालेय विद्यार्थ्यांची नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उल्लेखनीय सेवा देणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. व्यसनमुक्त भारत तसंच मृद आणि जलसंधारणाची सामूहिक शपथही आज ध्वजारोहण सोहळ्यानंतर देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ध्वनिचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व प्रतिनिधींसह हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
1: याबरोबरच आजचा विशेष ध्वनिचित्र हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, निवेदन उमा रायकर.
3: विशेष ध्वनिचित्र आता आपण ऐकलं, आता प्रसारित करत आहोत इस सप्ताह संसद में या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण.
0: ये आकाशवाणी है. अब आप वैष्णवी से संसद में हुई इस सप्ताह के कार्यवाही की समीक्षा सुनिए. लेखक है पीटीआई भाषा के अविनाश. संसद के मॉनसून सत्र का ये चौथा और अंतिम सप्ताह था. इस सप्ताह भी दोनों सदनों में विपक्षी सदस्यों ने नीट प्रश्न पत्र लीक के खिलाफ प्रदर्शन करने वाले छात्रों पर पुलिस कार्रवाई तथा अयोध्या के राम मंदिर चढ़ावा चोरी जैसे मुद्दों को लेकर भारी हंगामा किया. सप्ताह के पहले दिन यानी सोमवार को लोकसभा में विपक्षी सदस्यों ने इन मुद्दों पर गृहमंत्री अमित शाह के बयान की मांग को लेकर हंगामा किया. सदन की कार्यवाही 11 बजे शुरू होते ही विपक्ष के सदस्य हंगामा करने लगे. हंगामे के कारण बैठक 1 मिनट के अंदर ही दोपहर 12 बजे तक स्थगित कर दी गई. सदन की कार्यवाही फिर आरंभ होने पर भी विपक्षी सदस्यों की नारेबाजी जारी रही. हंगामे के बीच ही विधि एवं न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल ने न्यायाधिकरण सुधार विधेयक 2026 और कोयला एवं खान मंत्री जी किशन रेड्डी ने खान एवं खनिज विकास एवं विनियमन संशोधन विधेयक 2026 पेश किए. गृह राज्य मंत्री नित्यानंद राय ने केरल नाम

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा AI माध्यमातून मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत.
1: माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज आपण सर्वजण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचे ठोके वंदे मातरमच्या जय घोषाने निनादत आहेत आणि आज प्रत्येक घराघरात तिरंगा आहे, प्रत्येक मनात तिरंगा आहे आणि आज देश नव्या उत्साहाने आणि जोमाने नवीन संकल्पांसह प्रगती पथावर पुढे जात आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज देश त्या महान सुपुत्रांचं पुण्यस्मरण करत आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदानाची पराक्रम

पराकाष्ठा केली, आपल्या तप त्याग आणि बलिदानानं स्वातंत्र्याचं एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। पूज्य बापू यांच्यासह सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि बलिदानाची महान परंपरा जागृत करणाऱ्या महान क्रांतिकारकांना आज मी श्रद्धापूर्वक नमन करतो। आज जे या समारंभाला उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी आजचा हा क्षण एक ऐतिहासिक क्षण देखील आहे। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरमचे स्वर निनादत आहेत। आज जेव्हा आपण देशवासी वंदे मातरमची 150 वर्षे साजरी करत आहोत तेव्हा यापेक्षा मोठा आणि उत्तम प्रसंग दुसरा कोणता असू शकतो? माझ्या प्रिय देश बांधवांनो, गेल्या काही दिवसात देशाच्या काही भागात पुराचा प्रकोप झाला तर कुठे दरडी कोसळण्याचं संकट आलं, त्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाली आहेत। त्यांच्या दुःखाची आणि वेदनांची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे। मी या सर्व पीडित कुटुंबांना विश्वास देतो की संपूर्ण देश या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। माझ्या प्रिय देश बांधवांनो, कोणतंही राष्ट्र तेव्हाच महान बनत जेव्हा ते आपल्या सिद्धी प्राप्त करत, जेव्हा ते आपल्या स्वप्नांना आपल्या संकल्पांच्या आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे नेत। माझ्या देश बांधवांनो, आता छोट्या स्वप्नांनी काम चालणार नाही, आपल्याला मोठी स्वप्न पाहावी लागतील, कारण मोठी स्वप्न आपल्या विचारांचाही विस्तार करतात आणि आपल्या विचारांचं क्षितिज विस्तृत करतात। आपले संकल्प दृढ असायला हवेत। जेव्हा संकल्प दृढ असतो तेव्हा अडचणींतून आणि आपत्तींच्या मधून मार्ग काढण्याचे सामर्थ्य आपोआप प्रकट होतं। आणि माझ्या प्रिय देश बांधवांनो, आपले संकल्प सुद्धा उच्च असायला हवेत, कारण जेव्हा आपले संकल्प उच्च असतात तेव्हा आपल्या सामर्थ्याची उंची देखील वाढते आणि आपल्या प्रयत्नांची उंची सुद्धा वाढते। तेव्हाच आपण आपली स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करू शकतो। माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज भारतानं देखील एक खूप मोठं स्वप्न पाहिलं आहे आणि ते अत्यंत दृढ संकल्पासोबत पाहिलं आहे। नवी शिखरं सर करण्यासाठी आपण हे स्वप्न पाहिलं आहे आणि हे स्वप्न 2047 साठी जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, आपण विकसित भारत घडवूनच राहू। 140 कोटी देश बांधवांच्या पुरुषार्थाने आपल्याला हे ध्येय साध्य करायचं आहे। आणि जेव्हा जगातला सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा ते जगाच्या नजरेत देखील आपल्या धैर्याचं वैशिष्ट्य बनून जात। आपल्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जगाला भाग पाडलाय। माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि मी हे उगीचच म्हणत नाहीये, गेल्या 12 वर्षांत देशातील कोटी कोटी नागरिकांनी, मग ते दलित असोत, पीडित असोत, वंचित असोत, आदिवासी असोत, गावात राहणारे असोत की शहरांत राहणारे असोत, गरीब असोत, मध्यमवर्गीय असोत, युवक असोत, वृद्ध असोत।

महिला असोत पुरुष असोत किंवा मग ते उत्तर दक्षिण पूर्व व पश्चिम अशा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील असोत। गेल्या 12 वर्षांत प्रत्येकाने एका संकल्पासह आणि समर्पणाच्या भावनेने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत। मी त्यांच्या या प्रयत्नांचा आदरपूर्वक स्वीकार करतो आणि इतक्या कमी वेळात 25 कोटी देश बांधव गरिबीवर मात करून गरिबीतून बाहेर आले आहेत हे त्याचच फळ आहे। याच देश बांधवांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे की आपण सर्व जे कधी काळी फ्रजाईल 5 देशांच्या श्रेणीत गणले जात होतो ते केवळ 12 वर्षांच्या आत जगातल्या एका मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रूपात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आहोत। मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, खूप मोठी स्वप्ने उराशी बाळगून देश स्वतंत्र झाला होता, परंतु आपण अपेक्षित गती पकडू शकलो नाही, आपला वेग वाढवू शकलो नाही आणि एक प्रकारे होतंय चालतंय अशा मानसिकतेत अडकून पडलो होतो। अरे होऊन जाईल, बघू काय होतंय, याच विचारात आपण हरवून गेलो होतो। 2014 पर्यंत येता येता तर संपूर्ण जगानं आपली गणना फ्रेजाइल 5 देशांच्या यादीत केली होती। अशा काळात गेल्या 12 वर्षांत भारताने एक नवी गती प्राप्त केली आहे। आपण आता वेगाने पुढे जात आहोत आणि आपल्या सर्व देश बांधवांचा हा दृढ संकल्प आहे की आता 140 कोटी देश बांधवांच्या संकल्पाला त्यांच्या सामर्थ्याला रोखणं अशक्य आहे। माझ्या देश बांधवांनो, गेल्या 12 वर्षात संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन सुमारे 4 पटींनी वाढलं आहे। खादी आणि ग्रामोद्योगाचं उत्पादन जवळजवळ 5 पटींनी वाढलं आहे। इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये सुमारे 7 पटींनी वाढ झाली तर आधुनिक रेल्वे कोचच्या निर्मितीत 21 पटींनी वाढ झाली आहे। मोबाईल फोनच्या उत्पादनात 37 पटींनी वाढ झाली आहे। इतकंच नाही तर आधुनिक काळाकडे पाहता डिजिटल आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातही आपण आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे। इंटरनेट वापरणारे आणि इंटरनेट ग्राहक जवळजवळ 4 पटींनी वाढले आहेत। पेटंट मंजूर होण्याच्या संख्येतही 4 पटींनी वाढ झाली असून डिजिटल व्यवहार तर 100 पटीने वाढले आहेत। सामान्य माणसाच्या सुविधांच्या बाबतीतही आम्ही तितक्याच गांभीर्यानं काम केलं। दरवर्षी सरासरी 15 पट अधिक वेगानं आम्ही नळाद्वारे पाणी जोडणी दिली। दरवर्षी सरासरी 6 पटींनी अधिक वेगानं लोकांना गॅस कनेक्शन दिलं। दरवर्षी 4 पटींनी अधिक वेगाने गरिबांसाठी शौचालय बांधण्याचं काम केलं आणि दरवर्षी 3 पटीने अधिक वेगाने गरिबांना घर देण्याचं काम केलं। देशानं प्रशासकीय कारभारात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत। आम्ही हजारो अनावश्यक नियम आणि कायदे रद्द केले, शेकडो जुने कायदे मोडीत काढले। गेल्या शतकातल्या कायद्यांच्या आधारे आपण 21व्या शतकातल्या प्रगतीचं पाऊल टाकू शकत नाही। आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांसाठी मेट्रोचा विस्तार केला, सार्वजनिक वाहतुकीला बळ दिलं। ज्या गतीने काम झालं, ज्या स्तरावर काम झालं, हा वेग, हा विस्तार आणि हे यश स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या एका दशकात आपण हे पहिल्यांदाच अनुभवत आहोत आणि जेव्हा एवढी मोठी यशाची शिखरं आपल्या समोर असतात, जेव्हा प्रगतीचा वायुवेग दिसून येतो, तेव्हा देश बांधवांचं सामर्थ्य क्षणाक्षणाला प्रकट होत असत। अशा वेळी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा आपला संकल्प कधीही अपूर्ण राहू शकत नाही। ही सर्व आकडेवारी या गोष्टीची साक्ष देत आहे की आपण वेगाने पुढे वाटचाल करणार आहोत। माझ्या प्रिय देश बांधवांनो, पण त्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते, आत्मगौरवाची गरज असते आणि त्यासोबतच भारत आत्मनिर्भर होणंही अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये आमची ही

धारणा राहिली आहे की भारताला आता इतर देशांवर अवलंबून राहता कामा नये. आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. जगात एखादी गोष्ट मिळते, स्वस्त मिळते, लवकरही मिळू शकते, परंतु त्यामुळे आपलं सामर्थ्य निर्माण होत नाही किंवा आपल्या सामर्थ्याची कसोटी ही लागत नाही. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत, आपल्या हिताचं रक्षण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारताचा संकल्प अत्यंत ठामपणे घेऊन आपण पुढे जात आहोत. मेक इन इंडिया, स्वदेशी आणि व्होकल फॉर लोकल यासारख्या क्षेत्रांशी आज प्रत्येक भारतीयांचं मन जोडलं जात आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला सेमीकंडक्टरचं एक उदाहरण देतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर जगात सेमीकंडक्टरची चर्चा तर सुरू झाली होती. आपल्याकडे सुद्धा यावर चर्चा व्हायच्या, मात्र सेमीकंडक्टरची कोणतीही मोठी योजना आपण पुढे नेऊ शकलो नाही. आणि आजची परिस्थिती काय आहे? आजच्या या डिजिटल जगात, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात चिपचं महत्व आपल्याला नीट समजलं आहे. कोणतंही इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा आपली वैद्यकीय उपकरणं, नाहीतर आपले वाहतुकीचे मार्ग असोत, प्रत्येक गोष्टीमध्ये चिपची भूमिका अनिवार्य झाली आहे. आणि आज या चिप विना जगाची गती थांबेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच भारतानं आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं पाऊल उचललं असून 3 मोठे सेमीकंडक्टर प्लांट्स आता सुरू झाले आहेत. आणि मला असं सांगण्यात आलं आहे की तिथे जे उत्पादन होत आहे त्याची निर्यात सुद्धा सुरू झाली आहे. आणि मी देशबांधवांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 7-8 वर्षात आणखी 5-7 किंवा 8 सेमीकंडक्टर प्लांट्स लवकरच सुरू होणार आहेत. हा आत्मनिर्भर भारत आपल्याला विकसित भारताच्या दिशेने नेणारा एक महामार्गच खुला करत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या दुर्मिळ खनिजांबाबत अशीच एक महत्वाची चर्चा होत आहे. आजचं संपूर्ण तंत्रज्ञान या दुर्मिळ खनिजांवरच अवलंबून आहे. भारत आता या क्षेत्रातही स्वतःला सुरक्षित करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागला आहे. या दुर्मिळ खनिजांचं ध्येय आता सर्वांसोबत सामायिक केलं जावं. आपण राष्ट्रीय दुर्मिळ खनिज धोरण सुरू केलं आहे, तसंच आपण दुर्मिळ खनिज कॉरिडॉरची घोषणाही केली आहे. अनेक देशांसोबत करार होत आहेत आणि जगातले अनेक देश आता या क्रिटिकल मिनरलच्या विषयाबाबत भारतावर विश्वास ठेवू लागले आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ज्याप्रमाणे सेमीकंडक्टर किंवा दुर्मिळ खनिजांची चर्चा होत आहे, अगदी त्याचप्रमाणे ज्या तंत्रज्ञानाच्या दिशेने आपण जात आहोत, संपूर्ण जग जात आहे, त्यामध्ये ऊर्जेचं महत्व आणखी वाढत चाललं आहे. आता ऊर्जेविना हे नवीन जग चालवणं कठीण झालं आहे. आणि म्हणूनच चिप असो, AI असो किंवा डेटा सेंटर असो, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आम्ही आधीपासूनच त्या दिशेनं एका पाठोपाठ एक भक्कम पावलं उचलली आहे. ऊर्जा सुरक्षेचं एक मोठं माध्यम म्हणजे अणुऊर्जा, न्यूक्लिअर एनर्जी. आम्ही संसदेमध्ये शांती कायदा संमत करून एका नवीन ध्येयाच्या दिशेनं जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे. आणि सन 2047 पर्यंत आपण 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्माण करण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत. केवळ याच दशकात आपण 5 नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत. या वर्षी भारताने

फास्ट ब्रीडर अणुतंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवून एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे आणि त्यामुळे अणु इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आपण यशाचं एक मोठं पाऊल टाकलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, अनेकदा संसाधनांच्या कमतरतेमुळे देश थांबत नाही, परंतु प्रगती थांबण्याचं खरं कारण आपल्या विचारांच्या मर्यादा हेच असतं. जेव्हा विचार संकुचित होतात, ते सीमांमध्ये अडकून पडतात, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यालाही ओळखू शकत नाही. आज देशाला कच्च्या तेलासाठी परकीयांवर अवलंबून राहावं लागत आहे आणि हे आपल्या चुकीच्या विचारसरणीमुळेच घडत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपण आपल्या समुद्र किनाऱ्याचा 99% भाग केवळ एका संकुचित विचारसरणीमुळे नो गो एरिया म्हणून घोषित करून ठेवला होता. आपणच समुद्राच्या आत जाऊन संशोधन किंवा एक्सप्लोरेशन न करण्याचा निर्णय घेतला होता. हे विचारांचं दारिद्र्य होतं आणि आम्ही निश्चय केला की आता हे असंच पुढे चालू शकणार नाही. एकेकाळी प्रतिबंधित क्षेत्र असलेला तो 99% भाग आता आम्ही गो अहेड एरिया म्हणून खुला केला आहे आणि आम्ही समुद्राच्या तळाशी देखील संशोधन करण्याच्या आणि नवनवीन साठे शोधण्याच्या दिशेनं प्रवृत्त झालो आहोत. आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी याच दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचलत समुद्र मंथनची घोषणा केली होती आणि गेल्या काही दिवसांत आम्ही या कामासाठी 50,000 कोटी रुपये राखून ठेवून कामाला गती देण्याचा निर्णय घेतला. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ऊर्जा सुरक्षा याबद्दल मी म्हणालो की आपल्याला पर्यायी स्रोतांच्या दिशेनं देखील पूर्ण शक्तीनिशी कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच ऊर्जेचा योग्य वापर वाढवत भारत आज या दिशेनं वेगानं पावलं उचलत आहे. 2014 आधी म्हणजे आजपासून 12 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये फक्त 70 शहरांमध्ये पाईपद्वारे गॅसचं वितरण होत असे. अवघ्या 12 वर्षांत या 70 शहरांची संख्या आम्ही 700 शहरांपर्यंत पोहोचवली आहे. याला म्हणतात कामाचा वेग आणि यालाच म्हणतात विस्तार. 2014 आधी जेमतेम 20-22 लाख घरांमध्ये पाईपद्वारे गॅसचा पुरवठा होत असे. आज 2.25 कोटी घरांना गॅस जोडण्यात देण्याचं काम सुरू आहे. 12 वर्षांपूर्वी आपल्या देशात सौर ऊर्जेची क्षमता ही फक्त 2 गिगावॉट इतकीच होती. फक्त 2 गिगावॉट. आज आपण 160 गिगावॉटचं उद्दिष्ट गाठलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला आणखी एक माहिती देतो. आम्ही याचा लाभ देशातल्या मध्यमवर्गीयांना आणि सामान्य कुटुंबांना मिळावा याकडेही तितकंच लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे की इतक्या कमी वेळात 50 लाख घरांच्या नोंदणीचं काम पूर्ण झालं आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातल्या कामाचा एक मोठा टप्पा आपण पार केला आहे. हे काम सध्या वेगानं सुरू आहे आणि यामुळे हजारो घरांचं वीज बिल आता शून्य झालं आहे. हजारो कुटुंब स्वतःच्या विजेचा वापर करून उरलेली अतिरिक्त वीज विकून कमाई करत आहेत. प्रत्येक कुटुंबाला या कामासाठी सरकारच्या वतीनं 80,000 रुपयांची मदत दिली जात आहे. तेव्हा कुठे आपण हे काम पूर्ण करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशनचं म्हणजेच विद्युतीकरणाचं काम 1925 मध्ये सुरू झालं होतं.

1925 मध्ये विद्युतीकरणाचं काम सुरू झालं. मात्र त्यानंतरच्या तब्बल 90 वर्षांच्या काळात केवळ 30% रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. म्हणजे 90 वर्षांत फक्त 30% आमचा वेग पहा. ध्येय गाठण्यासाठीची आमची ही धाव बघा. आम्ही या एका दशकाच्या आत 100% काम पूर्ण केलं आहे. 90 वर्षांत 30% आणि 10 वर्षांत 70% याला म्हणतात काम. आणि यामुळे जे डिझेल आपल्याला बाहेरून आणावं लागत होतं त्याची मोठी बचत झाली आहे. विजेमुळे आपल्या रेल्वेगाड्या धावू लागल्या, पर्यावरणालाही फायदा होऊ लागला. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आम्ही केवळ इतक्यावरच थांबलेलो नाही. आम्हाला जगाच्या स्पर्धेत मागे राहायचं नाही. मागील काही दिवसांत तुम्ही एक बातमी ऐकली असेल की भारतानं इंधनाचं हे नवे क्षेत्र देखील पादाक्रांत केलं आहे. देशाने हायड्रोजनवर चालणारी आपली पहिली ट्रेन सुरू केली आहे. आणि मला आनंद आहे की ही जगातली सर्वात लांब ट्रेन आहे. ही जगातली सर्वात शक्तिशाली ट्रेन आहे. आणि हायड्रोजन ट्रेनच्या क्षेत्रातही भारतानं आता आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. माझ्या देशबांधवांनो, गेल्या 10-12 वर्षांपासून आपण सतत 2047 आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मार्गक्रमण करत आहोत आणि एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहोत. यातही आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागेल असा आपण विचारही केला नव्हता. पण गेल्या 10-12 वर्षांच्या काळात आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. कोरोना सारख्या जागतिक महामारीनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं होतं. सर्व व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतानाच युद्धाच्या भीषणतेच्या बातम्या येऊ लागल्या. कुठे युक्रेन तर कुठे पश्चिम आशिया, सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालं. आणि माहित नाही भविष्यवेत्यांनी तर काय काय घोषणा केल्या होत्या. देशाला भयभीत करणं, दडपणाखाली ठेवणं, चिंतेत ठेवणं, यातच काही लोकांना आनंद मिळतो. लस मिळणार नाही, कोविडच्या काळात लोक वाचणार नाहीत, काही शिल्लक राहणार नाही, अशा वावड्या उठवल्या गेल्या. पश्चिम आशियामध्ये संकट ओढवलं की पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार नाही, गॅस मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, इतकंच काय तर शेतीसाठी लागणारी खतं देखील मिळणार नाहीत. अशा प्रकारच्या जगभरातल्या अनेक अफवा पसरवून भारताच्या लोकांना भयभीत करण्याचे, त्यांना घाबरवण्याचे आणि चिंतेच्या गर्तेत बुडून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये काही लोकांना खूप आनंद मिळत होता. गेल्या 10 वर्षांच्या सुनियोजित योजना यशस्वी झाल्या आहेत हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतक्या मोठ्या संकटाच्या काळातही नागरिक देवो भव या मंत्राला उराशी बाळगून भारताने जी तयारी केली होती आणि जी पावले उचलली होती ती आता कामी येत आहेत. संकट येईल असा आपण विचारही केला नव्हता, पण त्या कठीण प्रसंगात या सर्व गोष्टी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. आज देशात गॅसची मुबलकता, पेट्रोलची उपलब्धता आणि युरियाचा पुरेसा साठा आहे. आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर सक्षमपणे उभे राहत आहोत आणि प्रगती करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जगातल्या या विविध संकटांचा प्रभाव हा प्रत्येकावर झालाय आणि आपणही त्यापासून अलिप्त नाही. आज जगात युरियाच्या केवळ एका पोत्याची किंमत 3000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आजही आम्ही माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना तो वाढीव बोजा सहन करण्यासाठी हतबल करत नाही, तर सरकार स्वतःच्या खांद्यावर तो भार उचलत आहे. आणि जगाकडून जे युरियाचं पोतं आपल्याला 3000 रुपयांना मिळतं ते आपण आपल्या शेतकऱ्यांना केवळ 300 रुपयांत उपलब्ध करून देऊ शकत आहोत. इतकंच नाही तर आज जगात डीएपी खताची किंमत 5000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. मात्र माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनच आजही आपण त्यांना केवळ 1350 रुपयांत डीएपी देत आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, एक काळ असा होता जेव्हा मी आत्मनिर्भरतेबद्दल बोलत होतो तेव्हा वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून विचार करणारे काही लोक आम्हाला विचारत होते की मग जागतिकीकरणाचं काय होईल.

जग पाहत आहे की गेल्या दशकात जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन या संकल्पनेचा आवाज कमी झाला आहे. जिथून जागतिकीकरणाचा आवाज येत असे तो आता बंद झाला आहे. प्रत्येक देश आपल्या स्वतःच्या प्रश्नांकडे वळला आहे. दुर्दैवानं या संकट काळात काही लोक संसाधनांचा वापर शस्त्रांसारखा करत आहेत. जगातली संसाधनं आणि नैसर्गिक स्रोते शस्त्र म्हणून वापरत आहेत. पेट्रोल, डिझेल, खतं, औषधं, तंत्रज्ञानाच्या चिप्स इतकंच नाही तर भूभागाचा वापर देखील आता शस्त्रांसारखा केला जात आहे. अशा वेळी जर आपण आत्मनिर्भरतेचा मंत्र घेऊन गेल्या 10 वर्षांत योग्य दिशेनं चाललो नसतो तर आपण कल्पना करू शकतो की अशा आव्हानांचा आपण इतक्या खंबीरपणे सामना कसा केला असता. आणि आपली ही सज्जता आता सातत्यानं वाढतच चालली आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तर दुसरीकडे आज भारताची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावत आहे. आज जग भारताकडे एक सर्वमान्य आणि सन्माननीय देश म्हणून पाहत आहे. भारताकडे स्थिर राजकीय कौल आहे, स्थिर सरकार आहे. भारताची लोकशाही चैतन्यदायी म्हणजेच व्हायब्रंट आहे आणि भारताकडे एक मजबूत न्यायव्यवस्था आहे. आणि भारताचं संविधान आपल्या सर्वांना दिशा देणार आहे. आता संपूर्ण जग आपल्या या सामर्थ्याला ओळखू लागला आहे आणि म्हणूनच 2014 नंतर जगातल्या जवळपास 40 देशांसोबत आपले FTA करार होत आहेत. आता पहा ही किती मोठी संधी चालून आली आहे. हे जे व्यापारी करार झाले आहेत ही एक अत्यंत मोठी संधी आहे. आणि म्हणूनच विशेषतः मी माझ्या MSME क्षेत्राला सांगू इच्छितो की आपल्याला ही संधी अजिबात सोडता कामा नये. आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचा आहे. भारताची उत्पादनं इथली प्रत्येक गोष्ट जागतिक बाजारपेठेत पोहोचली पाहिजे. मग ते आपलं वस्त्र असो, आपली यंत्रसामग्री असो किंवा आपली औषधं असोत, आपल्याला ही संधी अजिबात सोडायची नाही. परंतु जे जागतिक निकष आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील. जगाकडून आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा अधिक दर्जेदार उत्पादन आपल्याला द्यावं लागेल आणि जगाला जे मिळतं त्यापेक्षा स्वस्त दरात ते उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि पंजाब मधल्या लुधियाना पासून ते तामिळनाडू तिरुपूर पर्यंत आपलं वस्त्रोद्योग क्षेत्र संपूर्ण जगात आपलं स्थान निर्माण करू शकतं. इतकंच नाही तर केरळ पासून गुजरात पर्यंत आणि तामिळनाडू पासून बंगाल पर्यंत पसरलेला आमचा हा समुद्र किनारा आणि आमचे कोळी बांधव आणि भगिनींना या FTA करारांमुळे आपल्या कोळंबीच्या म्हणजे झिंगा निर्यातीची आणि आपल्या सी फूडची मोठी संधी निर्माण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली. आपण या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन आणि याच मार्गाने निरंतर पुढे वाटचाल करत राहावी अशी माझी इच्छा आहे. आपण या कामांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी जी भूमिका तुमच्या समोर मांडली आहे ती 2047-साठीच्या ध्येयाच्या मजबूत पायावर उभी आहे. 2047-च्या विकसित भारताचं हे ध्येय गेल्या 10-12 वर्षात आपण देशवासियांनी दाखवलेल्या सामर्थ्याचाच एक भाग आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या शतकाचा एक चतुर्थांश काळ आता उलटून गेला आहे आणि पुढील 25 वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आता आपण थांबू शकत नाही, माझ्या कामाचा वेग मंदावू शकत नाही, कारण आपली दिशा आता निश्चित झाली आहे. आपल्याला आपलं ध्येय गाठायचंच आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कार्यपद्धती बदलावी लागेल. आपली कार्यसंस्कृती बदलतानाच आपल्याला आपला दृष्टिकोनही बदलावा लागेल आणि आपल्या कामाचा वेग देखील वाढवावा लागेल. जी कामं गेल्या 5-7 दशकात झाली नाहीत ती आपल्याला येणाऱ्या 5-7 वर्षात पूर्ण करायची आहेत. आणि माझ्या देशातल्या युवा शक्तीवर, माझ्या देशातल्या तरुणांवर, देशातल्या माता भगिनींवर, माझ्या देशातल्या शेतकऱ्यांवर आणि माझ्या देशातल्या कष्टकरी मजुरांवर पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व मिळून हे स्वप्न नक्कीच साकार करू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला सुधारणांचा वेग देखील पुढे न्यायचा आहे. आणि जेव्हा मी सुधारणांबद्दल बोलतो

सुधारणा हे केवळ आमचं ध्येय नाही तर ती आमच्यासाठी एक आवश्यकता आहे. रिफॉर्म आमच्यासाठी केवळ एक शब्द नाही तर रिफॉर्म हा आमचा दृढ विश्वास आहे. याच दृढ विश्वासामुळे आम्ही सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार झालो आहोत आणि आगामी काळातही आम्ही पुढच्या स्तरावरच्या सुधारणांच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत. म्हणूनच सरकार, समाज, उद्योग, उत्पादक आणि शेतकरी अशा प्रत्येकालाच आपल्या पारंपरिक व्यवस्थांमध्ये सुधारणा करावी लागेल. आपल्याला आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आणि आपल्या उद्दिष्टांमध्येही सुधारणा कराव्या लागतील. आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला एका निश्चित दिशेनं वाटचाल करावी लागेल. मी आज त्या युगाची ही आठवण करून देऊ इच्छितो जेव्हा भारताचं सामर्थ्य सप्त सिंधूच्या रूपानं ओळखलं जात असेल, जे आपण जाणत होतो, समजत होतो आणि ऐकत आलो आहोत. आता विकसित भारत घडवण्यासाठी आपल्याला नवीन विचारांच्या प्रवाहाची गरज आहे. आज लाल किल्ल्याच्या तटावरून मी देशासमोर शक्तीच्या सप्त धारांचं आवाहन करत आहे. येणाऱ्या 5-7 वर्षांत जे गेल्या 5-7 दशकात घडलं नाही ते आता या सप्त धारेच्या सामर्थ्यानं आणि शक्तीनं आपण करून दाखवू. आम्ही देशाला नवी उंची आणि नवा वेग देऊ, तसंच नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्याचं सामर्थ्य प्रदान करू आणि यासोबतच देशाच्या युवा शक्तीच्या सामर्थ्याचा राष्ट्र उभारणीत पुरेपूर उपयोग केला जाईल, त्यांची शक्ती राष्ट्रकार्याशी जोडली जाईल. येणाऱ्या काळात जेव्हा मी या सप्त धारेबद्दल बोलतो तेव्हा त्यातली सप्त धारेची पहिली शक्ती आहे उत्पादन क्षमता. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला उत्पादन क्षेत्राला खूप पुढे न्यायचं आहे आणि उत्पादन वाढवण्यासोबतच आपल्याला छोटे छोटे सुटे भागही तयार करायचे आहेत आणि मोठी उत्पादनही बनवायची आहेत. संपूर्ण मूल्य साखळी आपली असायला हवी आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक घटकही हवे आहेत आणि आपल्याला पूर्ण उत्पादन देखील करायचं आहे. आपल्याला पूर्ण उत्पादन सुद्धा हवं आहे. डिझाईन पासून उत्पादनापर्यंत भारताला जागतिक मूल्य साखळीचं एक विश्वासार्ह केंद्र बनावं लागेल. यासाठी मी 3 गोष्टींवर विशेष भर देऊ इच्छितो. उत्पादनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, ही काळाची एक मोठी संधी आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि यासाठी आपल्याला खर्च, गुणवत्ता आणि व्याप्ती या बाबतीत वैश्विक मानदंडांची कसोटी पार करावी लागेल. आपले कारखाने स्पर्धात्मक असावेत, आपली उत्पादने वापरण्यास सोपी असावीत, आपले पॅकेजिंग जगभरातल्या लोकांना आकर्षित करणारं असावं, आपली त्रुटी विरहित निर्णय निर्मिती ही आपली खरी ओळख बनली पाहिजे. प्रत्येक उत्पादक, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक MSMEला मला हेच सांगायचं आहे की जागतिक बाजारपेठेत आपली ओळख विश्वासार्हता आणि गुणवत्तेच्या आधारावरच निर्माण व्हायला हवी. गुणवत्तेच्या बाबतीत कोणती तडजोड नको आणि म्हणूनच आपला मंत्र गुणवत्ता, गुणवत्ता आणि गुणवत्ता असाच असायला हवा. हेच आपलं जागतिक ब्रँड मूल्य ठरेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या सप्तधारेची दुसरी शक्ती आहे कृषी आणि अन्न उत्पादन आणि अन्न प्रक्रिया. आपल्याला या दिशेनं पुढे जावं लागेल. आपल्या शेतकऱ्यांसाठी आता जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. शेतकरी उत्पादक संस्थांमुळे आपल्याला एक खूप मोठी बाजारपेठ मिळत आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला त्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला शेतापासून ते थेट निर्यात बाजारपेठेपर्यंत प्रवास करावा लागेल. मग ते आपलं पारंपरिक खानपान असो, आपलं श्रीअन्न असो, आपले मसाले असोत, आपली फळं असोत की फुलं असोत, आपल्याकडे कशाची कमतरता आहे. ती उत्पादने जागतिक ब्रँड्स बनली पाहिजे. आपले शेतकरी आता रसायन मुक्त शेतीवर भर देतील कारण जगात याची मागणी आणखी वाढणार आहे. आणि जेव्हा आमची कृषी उत्पादनं जागतिक निकषांवर प्रत्येक बाबतीत सिद्ध होतील तेव्हा आपण जागतिक बाजारपेठेत अगदी सहजपणे पोहोचू शकू. माझ्या सप्तधारेची तिसरी शक्ती आहे तंत्रज्ञान आणि नवोपक्रम. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आजचं युग हे AIचं आहे, क्वांटमचं आहे, अंतराळाचं आहे, रोबोटिक्सचं आहे आणि डेटा सेंटर्सचं आहे. आज एक पूर्णपणे नवीन क्षेत्र आपल्या समोर खुलं झालं असून उद्योन्मुख तंत्रज्ञान देखील

चेतावणी आपल्याला नवनवीन आव्हान देत आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देशाला जगासाठी केवळ एक बाजारपेठ बनू द्यायचं नाही तर आपल्याला नवोन्मेषाचं केंद्र बनायचं आहे। आम्ही यूपीआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जगात आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून साऱ्या जगाला आपल्या ताकदीची ओळख करून दिली आहे। आता भारताला आपलं डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे। भारताला पुढील पिढीच्या दळणवळण तंत्रज्ञानामध्ये जगाचं नेतृत्व करायचं आहे। मेड इन इंडिया 6G देशाच्या प्रत्येक कोनाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे हे आपलं ध्येय असायला हवं आणि आपल्याला त्या कामात वेग आणला पाहिजे आणि यासाठी आपले प्रयत्न अजिबात कमी पडता कामा नये। सप्तधारेची चौथी शक्ती आहे गतिशक्ती। या गतिशक्तीद्वारे देशांतर्गत अखंड आणि जलद संपर्क व्यवस्थेवर आपल्याला विशेष भर द्यावा लागेल। आपल्याला शहरांना जलदगती रेल्वेनं जोडावं लागेल। आधुनिक महामार्ग हवे आहेत, अंतर्गत जलमार्ग हवे आहेत, विमानतळ हवे आहेत, तसेच बहुविध लॉजिस्टिक्सची प्रणाली देखील हवी आहे। आपल्याला आपल्या बंदरांना केवळ सामान उतरवण्याची आणि चढवण्याची जागा म्हणून बघायचं नाही। जगातली जहाज केवळ इथे येऊन नांगर टाकतील एवढ्या पुरतेच ते मर्यादित राहू नये तर आपल्याला बंदरांच्या बाबतीत बंदर आधारित विकासाच्या दिशेनं अधिक वेगानं वाटचाल करावी लागेल। आपली पुढची शक्ती आहे म्हणजेच सप्तधारेची पाचवी शक्ती आहे संरक्षण शक्ती। संरक्षण शक्तीचं महत्व हे प्रत्येक बाबतीत आहे। माझ्या प्रिय देश बांधवांनो संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं महत्व आता भारतानं आणि जगानंही अनुभवलं आहे। याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाही। जग जेव्हा केवळ स्वतःचाच विचार करतं तेव्हा भारत जगासाठी फक्त एक बाजारपेठ बनून राहू शकत नाही। आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावंच लागेल। पुढील पिढीचं संरक्षण तंत्रज्ञान विकसित करून आपल्याला जागतिक पुरवठादार बनण्याच्या दिशेनं आपलं लक्ष निर्धारित करून पुढे चालायचं आहे। आपल्याला ड्रोन आणि ड्रोन विरोधी प्रणाली विकसित करावी लागेल। तसंच हायपरसॉनिक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जागतिक नेतृत्व स्वीकारावं लागेल। त्यासोबतच आज प्रत्येक घरासाठी चिंतेचा विषय बनत चाललेली सायबर सुरक्षा देखील संरक्षणाचाच एक भाग आहे। या क्षेत्रात आपल्या तरुणांमध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा उपयोग आपण देश आणि जगाच्या कल्याणासाठी करू शकतो। आपल्या सप्तधारेची सहावी शक्ती आहे हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था। आपल्याला हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित गतिशीलता आणि जागतिक स्तरावरील हरित उत्पादन ही क्षेत्र काबीज करायची आहे। जेव्हा संपूर्ण जग जागतिक तापमान वाढीच्या प्रश्नावर केवळ चर्चा करत असतं तेव्हा आपण त्यावर मार्ग शोधण्याचं काम करत असतो। आम्ही समस्यांवर उपाय देत आहोत आणि भारत एका हरित चळवळीचं खूप मोठं सामर्थ्य घेऊन पुढे चालला आहे। त्याचबरोबर भारताकडे नील अर्थव्यवस्थेसाठी देखील खूप मोठी संधी उपलब्ध आहे। आपल्याला खूप मोठी आणि विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभली आहे। नील अर्थव्यवस्थेसाठी आपल्याकडे खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत। मत्स्य व्यवसाय असो, सागरी तंत्रज्ञान किंवा किनारी पर्यटन असो, अशा कितीतरी क्षेत्रांत आपण प्रगती करू शकतो। माझ्या प्रिय देश बांधवांनो भारत जेव्हा सप्तधारा या संकल्पनेवर काम करत आहे तेव्हा त्यातली आमची सातवी धारा अत्यंत महत्वाची आहे। जगाच्या दृष्टीनेही तिचे एक वेगळं महत्व आहे आणि ती म्हणजे भारताची सॉफ्ट पॉवर, भारताच्या सॉफ्ट पॉवरचं सामर्थ्य आहे। आज योगानं संपूर्ण जगाला भारताशी जोडून ठेवलं आहे। योग हे जगासाठी ऊर्जेचा एक स्रोत बनत चाललं आहे तर भारतासाठी विश्वासाचं एक मोठं कारण ठरत आहे। ज्या भारताकडे श्रद्धेची केंद्र आहेत, ज्या भारताकडे आयुर्वेदाचा वारसा आहे आणि ज्या प्रकारे भारताकडे सर्वसमावेशक आरोग्य सेवेची प्रणाली आहे, तसंच हील इन इंडिया सारखी चळवळ आहे, त्याद्वारे आपण आपलं सामर्थ्य जगासमोर नेऊ शकतो। मग ते हस्तशिल्प असो, आपली संस्कृती असो, आपले चित्रपट असोत, आपलं सर्जनशील जग असो, VFX असो, आपलं अॅनिमेशन असो, गेमिंग असो किंवा डिजिटल कंटेंट असो, या सर्व माध्यमांतून आपण जगावर प्रभाव पाडू शकतो। भारत सर्जनशील विश्वात आपला प्रभाव दाखवू शकतो। आपल्याला त्या क्षेत्राला एका जागतिक सामर्थ्याच्या रूपात विकसित करावं लागेल। आज भारतानं व्यवस्था परिषदेला एक मोठी ताकद दिली आहे। जग हळूहळू भारताच्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची वाट पाहू लागला आहे आणि ही परिषद संपूर्ण जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरचा तसंच भारताच्या सर्जनशील जगाचा परिचय करून देईल। माझ्या प्रिय देश बांधवांनो भारताकडे अफाट अशी वनसंपदा देखील आहे। आपल्याकडे 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत,

मोठी क्षमता आहे. मात्र परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. आज सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून जगातल्या पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे आणि आपलं हे सामर्थ्य जगाला दाखवून देणं आवश्यक आहे. आपण हे कार्य लवकरात लवकर करू शकतो. जगामध्ये आज क्रीडा क्षेत्र देखील पर्यटनाचं एक खूप मोठं कारण बनू शकतं. मग जगातल्या मोठ्या क्रीडा स्पर्धा भारतामध्ये का होऊ नयेत? आज कॉन्सर्ट अर्थव्यवस्था खूप वेगानं वाढत आहे आणि आपल्या देशातल्या तरुणांमध्ये याचं मोठं आकर्षण निर्माण होत आहे. जगातल्या प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आपण कधी ना कधी भारताच्या भूमीवर आपली संगीत साधना सादर करावी. ही एक खूप मोठी संधी आहे. आपल्याला ती उपयोगात आणण्यासाठी योग्य व्यवस्था उभी करावी लागेल. मित्रांनो, सप्तधाराच्या या सात शक्तींचा उद्देश केवळ एकाच क्षेत्रात प्रगती करणं असा नसून आपल्याला एका सर्वांगीण दृष्टिकोनासह प्रगती करायची आहे. राष्ट्रासाठी जे ध्येय आणि जे उद्दिष्ट घेऊन आपण पुढे चाललो आहोत त्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या स्तरावर काम करावं लागेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी काही गोष्टी सांगितल्या आहेत पण मी यापेक्षाही पुढे जाऊन

शहराच्या या सात शक्तींचा उद्देश केवळ एकाच क्षेत्रात प्रगती करणं असा नसून आपल्याला एका सर्वांगीण दृष्टिकोनासह प्रगती करायची आहे. राष्ट्रासाठी जे ध्येय आणि जे उद्दिष्ट घेऊन आपण पुढे चाललो आहोत त्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या स्तरावर काम करावं लागेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी काही गोष्टी सांगितल्या आहेत पण मी यापेक्षाही पुढे जाऊन विचार करतो. मला जेव्हा देशाला जागृत करायचं असतं तेव्हा मला देशाच्या शक्तीलाही जागृत करायचं असतं. केवळ सरकार म्हणजे देश नसतो, प्रत्येक नागरिक जेव्हा जोडला जातो तेव्हा तो देश बनतो. आपण असा विचार का करू शकत नाही की आपण फॉर्च्यून 500 बद्दल तर नेहमीच खूप चर्चा ऐकतो पण येणाऱ्या एका दशकात याच फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या यादीत यापैकी 50 कंपन्या आपल्या भारताच्या का असू नयेत हे आपले ध्येय का असू नये. आज आपलं बँकिंग क्षेत्र खूप भरभराटीला येत आहे. मग जगातल्या अव्वल बँकांच्या यादीत भारताच्या बँकेचा ध्वज का फडकू नये. जगातल्या पहिल्या 5 बँकांमध्ये भारताची एक बँक असायला हवी. भारताच्या औषध निर्माण क्षेत्राच्या बाबतीत आपण खूप मोठं काम केलं आहे मात्र आता ही काळाची गरज आहे की जगातल्या सर्वात मोठ्या औषध निर्माण कंपन्यांमध्ये भारताच्या देखील 1-2 औषध निर्माण कंपन्यांचं नाव गाजलं पाहिजे आणि भारतानं त्या क्षेत्रात आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलं पाहिजे. मग त्या विधी संस्था असोत किंवा मानांकन संस्था असोत आता ही काळाची मागणी आहे की जागतिक नेतृत्व आपल्या हातात असावं. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि सामर्थ्य देखील आहे. आपल्याला एक मोठा इतिहास लाभलेला आहे आणि विविध भाषांवर आपलं प्रभुत्व देखील आहे. आपल्याला आता जागतिक स्तरावर पोहोचलं पाहिजे. आपली कोणतीही सल्लागार कंपनी किंवा लेखा परीक्षण फर्म जगातल्या अव्वल कंपन्यांच्या यादीत का असू नये. भारताच्या तंत्रज्ञान कंपन्या जगामध्ये शिरोमणी ठराव्यात हे आपले ध्येय असायला हवं. आपले ब्रँड्स असे असावेत ज्यामुळे संपूर्ण जग त्यांच्याकडे आकर्षित होईल. आपले ब्रँड्स आपल्या देशाची खरी ओळख बनावेत आणि जगासाठी एक महत्वाचं स्थान ठरावेत या दिशेनं आपल्याला काम करायचं आहे आणि यासाठीच मला राज्य सरकारांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही हे सांगायचे आहे. भारत सरकारची देखील ही जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या सुधारणांचा वेग अधिक वाढवावा लागेल. आपल्याला 2047 उद्दिष्टाला साजेसं असं आपल्या व्यवस्थांचं स्वरूप विकसित करावं लागेल. आपण जुन्या काळातल्या नीती नियमांच्या आधारे पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला भविष्यातल्या स्वप्नांच्या गरजांनुसार नवीन नीती नियम तयार करावे लागतील आणि जर आपण हे केले तर मला पूर्ण विश्वास आहे आणि मी देशबांधवांना देखील ही हमी देतो की याच मार्गावरून चालत मेहनतीमध्ये कोणतीही कसर न ठेवता आपण विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू. आपल्याला सर्वांना मिळून चालायचं आहे. मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा उद्योग, आपल्या सर्वांना मिळूनच पुढे जायचं आहे. आपल्याला सातत्यानं सुधारणा करायच्या आहेत. सुधारणांची ही प्रक्रिया आपल्याला सतत पुढे न्यायची आहे आणि मी आधीही म्हटलं होतं की आपण या सुधारणा कोणत्याही सक्तीनं नव्हे तर आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी एका दृढ निश्चयानं करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा मी विकसित भारताविषयी बोलत असतो तेव्हा मी देशाला वेगवान गतीनं पुढे नेण्याबद्दल बोलत असतो. या सर्वाचा सर्वात मोठा लाभार्थी कोण आहे आणि हे साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारा असा कोण असेल तर तो माझ्या देशाचा युवक आहे, माझ्या देशाची युवा शक्ती आहे. विकसित भारताच्या या प्रवासात तरुणांची खूप मोठी भूमिका आहे. इतकंच नाही तर विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थी सुद्धा माझ्या देशाचा तरुणच आहे आणि म्हणूनच आपल्याला विकसित भारताचं हे ध्येय तरुणांशी जोडूनच पुढे न्यायचं आहे. तरुणांनो, आपल्या सर्वोच्च प्राधान्यासह आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षांत त्या दिशेनं खूप काम झालं आहे. स्टार्टअप इंडिया अभियानामुळे आज देशात 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप तयार झाले आहे. देशातले तरुण आज केवळ स्वतःसाठीच काम करत नाहीत तर ते अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत. भारत सरकारने 1,00,000 कोटी रुपयांचा नवोन्मेष निधी देखील जाहीर केला आहे. मला देशातल्या तरुणांना हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची स्वप्न घेऊन पुढे या. संसाधनांची कमतरता भासू दिली जाणार नाही. तुमच्या बुद्धिमत्तेला आणि प्रतिभेला सामर्थ्य देण्यासाठी आम्ही 1,00,000 कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. संशोधनाच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या स्वस्त डेटानं तरुणांना सशक्त केलं आहे. जगात जर सर्वात स्वस्त डेटा कुठे उपलब्ध असेल तर तो भारताच्या भूमीवर आहे
आणि या गोष्टींनी

देशातल्या तरुणांना एक नवी शक्ती दिली आहे. आम्ही कौशल्य भारत सारखा राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला आहे आणि अंतराळ क्षेत्र देखील आम्ही पूर्णपणे खुले केला आहे. आम्ही राष्ट्रीय ड्रोन महाविद्यालयाची निर्मिती केली आहे. आम्ही खेलो इंडिया धोरण बनवलं आहे. देशात 35 वर्षांपर्यंत कोणतंही शैक्षणिक धोरण नव्हतं, आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घेऊन आलो आहोत आणि याचा मोठा फायदा मध्यम वर्गीय कुटुंबांना झाला आहे. मित्रांनो, मला तुम्हाला 2004 ते 2014 या कालखंडातली आकडेवारी द्यायला हवी, कारण 2004 ते 2014 दरम्यान आपल्या देशात 350 पेक्षाही कमी विद्यापीठे होती आणि आज अवघ्या 10-12 वर्षांच्या कालावधीत त्यात सुमारे 650 नवीन विद्यापीठांची भर पडली आहे. आता आपण जवळपास 1000 आकड्यापर्यंत पोहोचत आहोत. 2014 पूर्वी वैद्यकीय शाखेच्या केवळ 400 जागा असायच्या. आज वैद्यकीय क्षेत्रासाठी जवळपास 850 जागा आहेत. इतकंच नाही तर परदेशी विद्यापीठ देखील भारताच्या भूमीत येत आहेत. माझ्या तरुणांना भारतामध्येच परदेशी विद्यापीठांची पदवी मिळावी अशी व्यवस्था देखील झाली आहे. आपल्या देशातली तरुण पिढी लहानपणापासूनच तंत्रज्ञानाकडे आकर्षित व्हावी या दिशेनं आम्ही काम करत आहोत आणि म्हणूनच आम्ही नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये मुलांची रुची वाढावी याकरता आम्ही जवळपास 10,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब्स लहान मुलांच्या स्वाधीन केल्या आहेत. आम्ही गेल्या 10-12 वर्षांत युवकांसाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. आम्ही स्टार्टअप सुरू केले आहेत आणि हे तुम्ही पाहिलेच असेल. भारतातल्या खासगी स्टार्टअप्स मधल्या सरासरी 28 वर्ष वयोगटातल्या तरुणांनी जगामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वतःचे उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपित केले आहे. मित्रांनो, त्यांनी खरोखरच खूप मोठं कार्य केलं आहे. आज जवळपास 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. आम्ही नुकतंच AI इम्पॅक्ट समिट आयोजित केलं होतं. AIचा विस्तार अतिशय वेगानं होत आहे आणि म्हणूनच आज लाल किल्ल्यावरून मला देशातल्या तरुणांसाठी एक घोषणा करायची आहे आणि ती म्हणजे येत्या 1 वर्षात 1 कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आपल्या देशातल्या तरुणांमध्ये AIच्या जगातही नेतृत्व करण्याचं सामर्थ्य निर्माण व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. माझ्या मित्रांनो, जैव अर्थव्यवस्था हे एक नवीन क्षेत्र आहे. 2014 पूर्वी एक वेळ अशी होती जेव्हा जैव अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 60,000 कोटी रुपयांची उलाढाल होत असे. माझ्या देशातल्या तरुणांनो, तुम्ही काय कमाल केली हे जरा बघा. जेव्हा धोरण योग्य असतात आणि लक्ष स्पष्ट असतं तेव्हा माझ्या देशातले तरुण जैव अर्थव्यवस्थेत क्षेत्रात देशाच्या युवा शक्तीनं आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. 2014 आधी जैव अर्थव्यवस्थेची उलाढाल 60,000 कोटी रुपये होती, ती आज 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, 2009 तो कालखंड होता जेव्हा आपल्या देशात केवळ 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. 2009-10 मध्ये केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहन, तर वर्ष 25-26 मध्ये 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, विमान वाहतूक क्षेत्र देखील माझ्या तरुणांसाठी खूप वेगानं प्रगती करत आहे. नवीन विमानतळ, नवीन मार्ग, रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करत आहेत. देखभाल आणि दुरुस्ती यांसारख्या क्षेत्रांमुळे देखील देशात खूप मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाला काम मिळत आहे. मेड इन इंडिया विमान बनवण्याच्या दिशेनं आपण मोठं यश संपादन केलं आहे. मेड इन इंडिया संरक्षण वाहतूक विमान C-295 आधीच आपलं यशस्वी उड्डाण पूर्ण केलं आहे. माझ्या मित्रांनो, देशातल्या तरुणांसाठी ड्रोन तंत्रज्ञानानं देखील खूप मोठी कामगिरी केली आहे. गावागावात ड्रोनच्या मदतीनं राबवली जाणारी स्वामित्व योजना आता यशस्वी होत असून जवळपास 3.25 कोटी कुटुंबांना या स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला आहे आणि यामुळे सुमारे 140 लाख कोटी रुपयांची संपत्ती खुली झाली आहे, ज्यामुळे आता बँकांकडून कर्ज मिळू शकतं आणि लोक स्वतःचा व्यवसाय करू शकतात. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज आपल्या मध्यम वर्गीय कुटुंबांसमोर कोचिंग क्लासेसची स्पर्धा हे खूप मोठं ओझ बनलं आहे. प्रत्येक आई वडिलांना

असं वाटतं की जर मुलाला कोचिंग क्लासला पाठवलं नाही तर आपण एक प्रतिष्ठित कुटुंब ठरणार नाही. या गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांची काळजी करत असतानाच त्यांचा हजारो कोटी रुपयांचा खर्च सुद्धा वाचला पाहिजे. मुलंही आपल्या जवळ राहू शकतील, त्यांची देखभाल होऊ शकेल आणि कुटुंबावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. म्हणूनच आम्ही तरुणांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत, उत्तम गुणवत्ता आहे आणि शिक्षक आहेत. या सर्व संसाधनांची सांगड घालून आपण देशातल्या तरुणांना मोफत कोचिंग देण्यासाठी एक संपूर्ण नेटवर्क उभं करणार आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमीच म्हणत आलो आहे की जो खेळेल तोच फुलेल. जेव्हा मी या खेळण्याच्या आणि फुलण्याच्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज भारत क्रीडा विश्वात आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. आता खेळाच्या व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत दुमदुमते, भारताचे राष्ट्रगीत ऐकू येते आणि भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. टॉप्स योजनेला प्रचंड यश मिळालं आहे. खेलो इंडिया स्पर्धा, युनिव्हर्सिटी गेम्स, विंटर गेम्स, बीच गेम्स, क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा वैद्यक शास्त्र आणि क्रीडा पोषण, या सर्व विषयांमध्ये भारत आता नैपुण्य मिळवण्याच्या दिशेनं वेगानं पुढे जात आहे. तरुणांसाठी हे एक संपूर्ण नवं क्षेत्र असून जे खेळाडू बनू शकले नाहीत त्यांच्यासाठी क्रीडा सहाय्य प्रणालीमध्ये सुद्धा खूप मोठी क्षेत्र खुली होत आहे. क्रीडा विश्वात भारताची कामगिरी सातत्यानं सुधारत आहे आणि आपण 2036 मध्ये ऑलिम्पिकसाठी एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे जात आहोत. तसंच 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद सुद्धा भारत भूषवणार आहे. माझ्या मित्रांनो, जगातल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुमारे 40 प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यात जवळपास 325 ते 350 प्रकारच्या विविध स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये आयोजित केल्या जातात. आणि माझ्या देशबांधवांनो, हे जाणून तुम्हाला दुःख होईल, माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान देतो, मी तुम्हाला आवाहन करतो आणि मला यामध्ये तुमच्या मदतीची गरज आहे. ज्या 325 हून अधिक स्पर्धा होतात त्यापैकी 2/3 खेळांमध्ये भारत कुठेच नसतो, तिथे आपला सहभाग नसतो, आपण त्यासाठी पात्रही ठरत नाही. आम्ही असा निर्धार केला आहे की 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. पण ते 2036 मध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये आज भारत खेळत नाही, ज्या प्रकारांसाठी भारत पात्र ठरत नाही आणि ज्या स्पर्धांकडे भारताने दुर्लक्ष केलं आहे, असा खेळांचा 3/4 भाग आपली प्रतीक्षा करत आहे. भारत आता त्यावर भर देणार आहे आणि यासाठी आम्हाला टॅलेंट हंटची एक मोहीम सुद्धा राबवायची आहे. जर आपल्याला 2036 साठी खेळाडू हवे असतील तर आज जे 5 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष वयोगटातल्या मुलांकडे, तरुणांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, मुलींकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच 5 ते 15 वयोगटातल्या मुलांमधलं क्रीडा कौशल्य शोधण्यासाठी प्रत्येक गावागावात, शहराशहरात आणि प्रत्येक शाळेपर्यंत ही मोहीम पोहोचवली जाईल. एक टॅलेंट हंट मोहीम राबवली जाईल. मुलांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा आणि त्यांच्या प्रतिभेचा शोध घेतला जाईल आणि त्यानंतर त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन देशासाठी खेळणारे उत्कृष्ट खेळाडू तयार केले जातील. माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, आज देशासमोर आणि देशातल्या तरुणांसमोर व्यसनाधीनता हे एक फार मोठं संकट बनत चाललं आहे. व्यसनमुक्त भारत हे आपल्या सर्वांचं सामूहिक उत्तरदायित्व असायला हवं. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली तरुण पिढी सशक्त होणं गरजेचं आहे. आपलं युवा सामर्थ्य आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कामी यावं. म्हणूनच व्यसनमुक्त भारतासाठी गेल्या काही दिवसांत माय भारतच्या स्वयंसेवकांनी, देशातल्या सेवाभावी संस्थांनी, सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी आणि आध्यात्मिक पुरुषांनी एकत्र येऊन व्यसनमुक्त भारतासाठी 100 आठवड्यांचा एक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही मोहीम 100 आठवड्यांपर्यंत चालणार आहे. मी प्रत्येक कुटुंबाला सांगू इच्छितो की आपण सुद्धा या मोहिमेचा भाग बनावे, आपण या मोहिमेत सहभागी व्हा आणि नशामुक्त भारताचं, देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी पुढे यावं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 21व्या शतकात देशासमोर जी जुनी आव्हानं आहेत ती संपवणं अत्यंत

अनिवार्य आहे. नक्षलवाद आणि माओवादाने लाखो तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अनेक मातांच्या कर्तबगार मुलांना हिरावून घेतलं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, प्रत्येक आई वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. या नक्षलवादानं चार चार दशकांपर्यंत हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागाला, एका मोठ्या लोकसंख्येला आपल्या जाळ्यात जखडून ठेवलं होतं. त्यांना बंदुकीच्या टोकावर धाकात ठेवलं होतं, संविधानाच्या चिंधड्या उडवल्या होत्या आणि देशाच्या सामान्य नागरिकांच्या रक्षणात आपल्या पोलीस आणि सुरक्षा दलातले 3,500 अधिक जवान शहीद झाले आहेत. देशातला सामान्य माणूस सुरक्षित असावा यासाठी एखाद्या युद्धाच्या प्रसंगी जितके सैनिक धारातीर्थी पडतात त्यापेक्षा जास्त पोलीस जवानांना आपल्या प्राणांची बाजी लावावी लागली आहे. या नक्षलवादानं आपल्या धरतीला रक्तान मागलं होतं. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली त्याच दिवशी आम्ही हा संकल्प केला होता की आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू. आणि आज मला आनंद होत आहे की नक्षलवादी आणि माओवादी हिंसेत आता शेवटचा श्वास घेण्याची सुद्धा कदाचित ताकद उरलेली नाही. नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच्या दिशेनं टाकलेल्या पावलांमुळे जिथे एकेकाळी नक्षलवाद्यांच्या गोळ्या चालायच्या, जिथे कधीही धरणी रक्तानं माखलेली असायची, आज तोच नक्षलग्रस्त भाग आणि परिसर नक्षलमुक्त झाल्यामुळे तिथं विका विश्वास आणि प्रयत्नांचा तिरंगा डौलानं फडकत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या आव्हानाला आपण मुळीच कमी लेखता कामा नये, कारण या आव्हानाबाबत आपल्याला आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. अनेक वर्षांपर्यंत देशाच्या सत्ता कारणात माओवादी विचारसरणीची माणसं सत्तेच्या गल्लीबोळात आपलं स्थान निर्माण करून बसली होती, अगदी सरकारी समित्यांमध्ये सल्लागार म्हणून देखील. या माओवादी विचारसरणीनं आपल्या धोरणांना पूर्णपणे प्रभावित केलं होतं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जंगलांमधून सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आणि देशाला त्या मोठ्या संकटातून मुक्त करण्यात आज आपल्याला यश मिळालं आहे. शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले नक्षलवादी गेले असले तरी वैचारिक नक्षलवादी मात्र संधीच्या शोधात आहेत. ते हिंसा आणि अराजकतेचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी ते नानाविध प्रकारचे डावपेच आखत आहेत. या वैचारिक नक्षलवाद्यांना आता आपल्याला ओळखावं लागेल. या वैचारिक नक्षलवाद्यांना आपल्याला समाजापासून विलग करावं लागेल आणि राष्ट्राला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करावी लागेल. आपल्याला देशाच्या तरुण पिढीला एकत्र जोडावं लागेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सुरक्षित भारत घडवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आव्हान मग सीमेच्या आत असो किंवा सीमेबाहेर, भारत प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आज युद्धाचं स्वरूप बदलत चाललं आहे. आता युद्ध फक्त सीमेवरच होईल याची कोणतीही खात्री देता येत नाही. युद्ध हे देशाच्या आत कुठेतरी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये जाऊन तर कधी बँकिंग क्षेत्राला लक्ष्य करून होऊ शकते. इतकेच नाही तर डेटा सेंटरवर हल्ला करून युद्धाचं एक नवीन रूप समोर येत आहे, ज्यात देशातल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या जात आहेत आणि कारखाने उद्ध्वस्त केले जात आहेत. आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी मिशन सुदर्शन चक्राची घोषणा केली होती आणि आता त्या दिशेनं अतिशय वेगानं काम सुरू आहे. आज आपल्या संरक्षण क्षेत्रातली निर्यात म्हणजे संरक्षण निर्यात सुमारे 50 पटींनी वाढली असून जगातल्या सुमारे 100 देशांमध्ये आपली अस्त्र आणि शस्त्र पोहोचत आहेत. जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा हळूहळू वाढत आहे आणि या बदलत्या काळात आपल्याला शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अधिक सक्षमपणे काम करायचं आहे. आपल्याला आपल्या सैन्य दलांचं सामर्थ्य तर वाढवायचंच आहे, मात्र त्यासोबतच नागरिकांनाही तयार करावं लागेल. गेल्या शतकातल्या युद्धांच्या गरजा लक्षात घेऊन जी नागरी संरक्षण व्यवस्था आपल्या देशात विकसित झाली आहे ती आता कालबाह्य झाली आहे आणि म्हणूनच मी आज लाल किल्ल्यावरून ही घोषणा करतो की आपण आगामी काळात नागरी संरक्षणासाठी एक चैतन्यशील नेटवर्क उभं करणार आहोत. आम्ही त्यांना आधुनिक व्यवस्थांची ओळख करून देऊ. आधुनिक संकटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कोणती व्यवस्था असू शकते याचा विचार करून आधुनिक आव्हानांवर मात करणारी नागरी संरक्षणाची एक मोठी स्वयंसेवी फौज आपण तयार करणार आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, राष्ट्राच्या उभारणीत आज आपल्या माता भगिनी आणि लेकींचं योगदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचं आहे. ते सर्वांसाठी प्रेरणेचं मोठं कारण ठरत आहे. फायटर जेट असो किंवा नागरी विमान वाहतूक क्षेत्र.

आपल्या लेकी सगळ्यात आघाडीवर दिसत आहेत. मग ते खेळाचं मैदान असो, तिथेही आपल्या मुली अग्रेसर आहेत. स्टेम एज्युकेशन मध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया असो, तिथेही सर्वात जास्त आपल्याच मुली पुढे दिसत आहेत. आज सैन्यात सुद्धा एनडीए मधून ज्या मुली बाहेर पडल्या आहेत, त्या मोठ्या रुबाबानं देशाच्या सैन्य दलाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य दाखवू लागले आहेत. माझ्या या लेकींची ताकद कशी आहे? मी गेल्या काही दिवसांत सानंद इथल्या एका सेमीकंडक्टर प्लांट मध्ये गेलो होतो. तिथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी मुली मोठ्या उत्साहानं काम करत होत्या. त्या लेकी परदेशात गेल्या, तिथं प्रशिक्षण घेऊन परतल्या आणि आज चिप निर्मितीचं काम करत आहेत. मी जेव्हा त्यांच्या कमालीचा आत्मविश्वास पाहिला तेव्हा मी खरोखरच खूप प्रभावित झालो होतो. आणि 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आम्ही निश्चित केलं होतं, ते आम्ही पार केलंय. आता आम्ही 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत. 3 कोटी नवीन लखपती दीदी तयार होणं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेत होणारं एक मोठं परिवर्तन आहे. हा बदल मातृशक्तीच्या माध्यमातून येणार आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज पंचायतींमध्ये, नगरपालिकांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये खूप मोठ्या संख्येनं आपल्या महिला लोकप्रतिनिधी बनून देशाचं मार्गदर्शन करत आहेत. त्या विविध समस्यांचं निराकरण करत आहेत आणि अतिशय सक्षम नेतृत्व प्रदान करत आहेत. आणि याच गोष्टीची दखल घेत आम्ही संसदेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम संमत केला होता. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं गेल्या 40 वर्षांपासून हे स्वप्न नेहमीच राजकीय आखाड्याचा बळी ठरत आला आहे. मी आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंग्याच्या सावलीत उभं राहून देशातल्या सर्व राजकीय पक्षांना ही प्रार्थना करतो, आग्रह करतो की आपण सर्वांनी या महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करावा, त्या महिलांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं आणि लवकरात लवकर आपल्या माता भगिनींना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% प्रतिनिधित्व मिळावं. त्यांनी भारताच्या धोरण निर्मितीमध्ये आपलं योगदान द्यावं. ही काळाची गरज आहे आणि मी सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आग्रह करतो की या महिला आरक्षण लागू करून महिलांच्या सन्मानाच्या या कार्यात तुम्हीही सहभागी व्हा, तुम्हीही याचं श्रेय घ्या. मात्र माझ्या माता भगिनींना त्यांचा हक्क मिळवून द्या. माझ्या प्रिय देश बांधवांनो, विकसित भारताचा संकल्प तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचेल. 2014 पूर्वी केवळ 25 कोटी लोकांकडे सामाजिक सुरक्षेचं कवच होत, केवळ 25 कोटी लोकांकडे. मित्रांनो, गेल्या 5-7 दशकांत हे प्रमाण केवळ 25 कोटी इतकंच होतं, मात्र आम्ही एका दशकाच्या आतच

0: असं वाटेल की एक दोन तासांत मी देशाला अशी काय ताकद देऊ शकतो, तर मी सांगतो तुम्ही एक मोठी शक्ती ठरणार आहात. आणि म्हणूनच प्रत्येक घरात तसं वातावरण तयार व्हावं. सध्या देशात जनगणनेचं काम होत आहे, जनगणना मोजणी सुरू आहे. ही मोजणी केवळ आकडेवारी पुरती मर्यादित नसते, तर त्यातल्या बारकाव्यातूनच देशाच्या प्रगतीची धोरणं आखली जातात आणि नवनवीन योजना तयार केल्या जातात. या जनगणनेच्या आधारेच देश आपली पुढची रूपरेषा तयार करतो आणि म्हणूनच अचूक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी सरकारकडून जे प्रतिनिधी येतात ते इतक्या घाईत असतात की कधी शब्दांचे स्पेलिंग एक लिहितात तर कधी दुसरेच काहीतरी लिहितात, आणि यामुळेच आपल्याला जे अंतिम निकाल मिळतात त्यात अनेक अडचणी येतात. आता आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध असल्यानं असा निर्णय घेण्यात आला आहे की तुम्ही स्वतः सुद्धा जनगणनेमध्ये तुमची माहिती तुमच्या मोबाईल फोनद्वारे भरून देऊ शकता. नंतर कोणी सरकारी बाबू येतील, कोणी प्रतिनिधी येतील आणि तुमच्याशी चर्चा करतील, पण तुम्ही कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून डिजिटल पद्धतीनं आपली नोंदणी करून घ्या. सर्व बारकावे तपासा, शब्दांच्या स्पेलिंग मध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका, कोणत्याही माहितीत चूक नसावी. तुम्ही जितकी अचूक माहिती द्याल तितकी देशाला पुढे नेण्यासाठी मोठी मदत होईल. आणि म्हणूनच मी देशातल्या तरुणांना सांगतो की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना सोबत घेऊन बसा आणि पूर्ण अर्ज नीट समजून घ्या. हा अर्ज प्रथम कागदावर भरून घ्या, काही चूक असेल तर ती दुरुस्त करा आणि मग तंत्रज्ञानाच्या मदतीनं तो डिजिटली अपलोड करा. तुम्ही पहा देश इतकं मोठं काम पूर्ण करेल आणि यामुळे देशाचा वेळ आणि शक्ती योग्य कामासाठी वापरली जाईल. म्हणूनच माझ्या देशातल्या तरुणांना मी या जनगणनेच्या कामात सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी लाल किल्ल्यावरून ज्या पंचप्राण संकल्पनेबद्दल बोललो होतो त्या पंचप्राणांनी देशाला आपल्या आत्मगौरवाच्या दिशेनं पुढे नेण्याचं कार्य केलं आहे. या पंचप्राणांनी आपल्याला आपली ध्येय गाठण्याच्या सामर्थ्यासह पुढे जाण्यासाठी एक खूप मोठा आधार दिला. आपल्याला गुलामगिरीची मानसिकता प्रत्येक क्षणी मुळापासून नष्ट करायची आहे. ज्या भारताचं स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित नेहरूंनी पाहिलं होतं, ज्या भारताचं स्वप्न सरदार पटेल, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी पाहिलं होतं, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलं होतं, भगवान बिरसा मुंडा यांनी पाहिलं होतं आणि ज्योतिबा फुले यांनी पाहिलं होतं, त्या सर्वांकडून प्रेरणा घेऊनच आपण पुढे वाटचाल करूया. यासाठी पुढे या, आपण या संकल्पाचा पुनरुच्चार करूया. स्वतःपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ असावं, स्वतःपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ असावं आणि कर्तव्य हीच आपली खरी ओळख असावी. मी सर्व देश बांधवांना सांगेन की ही वेळ आपली आहे. मी सर्व देश बांधवांना सांगेन की ही वेळ आपली आहे, ही संधी आपली आहे आणि हा संकल्प आपला आहे. चला आपण आपल्या स्वप्नांना संकल्पात रूपांतरित करूया, संकल्पाचं सामर्थ्यात रूपांतर करूया आणि त्या सामर्थ्याला यशामध्ये बदलून दाखवूया. चला आपण आपलं प्रत्येक पाऊल विकासाचं पाऊल बनवूया. खांद्याला खांदा लावून, मनाशी मन जुळवून, ध्येयाशी एक निष्ठ राहून एका दिव्याने हजारो दिवे उजळत चला. आपण सर्व मिळून एक विकसित भारत घडवूया. माझ्या सोबत म्हणा, भारत माता की, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा AI माध्यमातून मराठी अनुवाद आता आपण ऐकत होतात.